0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626.

0: संत तुकयाचे राग आणि लोभ दोन्ही टोकाचे बरं का. पंढरीला जाण्यासाठी मनाची जी तडफड आहे ना.
1: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 19 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक. पुष्कळ लोकांची अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सगळ्या दुःखांचं मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठवलेलं आहे. या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असं वाटू लागलं आणि त्या दृष्टीनं विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असं दिसलं की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचं म्हटलं म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल. नंतर पैसे मिळवणं आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला पैसा देणं, पण हे करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारून टाकेल. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला. यात दुसऱ्याचं काम तर नाहीच आणि स्वतःचं मात्र नुकसान झालं. दुसरी बाब देहदुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचं देहदुःख नाहीसं करावं अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतकं केलं आणि दुसऱ्याचं देहदुःख निवारलं तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावं लागणारच नाही, असं कसं होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतरानं त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही, असं कसं होऊ शकेल? म्हणजे देहदुःख कायमचं टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही. अशानं जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळं स्वतःची अवनती केल्यासारखं होऊन नुकसान मात्र पदरात पडतं. म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणं आहेत, एक पैसा आणि दुसरं विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. मी कुणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कुणाचं तरी आहे असं वाटणं हिताचं आहे. जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचं कारण हेच आहे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहिजे आहे त्याला भगवंत जास्त पैसे देतो. बोधवचन असं आहे की देवासमोर पैसा ठेवताना आपण आपलं पैशातलं प्रेम त्याला अर्पण करतो आहोत ही भावना असली पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 170वा दशक 12वे समास 9वा यत्न शिकवण नाम समास जय जय रघुवीर समर्थ दुर्बळ निराश्रित ओढग्रस्त आळशी खदाड ऋणग्रस्त मूर्खपणामुळे सगळे अयोग्य कृत्य करतात बाकी काही नाही खायला नाही जेवायला नाही घालायला कपडे नाही अंथरायला पांघरायला नाही कोपटी नाही म्हणजे राहायला जागा नाही असे अभागी लोक असतात स्वैर नाही धैर्य नाही इष्ट नाही मित्र नाही पाहिलं तर कुठे ओळख नाही आश्रय नसलेले परदेशी लोक त्यांनी काय करावं कोणाला जेवाशी धरावं वाचावं की मरावं काय करावं असं कोणीतरी विचारलं त्याचं कोणीतरी उत्तर दिलं श्रोत्यांनी ते सावधपणे ऐकावं लहान मोठं कोणतंही काम असो ते केल्याशिवाय होत नाही करंटा माणूस सावध राहिला तर भाग्यवान होईल अंतरामध्ये सावधानता नसेल तर पुरेसे प्रयत्न होत नाहीत त्यामुळे सुखसंतोषाची वार्ता तिथे कशी मिळेल म्हणून आळस सोडावा प्रयत्नपूर्वक विचार करावा आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करावं एका ठिकाणी ठाण मांडावं प्रातःकाळी उठावं प्रातस्मरण करावं नित्य नियमाने पाठांतर करावं मागील उजळणी करावी पुढचे पाठ करावे नियम धरावा बाष्कळपणाची वटवट करू नये शौच मुखमार्जन करावे नंतर स्नान करावं बाहेर जाऊन काहीतरी आणावं रिकाम्या हाताने येऊ नये स्वच्छ धुवून पिळून गाळून वस्त्र घालावी नंतर चरणाची पूजा करावी देवाचं दर्शन घ्यावं देवाची यथासांग पूजा करावी काही फलाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा आपले परके लोक म्हणजे आपल्याला मदत करणारे आणि न करणारे लोक ओळखावे सुंदर अक्षर लिहावं स्पष्ट आणि व्यवस्थित वाचावं त्याचा अर्थ काय आहे तो जाणून घ्यावा नेमकं आणि थोडक्यात विचारावं तेच विशद करून सांगावं अनुभव नसताना बोलणं हे पाप आहे सावधानता असावी नीतीमर्यादा राखावी लोक मानतील असं करावं असं केलं तर क्रियासिद्धी प्राप्त होते ते केल्यावर समाधान मिळतं हरिकथेचं निरूपण करावं प्रसंग पाहून वर्तन करीत जावं ताल लय मुद्रा शुद्ध अर्थ प्रमेय त्याचा अर्थ अन्वय शुद्ध असावा गद्य पद्य दृष्टांत द्यावे शुद्ध अन्वयाचं गाणं वाजवणं नाचणं हावभाव करणं शभारंजक वचन सांगावं कधी छान कथा सांगावी लोकांचं समाधान करणारं आणि जास्तीत जास्त लोकांना आवडेल तसं बोलावं कथेमध्ये वेगळे विषय येऊ देऊ नये लोकांना कंटाळा येईल असं सांगू नये लोकांचं हृदय जाणून घ्यावं आणि मग नामघोष करावा भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनांचे प्रयोग करावे असं मनन केल्याने भवरोग नाहीसा होतो जसं बोलतो तसं चालावं मग महंताचे गुण अंगी बनवता येतात युक्ती नसलेला योग म्हणजे लोकांची निराशा त्यामुळे सोबतचे लोक नाराज होतील असं करायचं नाही लोकांना त्रास होईल त्याला व्यथा होईल असं काही करायचं नाही हृदयामध्ये समर्थ रघुनाथाची आठवण ठेवायची उदास वृत्तीला लोक मानतात त्यांच्यासाठी विशेष कथा निरूपण करायचं रामकथा ब्रह्मांड वेधून पैलपार न्यावी जोडीला संगीत गाणं असलं तर तिथे वैभव आलं काय होणं आकाशात तारांगण असतात तसे लोक होतील जिथे अक्कलवान नाही तिथे सगळं विस्कळीत असतं बुद्धीशिवाय श्रेष्ठ दुसरं काहीही नाही अक्कलेच्या सामर्थ्याने ब्रह्मांडापेक्षा श्रेष्ठ व्हावं मग तिथे द्वाड करंटे पण येणार नाही इथे शंका दूर झाली बुद्धी प्रयत्नामध्ये प्रवेशली अंतःकरणामध्ये काही एक आशा निर्माण झाली इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न शिकवण नाम नवम

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो त्रेसठ नारद भक्ति सूत्र स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय या संदर्भातला अधिक विवरण असं आहे. निषिद्ध धनाबद्दल देवर्षी नारद मुनी इथं निषेध व्यक्त करीत आहेत. ईषणात्रयामध्ये दारेषण जशी तशीच विद्येषण ही सांगितलेली आहे. संसारामध्ये माणसाला जीवन निर्वाह करता तसंच सुखोपभोगा करता जे जे भोग्य पदार्थ आवश्यक असतात त्यांची बहुतेकांची उपलब्धी द्रव्याच्या द्वारे म्हणजे धनाद्वारे होत असते, म्हणून द्रव्याची आवश्यकता असते. पण यामधूनच पुढे संचय बुद्धी आणि लोभ निर्माण होतो आणि तसा लोभ निर्माण झाल्या कारणानं लोभ मूला आणि पापानी या वचनाप्रमाणे ते धन मिळवण्याकरता कोणतंही निषिद्ध अनैतिक अयोग्य कृत्य करायला माणसं तयार होतात. अर्थ म्हणजे धन. धन कसा अनर्थाला कारण आहे याचा विस्तृत विचार भगवान श्री कृष्णांनी उद्धवाला उपदेश करते वेळी सांगितलेला आहे.

सुजना हो, धन संपादनाचं साधन जरी हाताशी असलं तरी ते संपादन करून त्याची वाढ करताना, रक्षण करताना, खर्च करताना, तसंच त्याचा नाश झाला असताना आणि उपभोग घेताना देखील मानवाला क्लेश, त्रास, चिंता आणि भ्रम होतो. तसंच या धनाच्या माग 15 अनर्थ प्राप्त होतात. हे 15 अनर्थ याप्रमाणे आहेत: चौर्य म्हणजे चोरी, हिंसा, अनर्थ खोटेपणा, दंभ, काम, क्रोध, हे सगळे द्रव्य प्राप्तीसाठी होत असतात. आणि त्यानंतर धनप्राप्तीनंतर गर्व, मद, भेदवृत्ती, वैर, मत्सर आणि मद्यदूत इत्यादी व्यसन प्राप्त होतात. या श्लोकावरील श्री संत एकनाथ महाराजांची विस्तृत आणि भावगर्भ टीका मुळात अवश्य वाचावी. वास्तविक धनाची निर्मिती धर्माकरता आणि धर्म ज्ञान विज्ञान प्राप्ती करता आणि ज्ञान विज्ञान हे स्वरूप शांती प्राप्ती करता आहे असं श्रीमद भागवतामध्ये यदो अवधूत संवादामध्ये सांगितलेलं आहे. ज्या धनाचे निपांगे

सुजन हो त्रेसठ नारद भक्ति सूत्र स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. साधक भक्तांची विषयांच्या ठिकाणी दोष दृष्टी असावी लागते. अदृष्टवशात काही विषय अनायासे प्राप्त झाले तरी त्यांच्या भोग साधन मार्गापासून च्युती होण्याचा संभव असतो. त्यामध्ये विशेषतः हे दोन महत्वाचे आहेत असं भगवान श्री कृष्ण उद्धवाला सांगतात. विषयांचे दोष दर्शन मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन आवरावी रसनाशिष्ण हे आढवण अहर निशी असं एकनाथी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. सामान्य संसारी माणसांना अर्थ काम हे दोनच पुरुषार्थ भासतात आणि या दोन पुरुषार्थांचे धन आणि स्त्री हे साधन वाटतात. म्हणून हे लोक अखंड त्याचीच चर्चा करीत असतात आणि ही चर्चा सतत कानावर पडल्यानं किंवा त्या विषयांच्या दर्शनानं स्पर्शानं त्यांची आसक्ती निर्माण होते. म्हणून साधक भक्तानं त्यांचं चरित्र म्हणजे त्यांच्या विषयीची अनुकूल चर्चा श्रवण देखील करू नये असं देवर्षी नारद मुनी म्हणतात.

सुजन हो, आता या सूत्रामध्ये शेवटी आणखी एका घातक गोष्टीचा उल्लेख आलेला आहे, त्याचा विचार करूया. देवर्षी नारद मुनी म्हणतात, नास्तिक चरित्रही श्रवण करू नये. समाजामध्ये देवाधर्माविषयी श्रद्धा असणारे बरेच लोक असतात आणि आपापल्या श्रद्धेला अनुसरून आपला उपासना मार्ग आक्रमित असतात, पण काही अश्रद्धावान देखील असतात. श्रीमद भगवत गीतेमध्ये अज्ञश्चा श्रद्धानज्ज संशयात्मा विनश्यति असा गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये त्या पुरुषांचा उल्लेख भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. अनादि काळापासून हा वर्ग समाजामध्ये नांदत आलेला आहे. असे अश्रद्धावान लोक हे केवळ स्वतःपुरतीच भावना शून्यता बाळगून स्वस्थ बसत नाहीत, तर अनेक सश्रद्ध भाविकांचा बुद्धिभेद करण्याचं त्यांचं कार्य अव्याहत चालू असत. यामध्ये दर्शनकारांचाही समावेश आहे. चार्वाक दर्शन हे प्रमुख नास्तिक दर्शन आहे. अशा नास्तिकाचं लक्षण भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलेलं आहे. मोह

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरं इतर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश आया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषानंतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम. संवादक

आर एस डवरे 8 वाजता सकाळी आपण ऐकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 वाजता आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 वाजता फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिलने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 वाजता दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 वाजता चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 वाजता रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोतेओ नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 19 जून, आज आहे जागतिक फुलपाखरू दिवस. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेओ, आजच्या दिवशी 1862 साली अमेरिकेनं गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली. आजच्याच दिवशी 1912 साली कामगारांसाठी 8 तासांचा दिवस अमेरिकेत निश्चित करण्यात आला. आजच्याच दिवशी 1978 साली गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्वाच वर्तमानपत्रात पदार्पण झालं. आजच्याच दिवशी 1623 साली फ्रेंच गणितज्ञ तत्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म झाला. 1877 साली आजच्याच दिवशी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म झाला. 1962 साली आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशिष विद्यार्थी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1877 साली शतायुषी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग चिमाजी पाटील थोरात यांचं निधन झालं. 1932 साली आजच्याच दिवशी मराठी संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्हरंड जस्टिन एडवर्ड यांचं निधन झालं. 1996 साली आजच्याच दिवशी समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन्स आम्ही बंद करत आहोत.

त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 to 5:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आता आपल्या हरभऱ्याच्या पेरण्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या. बऱ्याच शेतकऱ्यांच्या संपत आल्या किंवा काही शेतकरी आता उशिरा सुद्धा पेरणी करतील. तर या हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये एक नवीन समस्या काही दिवसामध्ये आपल्याकडे काही भागामध्ये दिसून येऊन राहिलेली आहे, आणि ती समस्या म्हणजे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे. आता हे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे जे आहेत ते नेमकं काय करतात याविषयी आपण आज जाणून घेऊया. हे जे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे आहेत हे हरभऱ्यामध्ये किंवा तुरीमध्ये, आता विशेषतः आपण हरभऱ्याबद्दल जे बोलून राहिलेलो आहो, हरभऱ्याच्या पेरण्या होऊन राहिलेल्या आहेत, तर या हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या किडीचा जो फसवे तार कृमी किंवा फॉल्स वायर वर्म असा सुद्धा आपण शास्त्रीय भाषेमध्ये उल्लेख करत असतो. शेतकरी भाषेमध्ये या किडीला काळी म्हैस असं सुद्धा म्हणतात. प्रौढ अवस्थेतील जो भुंगेरा असतो तो साधारणतः 10 मिलीमीटर लांब असतो आणि 5 मिलीमीटर रुंद असतो. हा जो भुंगेरा आहे हा काळपट भुरकट किंवा मातीच्या रंगाचा असतो, आणि गोनोसेफॅलम या किडीची जी मादी आहे ती जमिनीत अंडी घालते आणि तिची अळीअवस्था सुद्धा जमिनीत असते. प्रौढ भुंगेरे जे आहेत जमिनीमध्ये राहून बियाण्याचा अंकुर खातात, त्यामुळे हरभऱ्याची रोपे शेतात पडलेली बऱ्याच वेळा आढळून येतात. प्रौढ जमिनीच्या वर थरात फटीत राहतात व हे भुंगे दिवसा सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत, परंतु अगदी सकाळच्या वेळी शेतात फिरून जर आपण निरीक्षण केलं तर काही भुंगेरे आपल्याला आढळून येतात. गोनोसेफॅलम प्रजातीचा जो भुंगेरा आहे ही तुरळक आढळून येणारी कीड आहे, पण कधी कधी आर्थिक नुकसानीची पातळी ही मोठ्या प्रमाणात गाठू शकते. हे जे गोनोसेफॅलमचे प्रौढ भुंगेरे आहेत किंवा शेतकरी भाषेत ज्याला काळी म्हैस म्हणतो आपण, हे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. विशेषतः गोनोसेफॅलम या किडीचा प्रादुर्भाव काळी कचरा असलेलं जे शेत आहे त्याच्यामध्ये जास्त दिसतो. पीक कापणी व मळणीनंतर शेतात कुटाराचे ढीग लावून ठेवलं तर अशा भागामध्ये गोनोसेफॅलम या किडीचं प्रजनन होतं आणि ही कीड हरभऱ्याकडे आपला मोर्चा नंतर वळवते. ज्या भागात मूग उडदानंतर हरभरा पिकाची लागवड करण्यात येते त्या ठिकाणी पीक कमी कालावधीत असल्यामुळे शेत तयार करून ठेवण्यात जास्त कालावधी मिळतो, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव अशा शेतामध्ये कमी दिसतो. परंतु सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर अगोदर सोंगणी झाली असेल आणि मजुराची टंचाई असेल तर शेंगा तडकून दाणे पडणं ही बाब रबी पिकाकरता दिलेल्या पाण्याच्या पाळीमुळे म्हणा किंवा इतर बाबीमुळे म्हणा, जमिनीत ओलावामुळे म्हणा, गोनोसेफॅलमची वाढ अशा वातावरणात चांगली मिळते. म्हणून आपण याच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः हल्लीने पेरलेल्या हरभऱ्यावर जे गोनोसेफॅलमचा प्रादुर्भाव जो आहे तो तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळतो. आता याच्या संदर्भात व्यवस्थापन योजनेच्या संदर्भात जर विचार केला तर या किडीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार फोरेट जे आहे 10 किलो प्रति हेक्टर जमिनीत आपण मिसळलं पाहिजे. जमिनीत ओलावा असेल तर याचा वापर फायदेशीर आढळून येतो, कारण की अति जास्त ओलीमध्ये हा भुंगेरा आपल्याला कमी नुकसानकारक आढळलेला आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरेथिऑन नावाची जी भुकटी आहे 2% भुकटी किंवा एंडोसल्फॉन 4% भुकटी किंवा क्विनॉल्फॉस 1.5% भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात जर धुरणी केली तर अतिशय चांगली बाब आपल्याला याच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय व्यवस्थापन मिळतं. नुकत्याच उगवण झालेल्या हरभऱ्यावर जर या गोनोसेफॅलम भुंगेऱ्याचा जर आपल्याला प्रादुर्भाव आढळला तर आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव असेल तरच क्लोरोपायरीफॉस 20 cc हे जे कीटकनाशक आहे 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर या भुंगेऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला मिळू शकतो. याचबरोबर व्यवस्थित कुजलेल्या शेणखताचं प्रमाण आपण जर वापरलं तर मग आपल्याला याच्यामध्ये भुंगेरे आढळत नाहीत. पण जर आपण मोठ्या प्रमाणात काळी कचरा जर शेतामध्ये पडू दिला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदी आळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवतं ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत। परत

0: कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखांनो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण एका वेगळ्या विषयावरती माहिती ऐकत आहात. त्याचं नाव आहे एक लढा असाही. या विषयाचे 5 भाग आतापर्यंत आपण ऐकलेत. आज त्याचाच 6वा भाग मी सादर करतो आहे. 5व्या भागामध्ये आपण या विषयाच्या संदर्भात गौरादेवी यांची माहिती घेतली. हिमालयामध्ये गढवाल कुमाऊ क्षेत्रामध्ये राहत असलेल्या या अशिक्षित महिलेनं महिलांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात जागृती निर्माण केली, महिलांना एकत्र केलं आणि वृक्षांची तोड होण्यापासून वाचवलं. जेव्हा व्यापारी मोठमोठ्या लॉरीज घेऊन आलेत त्यावेळेला या सगळ्या स्त्रिया वृक्षांना मिठ्या मारून उभ्या राहिल्यात. आणि तुम्हाला झाडं तोडायचीच असतील तर आधी करवत किंवा कुऱ्हाड आमच्या अंगावर चालवा, मगच तुम्हाला ही झाडं तोडता येतील, असं म्हटल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना परत जावं लागलेलं आहे. आणखीही काही महिलांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहेत. आज तुम्हाला अशिक्षित अशा किंकरी देवीचं योगदान, त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. मंडळी, विकासाच्या चक्रात, आता खरं म्हणजे याला विकास म्हणायचा का हा प्रश्नच आहे, पण पर्यावरणाचं अतोनात नुकसान माणसानं केलं. वृक्षराजी असलेलं हिरवंगार जंगल नष्ट होऊन काँक्रीटची जंगलं उभी राहू लागली. नदीकाठी समुद्रकाठी कारखाने उभे राहू लागले. आपला घातक विषारी धूर वातावरणात सोडून वातावरण दूषित करू लागले. आपलं केमिकलयुक्त सांडपाणी सरळ नद्यांमध्ये किंवा समुद्रांमध्ये सोडून देऊ लागले. या सगळ्या गोष्टींनी पर्यावरणावर जीव घेणे प्रहार केले. पण तुम्हाला आम्हाला याची सवय झाली आहे मंडळी. विकास प्रक्रियेत हे चालायचंच असं समजून आम्ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागलो. पण हिमाचलमधील किंकरी देवी हे सहन नाही करू शकली. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. साधारणपणे आपण असं समजतो की सुशिक्षित लोक अन्यायाविरुद्ध चांगले लढू शकतात, आवाज उठवू शकतात. अशिक्षितांना काय कळणार कसं लढायचं ते. पण मंडळी, हा समज किंकरी देवीनं खोटा ठरवला. मी तर शिकलेले नाही, मी कसं लढू हा प्रश्न तिला पडला नाही. माझं काय होईल, लोक मला साथ देतील का, असे प्रश्न तिला पडले नाहीत. कदाचित असा एखादा दुसरा विचार आलाही असेल तिच्या मनात, पण ती आपली लढाई लढण्यासाठी ठामपणे उभी राहिली. जी व्यक्ती आपली लढाई एकाकिका असे ना पण प्रामाणिकपणे आणि उदात्त ध्येयानं लढत असेल अशा व्यक्तीला मदत मिळतेच. गॉड हेल्प्स देम हू हेल्प देमसेल्व्स, अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा अर्थ हाच आहे. किंकरी देवीचा जन्म हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील एका अतिदुर्गम अशा खेड्यात झाला. लहानपणापासून गरिबी पाचवीलाच पुजलेली होती. तिचे वडील एक सामान्य असे दलित शेतकरी. त्यांनी तिचं लग्न वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच श्यामूराम या नावाच्या एका वेठबिगारी करणाऱ्या मजुराशी करून दिलं. पण श्यामूरामचा काही वर्षातच एका आजारानं दुर्दैवी मृत्यू झाला आणि वयाच्या 22व्या वर्षीच किंकरी देवीच्या माथी वैधव्य आलं. गौरादेवीसारखीच तिची अवस्था झाली. उदरनिर्वाहासाठी तिला हातात झाडू घ्यावा लागला. स्वीपर म्हणून ती काम करायला लागली. ही स्वच्छता करता करता निसर्गावर अन्याय करणाऱ्या दुष्ट विचारांची सुद्धा सफाई करावी असं तिच्या मनानं घेतलं. त्यावेळी खाण मालकांची नजर हिमालयातल्या चुनखडीच्या खाणींकडे वळली होती. या खाणींचं उत्खनन करून व्यापारातून अफाट नफा कमावणं सुरू असताना ही मंडळी निसर्गाचं मात्र अतोनात नुकसान करू लागली. खाणींसाठी खोदकाम सुरू असताना झाडं तोडली जाऊ लागली. हिमालयाचं संरक्षक कवच तुटायला लागलं. त्यातली माती घेऊन नद्या वेगानं खालच्या प्रदेशावर आक्रमण करू लागल्या. पुराचं संकट नित्याचं झालं. शेतातली पिकं नष्ट होऊ लागली. दरडी कोसळून त्याखाली घरं माणसं गुरंढोरं गाडली जाऊ लागली. खाणीतील चुनखडीयुक्त माती पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ लागले. या सगळ्या गोष्टींकडे गावकरी असहाय्य होऊन बघत होते. काय करावं हे कळत नव्हतं. किंकरी देवीनं मात्र या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं ठरवलं. तिनं आपल्या स्वतःच्या आणि आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांना खाण मालकांनी सुरू केलेल्या बेसुमार खोदकामाबद्दल आणि त्यांच्या होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. हळूहळू लोकांमध्ये जागृती व्हायला लागली. किंकरी देवीच्या म्हणण्यात तथ्य आहे हे त्यांना कळू लागलं. पीपल्स ॲक्शन फॉर पीपल इन नीड या स्थानिक स्वयंसेवी संघटनेची मदत किंकरी देवीला मिळाली. या संघटनेच्या मदतीनं ती या खाण मालकांच्या विरोधात उभी राहिली. सिमल्याच्या उच्च न्यायालयात तब्बल 48 खाण मालकांविरुद्ध 1987 साली तिनं दावा दाखल केला. मंडळी बघा, एक अशिक्षित स्त्री खाण मालकांच्या विरोधात लढण्यासाठी उभी राहिली. केवढी जिद्द आणि निर्भयता तिच्या अंगी असली पाहिजे. खाण मालक श्रीमंत असल्यानं उत्तम वकील लावून त्यांनी केसचा निकाल लांबवण्याचा बराच प्रयत्न केला. आपल्या केसवर न्यायालय लवकर निकाल देत नाही हे पाहिल्यानंतर किंकरी देवी स्वतः सिमल्याला गेली आणि तिनं तिथल्या न्यायालयासमोर चक्क उपोषण सुरू केलं. दरम्यान या केसच्या खर्चासाठी तिनं आपलं जे मंगळसूत्र जपून ठेवलेलं होतं ते सुद्धा मोडावं लागलं. तिच्या उपोषणाची दखल तब्बल 19 दिवसानंतर न्यायालयानं घेतली. तोपर्यंत या अशिक्षित असलेल्या किंकरी देवीच्या असामान्य लढ्याची दखल वर्तमानपत्रांनी घेतली होती. तिचं नाव देशातच नव्हे तर विदेशात जाऊन पोहोचलं. किंकरी देवी खाण मालकांकडून पैसे उकळण्यासाठी ही केस लढते आहे आणि आम्ही खाणींचं उत्खनन करताना कोणतंही पर्यावरणाचं नुकसान करत नाही असा बचाव खाण मालकांनी करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयानं किंकरी देवीची बाजू ग्राह्य धरून निकाल दिला. या निकालानं न्यायालयानं हिमालयातील खाणींच्या उत्खननावर बंदी आणली. किंकरी देवीला मोठ्या प्रयत्नानंतर न्याय मिळाला. या दरम्यान खाण मालक तिच्या जीवावर उठले. त्यांनी तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला, पण निसर्गावर अत्याचार करणाऱ्या खाण मालकांच्या विरोधात लढाईचा ठाम निर्धार तिनं केला होता. मृत्यूची भीती न बाळगता तिनं आपला लढा सुरूच ठेवला. मंडळी, या लढ्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

कार्यक्रमात आता ऐकूया गॅम्बलर या चित्रपटामधलं नीरज यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देववर्मन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
4: गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदरनी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं, संगीत दिलं आहे अविनाश व्यास यांनी आणि चित्रपट महासती सावित्री.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मालिक या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपण ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
2: अरे अरे अरे अरे अरे, तेरा सवा सत्य नाश. अरे जेनी, अरे लड़की, ये तूने क्या किया? अरे मुझ लड़के को मझधार में तन्हा छोड़कर तू अकेली किनारे पर उछल पड़ी. बेवफा, बेरहम, बेमुरव्वत, तेरी ये हिम्मत.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गाव हमारा शहर तुम्हारा या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं एक मैं और एक तू या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं जानवर और इंसान या चित्रपटामधलं, आणि हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेहमान या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूया मोहम्मद रफी, मिन्नो पुरुषोत्तम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हात की सफाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन पावरा यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. जुर्म या चित्रपटामधला कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजात हिंदीवर यांचं गीत. संगीतकार राजेश रोशन.

0: अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा.
2: हो जेंटलमॅन.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन मुकेश, साधना सरगम आणि सोनाली भटवडेकर यांनी गायलेलं हे गीत. ऐकूया खून भरी मांग या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं. आयलंड चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकूया मदतगार या चित्रपटामधलं हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आनंद बक्षी यांचं गीत जुली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आणि सजवलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

पुणे चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जीवन मृत्यू या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: आता ऐकणार आहोत मराठा ते तुका वेळ व्हावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे वऱ्हाडी आणि व्याजंत्री या चित्रपटामधलं. आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मठेप या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात संपदा देशपांडे यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विनायक रहाटकर यांचं गीत बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. ऐकूया उषा तिमोथी आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 19 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हल्ला झाल्यास भारताला मदत करू, विपक्षीय चर्चेत ट्रम्प यांची मोदी यांना ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेते असतील आणि भारतावर हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या मदतीला धावून येईल अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोवर अमेरिका भारत मित्र असतील असेही ते म्हणाले. G7च्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. त्यात ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण संबंधांचे कौतुक केले आणि संघर्षाच्या परिस्थितीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील देशाला निश्चित पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले. मला वाटते की हे एक उत्कृष्ट नाते आहे. त्यांच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्यांना मदत करण्यासाठी तिथे असू, आमच्यात करार नाही. परंतु त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते नेते असतील तर आम्ही तिथे मदतीसाठी असू, असे ट्रम्प म्हणाले. आता वळूया पुढील बातमीकडे. यजमान भारतीय संघाने घेतली विजयी आघाडी. भारताने बुधवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवत अफगाणिस्तानचा 170 धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 49.5 षटकात 402 धावात डाव संपुष्टात आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला 44.3 षटकात गुंडाळले. अफगाणिस्तानकडून रहमत शहाने 89 चेंडूत 8 चौकारांसह 79 धावांची झुंज दिली. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा 400 धावांचा पल्ला करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्व फलंदाज बाद होऊन 400 धावा करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मराठी नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेते आणि गायक प्रसाद सावरकर कालवश. ज्येष्ठ गायक, नट, नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसाद सावरकर यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पणजी येथील टोका करंजाळे परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रसाद सावरकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 10:30 पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कला, साहित्य, संगीत आणि नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. सांबप्रसाद रघुवीर सावरकर हे त्यांचे पूर्ण नाव. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध सावकार घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रघुवीर सावरकर हे मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट होते. त्यामुळे बालपणापासूनच प्रसाद सावरकर यांच्यावर संगीत आणि नाटकाचे संस्कार झाले. वडिलांकडूनच त्यांनी गायन आणि अभिनयाचे धडे घेतले. आता वळूया पुढील बातमीकडे. शनिवार आता ड्राय डे, पाऊस लांबल्याने पाणी कपात लागू. एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबल्याने जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेनेही अखेरीस पाणी कपातीची घोषणा केली आहे. पाणी पुरवठ्याची 31 ऑगस्ट पर्यंत 18 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी येत्या शनिवारपासून शहरात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून एकदा तर पाऊस लांबल्यास ऑगस्टमध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची घोषणा महापालिकेने केली आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण आणि काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यात प्रामुख्याने गंगापूर धरणातून 75% पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 31 जुलै या कालावधीत महापालिकेला धरणातील पाणी आरक्षण जिल्हा प्रशासनाकडून मंजूर केले जाते. 1 ऑक्टोबर 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीसाठी महापालिकेने 6,400 दशलक्ष घनफूट पाणी

0: आरक्षणाची मागणी केली होती ती जिल्हा प्रशासनाने मान्य केली आहे. सध्या शहराला दररोज सुमारे 600 दशलक्ष लिटर अर्थात 21 दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोषांमुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई असतानाच हवामान विभागाने यंदा एल निनोचा इशारा दिला असून पावसाळा लांबणीवर पडल्यास 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन करावे लागणार आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचनगंगा या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले, आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

0: वरीत धोक्याच ग सोळाव वरीत धोक्याच
1: पैसळा

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. शाहू मोडक यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत आहे भाऊबीज या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत कुमार मोहिते.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात जिद्द या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधला सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत, आणि ही गीतरचना आहे विश्राम बेडेकर यांची. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत मंदाळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं.

0: कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत राम राम पाहुणा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं होनाजी बाळा यांची गीतरचना. ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.
1: सुरक्षा

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं. आरती प्रभू यांची गीतरचना ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश हेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: जाणार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे गाणे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर

0: is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोतेहो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमात आम्ही सर्व श्रोत्यांचे इथे स्वागत करत आहोत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर श्री विजयराव काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता PGIVAS अकोला. श्रोतेहो, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तेव्हा डॉक्टर विजय काळबांडे सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण आपल्या चर्चेमध्ये जनावरांच्या चाऱ्याविषयी बोलणार आहोत. तर जनावरांकरिता चाऱ्याचे महत्व काय आहे, हा माझा सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला.
1: मित्रांनो नमस्कार. जनावरांच्या जीवनामध्ये चाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा असतो, ओला हिरवा चारा असतो, आणि जनावरांना त्या व्यतिरिक्त पशु खाद्य सुद्धा लागते. जनावरांना पोट भरण्याकरता, शरीर पोषणाकरता आणि उत्पादनाकरता चाऱ्याचे अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय जनावरे शरीर पोषण आणि उत्पादन देऊ शकत नाही हे आपणास माहीत असेलच. जनावरांना जर चारा दिला नाही तर जनावरे हडकुळी होतात आणि जनावरांना विविध प्रकारचे रोग होतात. त्यामुळे जनावरांना चारा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय जनावरे जगू शकत नाही.
0: हे झालं चाऱ्यांचं महत्त्व. यामध्ये चाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: चाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाळलेला चारा, दुसरा म्हणजे हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये त्या अनेक प्रकार आहेत. एकदलवर्गीय चारा जसा मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तसेच द्विदलवर्गीय चारा जसं चवळी आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, स्टायलो आहे, सुबाबूळ आहे. तर यामध्ये फरक हा आहे का, एकदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, द्विदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, चांगल्यापैकी असतं. त्यामुळं आपल्याकडे जर द्विदलवर्गीय चारा उपलब्ध असेल तर जनावरांचं पालन पोषण, शरीर पोषण आणि जनावरांचं उत्पादन यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. आणि जर द्विदलवर्गीय चारा, हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही.
0: सर, आता तुम्ही बोलता बोलता पशुखाद्य म्हटलं.
1: बरोबर.
0: तर पशुखाद्य म्हणजे नेमकं काय सर?
1: पशुखाद्य म्हणजे हे एक मिश्रण आहे ज्यामध्ये सगळ्या अन्न घटकांचा समतोल साधलेला आहे, ज्यामध्ये कर्बोदके असतात, प्रथिने असतात, तैलयुक्त पदार्थ असतात, तसेच तंतुमय पदार्थ असतात, खनिजे असतात आणि व्हिटॅमिन ज्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन सुद्धा त्यामध्ये असतात. हा समतोल आहार असतो. कारण आपल्या शरीराला समतोल आणि संतुलन हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे जनावरांना पाहिजे तो अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात पुरविला जातो. म्हणून शरीराची झीज होत नाही, त्याचं बऱ्यापैकी पोषण होतं, तसेच त्या जनावरापासून दूध उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं.
0: सर, दूध उत्पादनाचा आता मुद्दा आलाय तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न उठला असं सर.
1: बरुबा.
0: की चाऱ्याचे दुग्ध उत्पादनातील महत्त्व काय आहे?
1: चारा हा जनावरांना मुख्य घटक आहे जो त्या जनावरांना पाहिजे आहे, त्यामुळे त्याचं पालन पोषण होईल, शरीर पोषण होईल, त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनाकरता पाहिजे असलेले अन्न घटक याचा नियमित पुरवठा शरीराला चाऱ्याद्वारेच होतो. चारा हा अन्न घटकांचा सगळ्यात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय शेतकरी बांधवांसमोर आहे, पशुपालकां बांधवांसमोर आहे. कारण पशुखाद्य हे महाग समीकरण आहे. पशुखाद्य हे कारखान्यामध्ये तयार होते आणि आज जर आपण 1 किलो चाऱ्याचा भाव आणि 1 किलो पशुखाद्याचा भाव याचं जर दोघांचं समीकरण पाहिलं तर पशुखाद्य हे महागडं समीकरण आहे. त्यामुळं चारा उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावं, पशुपालना अगोदर चारा उत्पादन करावं, म्हणजे आपल्याला स्वस्त दूध उत्पादन मिळेल आणि त्या दुधापासून जास्तीत जास्त फायदा मिळेल.
0: यानंतरचा माझा प्रश्न आहे की पशुखाद्य नेमके कसं असायला पाहिजे?
1: पशुखाद्याच्या काही कॅरेक्टर्स आहेत, काही त्याच्या पशुखाद्य कसा असावं, ते समतोल असावं, ते रुचकर असावं, ते पाचक असावं, जनावरांनी ते खावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू याच्यापासून ते मुक्त असावं, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेले अन्न घटक हे शरीराला खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे. ही झाली पशुखाद्याची सर्वसाधारण व्याख्या.
0: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की जनावरांमध्ये संतुलित आहार म्हणजे काय आहे?
1: संतुलित आहाराची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे का, जनावरांना पाहिजे असलेले अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात जेव्हा आपण देतो किंवा ते मिळतात चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतो. जनावरांना म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की जनावरांना जशी चाऱ्याची आवश्यकता आहे तशीच जनावरांना पशुखाद्याची आवश्यकता असते. कारण जनावरांना मिळणारे अन्न घटक हे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे महत्त्वाचे आहे. अन्यथा शरीर पोषण आणि उत्पादन दुग्ध उत्पादन हे होणे नाही. त्यामुळेच आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा जनावरांना जर संतुलित आहार दिला नाही तर जनावरे वेळीस मांस दाखवत नाहीत, वेळीस गाभण राहत नाहीत, वेळीस आपल्याला वासरू मिळत नाही आणि मिळणारं दूध उत्पादन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतं.
0: सर एकंदरीत जसं आपल्याला संतुलित आहाराची गरज असते तशी जनावरांना सुद्धा संतुलित आहाराची गरज असते. सर यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की हिरव्या चाऱ्यापासून मूळ घास तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे?
1: मित्रांनो आपल्याकडे तीन सीझन आहेत, तीन ऋतू आहेत, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि तो सगळ्याचा सगळा हिरवा चारा जनावरांना आपण देत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे अधिकचा हिरवा चारा उपलब्ध असेल, जास्तीचा हिरवा चारा उपलब्ध असेल, तर तो साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून मुरघास तयार करणे हे आपल्याला केव्हाही फायदेशीर पडतं. कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही म्हणून दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे, शरीर पोषणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांना न मिळणारा हिरवा चारा. ह्याकरिता जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर स्वस्त आणि मस्त उपाययोजना म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा पावसाळ्यामध्ये जास्तीचा हिरवा चारा असेल त्याचं मूरघासामध्ये रूपांतर करणे. मूरघास तयार करणं ही अत्यंत साधी सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. एका खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे, त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला हिरवा चारा बारीक तुकडे करून टाकावा, प्लॅस्टिक झाकून द्यावे आणि त्याला हवाबंद करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. एकदा ते हवाबंद झाले की 90 दिवसामध्ये मुरघास तयार होतो. तयार झालेला मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल किंवा हिरवा चारा उपलब्ध नसेल तेव्हा आपण तो जनावरांना देऊ शकतो. आणि हिरवा चारा आणि मुरघास यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीमध्ये सारखे अन्न घटक आहेत, दोन्हीची पाचनशक्ती सारखी आहे, दोन्ही पचनीय आहेत आणि त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्यांचं पालन पोषण होतं आणि दुग्धोत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही.
0: हिरवा चारा नाही जरी मिळाला त्या हिरव्या चाऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूरघासापासून जनावरांपर्यंत पोहोचवता येते. सर या अगोदर आपण संतुलित आहाराविषयी बोललो होतो तर त्याचं थोडक्यात महत्व सांगा.
1: संतुलित आहार देणं याकरता आवश्यक आहे कारण बरेचदा आपण बघतो की जनावरांमध्ये खनिज आणि व्हिटॅमिन्स याची कमतरता आपल्याला नेहमी भासलेली आहे. याचा हे जरी कमी प्रमाणातले लागणारे अन्न घटक असले तरी याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रजननावर झालेला आहे. उदाहरणार्थ गाय नेहमी मांस न दाखवणे, आपल्याला दरवर्षी वासरू मिळायला पाहिजे तर आपल्याला 4 वर्षातून एकदा वासरू मिळते, त्यामुळे दूध नाही वासरू नाही, मग गाय शेणासाठी ठेवायची का याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. गाय पालन पोषण जर करायचं असेल गाईचं आणि दरवर्षी वासरू मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय दूध उत्पादन हा धंदा फायद्यात येणार नाही. आणि यामध्ये संतुलित आहाराचं अतिशय महत्त्व आहे. जोपर्यंत आपण संतुलित आहार जनावरांना देणार नाही तोपर्यंत जनावरांची दूध देण्याची क्षमता आपण तपासून पाहू शकत नाही. जनावरांमध्ये क्षमता असते बरेचदा पण केवळ संतुलित आहार न दिल्यामुळे ती क्षमता उपयोगात आणल्या जात नाही, त्यामुळे आपलं पशुपालकांचं नुकसान होते.
0: बरोबर आहे. कधी कधी असं होते की दूध देता देताच एकदम गाय किंवा म्हैस दूध एकदम कमी द्यायला लागते,
1: बंद करते.
0: आणि तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की याच्या मागे
1: कशामुळे झालेलं आहे आणि ते त्याचं मुख्य कारण आहे संतुलित आहार न देणे.
0: बिलकुल सर, आज आपल्या मुलाखतीतून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन होत आहे. सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देसान?
1: शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती हीच राहील की जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन करा. मी असं म्हणणार नाही का पिकाखालील क्षेत्रामध्ये चाऱ्याचं उत्पादन घ्या, पण धुरे बंधारे असतील, नाले असतील आणि आपल्याकडे जी जी जमीन पडीत जमीन आहे ती जमीन उठीत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा घ्या आणि आपल्या जनावरांना 12 महिने हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल, आपल्या जनावरांचं शरीर पोषण कसं होईल, त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यापासून जास्तीत जास्त काम कसं मिळेल बैलांपासून, गाईपासून जास्त दुग्धोत्पादन कसं मिळेल, वर्षाला एक वासरू आपल्याला कसं मिळेल, याकरिता चाऱ्याचं उत्पादन जरूर घ्या. आपल्याकडे हिरवा चारा उत्पादन होत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे.
0: आपण इथे आलात, आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल स्वरानंद FM रेडिओ केंद्र आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तसंच आमच्या शेतकरी बांधवांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला गदी माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं गीताला संगीत दिलं आहे एन. दत्ता यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून, या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दी. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिला दातार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थात वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. जसे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण परकीय भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांना, त्याबरोबरच त्यांच्या शिक्षकांना आणि काही एक्सपर्टीजना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला USAहून जोडल्या गेलेल्या आहेत शोभा श्रीकांत मॅडम, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेमध्ये केलेलं आहे. त्या IT बॅकग्राऊंडच्या आहेत, त्या पास्ट प्रेसिडेंट इनरव्हिल क्लब इन पुणे या ठिकाणच्या आहेत. त्यांची एक संस्था आहे पालवी नर्चरिंग माइंड नावाची. तर एकूणच त्यांच्या सगळ्याच कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. फ्लोआशी त्या कशा जोडल्या गेल्या या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
9: सर्वात प्रथम रेडिओ विश्वास आणि आरजे श्रद्धा तुमचे मी खूप आभारी आहे की मला माझं मनोगत मांडण्याची संधी मिळाली.
8: नक्कीच, आज तुमच्याकडून खूप काही जाणून घेता येणार आहे आम्हाला.
9: मी शिकागोला आहे, सो गुड मॉर्निंग फ्रॉम शिकागो.
8: वा, क्या बात आहे. तर माझा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही भारतातही राहिलात आणि परदेशातही राहिलात आणि तिकडची शिक्षण पद्धती तुम्ही जवळून अनुभवली सुद्धा आहे, तर भारतीय आणि परदेशी या दोनही शिक्षण पद्धतींमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
9: ऑफकोर्स, दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये फरक आहे. माझ्या मते दोन्ही शिक्षण पद्धती छान आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे राबवलं जातं. तर आपण दोन भागात या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छिते. पहिलं म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि दुसरं म्हणजे हायर एज्युकेशन. तर प्राथमिक शिक्षण भारतात अतिशय स्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे आपल्याला टेक्स्टबुक मिळतात, परीक्षा असतात आणि जास्त शिक्षणावरती भर असतो आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात पण जास्त नसतात. पण त्याच्या उलट अमेरिकेत फारच मला मजेदार अनुभव आला. जेव्हा माझी मुलं शाळेत, मी ऍडमिशन मुलांनी घेतली, तर मला असं वाटलं की टेक्स्टबुक्सची लिस्ट येईल, तर तसं काही तिथे आलं नाही. तर त्यांना असं फिक्स, म्हणजे घरी घेऊन जाण्यासाठी असे टेक्स्टबुक्स नसतात आणि मला फार आश्चर्य वाटलं. आणि मुलं घरी असे वर्कशीट घेऊन यायचे अभ्यासासाठी. आणि आपल्या भारतीय जे पालक असतात त्यांना असं आपल्याला म्हणजे अशी इच्छा असते की काय शिकवलं झालं हे मला पण माहित पाहिजे. आणि टेक्स्टबुक नसल्यामुळे मला फार कसं तरी वाटायचं. तर मग मी तिथे शाळेत जाऊन त्यांच्या शिक्षकांशी भेटले आणि मी म्हटलं की टेक्स्टबुक नाहीये. तर ते म्हणाले की घरी आम्ही कुठलंही टेक्स्टबुक कसं नाहीये पर्टिक्युलर, पण ते लायब्ररीतनं ते पुस्तकं घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांची अशी फिक्स पुस्तकं होती विषयांवरती, तर ते आम्ही घरी घेऊन जाऊ शकत होतो. असं फिक्स की धडा एक धडा दोन असं नव्हतं. तर ही एक वेगळी पद्धत आहे. आणि तिकडे पाठांतराला एवढं महत्व नाही. आपण जसे पाढे पाठ करतो तसं पाठांतराला जास्त महत्व नाही. रिडिंगला ते खूप महत्व देतात की मुलांनी खूप वाचन करावं, तसंच मैदानी खेळ खेळावा. त्याच्यासाठी पण तिथे खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चर खूपच चांगलं डेव्हलप झालेलं आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे की इकडच्या पब्लिक स्कूल म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल आहेत ते कम्प्लिटली फ्री आहे. इव्हन शाळेचे बस पण फ्री असते आणि मुलांना खूपच छान इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं आणि असं मोकळं वातावरण असलेलं शिक्षणाची इकडे पद्धत आहे इकडे. आणि वाचनाला खरंच खूप महत्व देतात आणि मुलांना फिक्स करिक्युलम असा नाहीये आणि प्रत्येक दिवशी त्यांना वेगवेगळे सेंटर्स असतात की ज्यांना ज्या सेंटरला आवडतं तिथं मुलं जातात. म्हणजे वाचनाची आवड असेल तर ते लायब्ररीत जाऊन बसतात, त्याच्यानंतर पॉटरी आवडत असेल तर पॉटरी करतात, सायंटिफिक एक्सपिरियन्स हवा असेल तर ते. तर त्यामुळे त्यांच्या शाळेचं एक दोन पिरियड्स त्याच्यावरती असतात, त्यामुळे मुलांना एक्सप्लोअर करायला मिळतं आणि मला वाटतं इथे क्रिटिकल थिंकिंगला जास्त महत्व देतात. तर हे झालं प्राथमिक शिक्षण. आता आणि उच्च शिक्षणामध्ये पण थोडासा फरक आहे. तर आपला देशामध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायला आपल्याला खरंच खूप म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत आणि चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला खूप मार्क्स लागतात. इथे काय असतं, इथे सॅट म्हणून एक्झाम आहे तर सॅट वरती कॉलेजचं ऍडमिशन अवलंबून असतं. पण इकडच्या युनिव्हर्सिटी खूपच छान असतात आणि खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि जगात अमेरिकेतल्या म्हणजे जे उच्च शिक्षणासाठी खूप मान आहे, आपल्या भारतातली मुलं तिथं बाहेर जाण्याला प्रयत्न करतात, तिकडे एज्युकेशन घेण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडचं पण उच्च शिक्षण चांगलं आहे पण मला असं वाटतं की अमेरिकेत बरंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतं आणि कोर्सना फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणजे समजा तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलं तर त्याच्याबरोबर तुम्ही हिस्ट्री पण घेऊ शकता, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सो देर इज ही फ्लेक्सिबिलिटी असते आणि कॉलेजचे क्रेडिट्स

0: कॉलेजचे कोर्सेस सकाळी पण असतात, संध्याकाळी पण असतात, वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये तुम्ही जाऊन शिकू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा माझे जे कोर्सेस होते ते मला रेग्युलर डे टाइमला करता नाही आले, कारण माझी मुलं होती छोटी, तर मला माझे मिस्टर घरी येईपर्यंत मी थांबायचे आणि मी स्वतःला संध्याकाळी 7:30 ते 10 आणि शनिवार रविवार असा पूर्ण वेळ मी कोर्स साठी एनरोल केलं होतं. सो यू हॅव दॅट फ्लेक्सिबिलिटी. आणि खूप वेळा म्हणजे इव्हन जे काम करतात की त्यांना स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तरी ते कॉलेजचं पुढचं शिक्षण ते करू शकतात. सो देर इज लॉट ऑफ फ्लेक्सिबिलिटी हिअर. आणि मला असं जरूर वाटतं की जर मुलांना संधी मिळाली असेल तर अमेरिकेत असं नाही की दुसऱ्या देशात जाऊन पण त्यांनी पुढचं शिक्षण घ्यावं, तर एक आपल्याला होरायझन एक्सपॅन्ड होतं, ग्लोबल एक्सपोजर मिळतं. तर असा मला फरक जाणवला तिथल्या प्राथमिक एज वेल एज कॉलेजच्या शिक्षणामध्ये.
1: वा, किती सविस्तर आणि अगदी अभ्यासपूर्ण तुम्ही या गोष्टीचं विश्लेषण केलं. खरोखरच खूप क्लिअर झाला हा पॉइंट की तिथे कशा पद्धतीने शिकवलं जातं. हे जे काही तुम्ही छान इन्फॉर्मेशन दिली तर नक्कीच याचा आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना उपयोग होईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण गुड टच आणि बॅड टचच्या बाबतीत सुद्धा बरंच काम केलंय, तर ह्याकडे तुम्ही कशा वळलात आणि गुड टच बॅड टचच्या संदर्भात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: ह्याची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी भारतात जेव्हा 2004 मध्ये परत आले तर तेव्हा माझ्या घरी जे आपल्या हाऊस हेल्प घरासाठी मदत करायला 2 बायका माझ्याकडे होत्या, तर मला तिथे काय व्हायचं की त्यांच्या सगळ्या फॅमिलीत आणि सगळ्यांची लग्न 13-14 वर्षातच व्हायची. तर मी तिला विचारलं की का असे लवकर लग्न करतात, मग तिने मला एकदा असं सांगितलं आणि मी थोडस त्याच्यावरती अभ्यास केला की हे पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा हे लोक असं का करतात. तर खूप वेळा ही जे लोक येतात ते अशा परिस्थितीत असतात की घरं छोटी छोटी असतात, जवळजवळ असतात, आणि जेव्हा आई बाबा बाहेर कामाला जातात तेव्हा मुलींचं शोषण म्हणजे त्यांच्या माहितीत असलेल्या किंवा नातेवाईक अतिशय जवळचे असलेले नातेवाईक करतात, आणि मग हे अवॉइड करायला ते मुलींचं खूप लवकर लग्न करून टाकतात, म्हणजे मग त्यांना वाटतं ही जबाबदारी आता ती नवऱ्याची आहे. तर त्याच्यावरून मला कळलं की मुलांना हे गुड टच बॅड टच आणि हे समाजात खूप आहे, म्हणजे मुलांवरती अत्याचार, मुलांवरती आणि मुलींवरती दोनांवरती पण लैंगिक अत्याचार होतात. हे सांगायला खूप वाईट वाटतं आणि हे आत्ताची गोष्ट नाही, पहिल्यापासून हे होत आलंय, पण आता ते थोडस जास्त आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की हा अवेअरनेस आपण म्हणजे मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि लहानपणापासून हा अवेअरनेस शाळेत ना किंवा आजूबाजूला आपली मुलं आहे, आपल्या घरचे नातेवाईक आपली मुलं आहे, त्यांच्यासाठी हा अवेअरनेस, त्यांना हे समजून सांगितलं सांगणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं. म्हणून गुड टच बॅड टच या ठिकाणी मी वळले. पहिल्यांदा मी असं इन्फॉर्मली गुड टच बॅड टच सेशन्स घ्यायचे, कारण आल्याला मी पुन्हा जॉब सुरू नाही केला आणि मला असं वाटलं की वी हॅव टू गिव्ह बॅक टू सोसायटी, काहीतरी आपण समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी फॉर्मल एज्युकेशन किंवा ट्रेनिंग ज्ञान प्रबोधिनी सारख्या इन्स्टिट्यूट मधून मी केलं आणि गुड टच बॅड टच मी बऱ्याच शाळेत मी घ्यायला लागले, कारण मला असं वाटलं की दिस इज मस्ट, कारण मुलांना भीती वाटते, त्यांना त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली त्यांनी त्यांचा अभ्यास किंवा लर्निंग त्यांचं झालं पाहिजे आणि आयुष्यातनं ते पुढे आले पाहिजे त्याचं मला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि ह्याविषयी लोक ना जास्त बोलायचे नाहीत कारण ते हशहश करायचे, आणि अनफॉर्च्युनेटली डेटात ना हे समोर आलंय की मुलांवरती जे अत्याचार करतात, सो 85-90% लोक ते मुलांच्या ओळखीतलेच असतात, कारण मुलं त्यांच्यावरती विश्वास करतात आणि हेच लोक त्यांना अब्युज करतात. सो इट्स अ व्हेरी सॅड फॅक्ट. आणि खूप ठिकाणी असं आढळून आलंय, मला सांगायला वाईट वाटतं, की घरातले अगदीच म्हणजे नातेवाईक असू देस आणि काही काही ठिकाणी वडीलच अब्युज करतात असं पण आढळून आलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की गुड टच बॅड टच हे खूप मोठ्या स्तरावरती आणि सगळ्या शाळेशाळेत घेतलं पाहिजे, म्हणून त्याची मी हिस्सा बनले आणि आतापर्यंत पण घेतच आहे. आय बीन टेकिंग इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम.
1: आपण पुण्याच्या इनर व्हील क्लबच्या सुद्धा पास्ट प्रेसिडेंट आहात, तर इनर व्हील मध्ये आपण असताना कशा पद्धतीने आपण उपक्रम राबवले होते त्याबद्दल थोडक्यात काही सांगता येईल का?
0: नक्कीच. इनर व्हील ही जगातली मोठी व्हॉलेंटिअरिंग संस्था आहे की जिथे बायकाच काम करतात, आणि मला सांगायला आनंद होतो की मी गेली 15 वर्ष इनर व्हील क्लब मध्ये, मी 2 वेळा प्रेसिडेंट होते, 3 वेळा झोनल सब कोऑर्डिनेटर होते. तर इनर व्हील मध्ये कसं असतं की वेगवेगळे व्हर्टिकल्स असतात कामाचे, की विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, एज्युकेशन साठी असतं, डिसेबल साठी काम करतो, रिन्युएबल एनर्जी पर्यावरणासाठी काम करतो. तर मी 15 वर्षात मला खूप जणांचा म्हणजे मला समाजात कसा पण मदत करू शकतो आणि समाजात काय काय प्रॉब्लेम असतात हे छानपैकी दिसून आले, आणि कसं इनर व्हील तर्फे आपण मदत करू शकतो, लोकांशी जोडले गेले, वेगवेगळ्या एनजीओ बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि मला सांगायला आवडेल की 2022 आणि 2023 मध्ये जेव्हा मी प्रेसिडेंट होते तेव्हा मला बेस्ट प्रेसिडेंटचा पुरस्कार पण मिळाला, कारण आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये बरेच क्लब असतात, 12 जिल्ह्यांमध्ये क्लब असतात, 70 पेक्षा जास्त क्लब आहेत. तर तिथे बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला अवॉर्ड मिळाला काम केल्यामुळे. आणि तेव्हा आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन मुक्ती पानसे होत्या. आणि मला सांगायला आवडेल की तेव्हा आम्ही FLOA फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन हा जो उपक्रम आहे आम्ही राबवला होता. आणि मुरकुटे शाळा म्हणून होती पुण्यात, की तिथे मुलं थोडी इकॉनॉमिकली वीक अशा सेक्शन मधून मुलं येत होती, तर अशा मुलांना आम्ही FLO इंट्रोड्यूस केलं होतं. आणि मला वाटतं की 100 पेक्षा जास्त मुलांनी याच्यात भाग घेतला होता आणि याचा त्यांना लाभ झाला.
1: या बात आहे, खूपच छान. बरं, असाही तुम्ही अनायसा फ्लोआचा उल्लेख केलेलाच आहे, तर मी पुढचा प्रश्न तोच विचारू इच्छिते की फ्लोआ बद्दल जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा ही कॉन्सेप्ट ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं?
0: टू बी फ्रँक, पहिल्यांदा मला असं वाटलं की फ्लोआ मध्ये की जसं झटपी शाळा आहे किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, नॉन एडेड स्कूल्स आहेत, तर तिथे हे अशा स्टार्टअपमध्ये त्यांना इंग्लिशच नीट येत नाही, तर फ्लोआ कसं म्हणजे त्याचं इम्पॅक्ट होईल असं वाटलं. पण जेव्हा शैलेश सरांनी येऊन एक्सप्लेन केलं आणि आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन तेव्हाच्या मुक्ती पानसे यांनी समजावलं, तेव्हा मला वाटलं की हा किती सुंदर उपक्रम आहे, कारण इतक्या कमी खर्चात आपल्याला एक फॉरेन लँग्वेज शिकता येतं. आणि मला असं वाटतं की सगळ्याच मुलांना शिक्षण, सर्व शिक्षण अभियान, जी मुलं गरीब असतील कुठल्याही क्षेत्रातली, कुठल्याही क्षेत्रातली जी मुलं असेल, तरी पण त्या सगळ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी. आणि फ्लोआ मध्ये जो करिक्युलम आहे तो फ्री आहे, त्याच्यासाठी काहीच फीज नाही. आणि त्यांची जी परीक्षेला बसण्याची फी अतिशय म्हणजे ऑलमोस्ट मोफत आहे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या 4 लेवल्स असतात, तर पहिल्या लेवलची फी 175 आहे, त्याच्यानंतर 200, 225 आणि 250, म्हणजे अगदी माफक दरात तुम्हाला फॉरेन लँग्वेज अगदी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने खूप छान शिकताय. तुम्ही त्यांचा करिक्युलम बघितलेला आहे आणि तो पेनड्राईव्ह मध्ये पण असतो, की ज्या शाळेत ज्या मुलांकडे इंटरनेट नाहीये तर शाळा पेनड्राईव्हने, कारण आम्ही आमच्या क्लबने म्हणजे इनरविज क्लब ऑफ पुणे इम्पेरियल गेली 4 वर्ष हा उपक्रम राबवतो, तर आम्ही पेनड्राईव्ह पण दिलाय, त्यामुळे शाळेत ते मुलांना दाखवू शकतात. कारण सगळ्याच मुलांकडे फोन किंवा इंटरनेटची कॅपेबिलिटी नसते, मुलं गरीब घराण्याची असतात, तर शाळेत ते दाखवतात, फ्लोचार्ट म्हणजे पेनड्राईव्ह दाखवतात. पेनड्राईव्ह मध्ये सगळं कंटेंट मुलं शिकतात आणि शाळेतले शिक्षकच जबाबदारी घेतात आणि खूप सुंदर त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. तर मला असं वाटतं की फ्लो हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मला असं वाटतं सगळ्याच शाळेने त्याचा अनुभव करावा, बिकॉज इट इज डुएबल, इट्स व्हेरी इझी टू लर्न आणि अतिशय माफक दरात आहे. तर लेले तारांनी खरंच एक नेशन बिल्डिंगचंच काम केलं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता कसं नाही की आपण म्हणतो ना की वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज आणि इथे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, आणि मुलांना सक्षम व्हायला, आजच्या मुलांना स्मार्ट व्हायलाच पाहिजे. आणि फॉरेन लँग्वेज येणं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण परदेशात पण काम करण्याची संधी मिळेल.
1: क्या बात आहे, खूपच छान, मस्त वाटलं एकूणच तुम्ही हे सगळं जे सांगितलं. तुम्ही सुद्धा एक संस्था सुरू केली आहे, त्याबद्दल पण मला जाणून घ्यायला आवडेल. पालवी नावाने तुम्ही जी संस्था सुरू केलेली आहे, तर ती नेमकी काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही ती संस्था सुरू केली त्याबद्दल थोडं सांगा.
0: अच्छा, पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन आहे, हे तर एक रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. आणि आम्ही ही संस्था चौघींनी, वर्षा काळे, सुधा भट, नेपा जोग आणि मी, की ज्यांना समाज करायची आवड आहे आणि समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे अशी जी भावना आहे, आणि या सगळ्यांना 15 वर्षापासून अधिक सामाजिक कार्याचा अनुभव आहे, तर आपण काहीतरी समाजाचं देणं आहे या भावनेतनं ही संस्था सुरू केली आहे. आणि ही संस्था ही अंडर प्रिव्हिलेज किंवा वंचित मुलांसाठी, शाळेसाठी आणि समाजासाठी काम करतं. आणि आता काय आहे की सगळ्यात मोठातला सगळा समाजातला प्रॉब्लेम आहे की स्क्रीन अडिक्शन, मुलं वाचत नाहीये, आणि त्याच्यासाठी आमच्याकडे खूप सुंदर प्रोग्राम आहे मॅजिक बुक बॉक्स म्हणून. तर तिथे आम्ही शाळेत मुलांना जास्तीत जास्त अवांतर वाचन करायला प्रवृत्त करतो, आणि जी मुलं सगळ्यात जास्त पुस्तकं वाचतात त्यांना आम्ही पारितोषिक देतो, त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो, आणि पुस्तक वाचण्यावरती पण इयर राऊंड खूप सारे प्रोग्राम्स असतो. तर मोस्टली आम्ही मुलांसाठी काम करतो आणि इतर पण प्रोजेक्ट, त्यांची मानसिकता, त्यांना कसं मेंटली स्ट्रॉंग करायचं, कारण आजकाल मुलांचा खूप टू ग्रो अप इट्स व्हेरी डिफिकल्ट. आजच्या काळात मुलांसाठी वाढणं खूप गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक बनलंय, कारण पालक, समाज, मित्र परिवाराचा वाढता दबाव, अतिशय स्क्रीन टाइम, आणि त्याच्यामुळे वाचनाच्या सवयी, सर्जनशीलता, मूल्य, एकाग्रता संवाद कौशल्य आणि मानसिक आरोग्यावरती पण गंभीर परिणाम आहे. त्यामुळे आम्ही जसं गुड टच बॅड टच पंचकोश गोल सेटिंग स्क्रीन ऍडिक्शन असे वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेतो. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही राष्ट्र निर्माणचं काम करतो. खूप सारे एनजीओज खूप छान काम करतात, पुस्तकं देतात किंवा कम्प्युटर देतात. तर आम्ही असं वाटतं की आम्ही पुढच्या पिढीची मन बदलतोय. कारण भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही आहे, 18% पॉप्युलेशन आपल्या देशात आहे आणि आपला देश तरुण आहे. तर मला असं वाटतं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पुढची पिढी जी घडवतो ती समजदार असली पाहिजे. तर त्यामुळे जबाबदार सुजाण हुशार आणि नैतिक मूल्य जपणारी अशी आपण पुढची पिढी तयार करायची आहे. कारण आपले जे पुढचे लीडर्स तेच निवडणार आहे. तर जर मुलांना चांगलं आणि वाईट कळलं आणि ते जबाबदार असतील तर वी विल हॅव गुड लीडर्स इन द फ्युचर आणि इन टर्न आपलं भारताचं भविष्य आणि मुलांचं भविष्य पण छान होईल. सो हे मेन प्रिन्सिपल बाळगून आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड अशी ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आम्ही सुरू केलेली आहे आणि ऑफकोर्स फ्लोआ सारखे पण प्रोग्राम आम्ही डेफिनेटली आम्ही रेफर करणार आहोत. थँक्यू.
1: मस्त मस्त, खूपच छान. आणि आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्याला अनेक वेळा सन्मानित करण्यात आलं, तर त्या पुरस्कारांविषयी सुद्धा आपल्या सगळ्या श्रोत्यांना मला सांगायला खूप आवडेल, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं खरं आहे स्वतःबद्दल सांगायला आवडत नाही, पण तुम्ही आता प्रश्न विचारला तर मी सांगेन. ऍक्च्युली मला आठवत पण नाहीये, पण मला वाटतं मी गुड टच बॅड टच हा प्रोग्राम मी खूप वर्ष केला. इथे मी बाणेरमध्ये असते तर तिथल्या कॉर्पोरेटरनी त्याची दखल घेतली आणि तेव्हा मी 20,000 जास्त मुलांना आणि मुलींना मी गुड टच बॅड टच हा सेशन किंवा वर्कशॉप घेतला आणि त्याच्यासाठी मी एकही पैसा घेतला नाही. आणि त्याची आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने त्याची दखल घेतली आणि 15 ऑगस्टला पुण्यामध्ये की मेयरच्या हस्ते आमचा सन्मान केला आणि मला खूप असा अभिमान वाटला. मी कुठलाही सोशल वर्क करताना मला काहीतरी मिळावं म्हणून कधीच केलं नाही, पण त्याची दखल घेतली की आपल्याला काय म्हणतात की अजून एक असं आपल्याला हुरूप येतं आणि जबाबदारी वाढते आणि मनाला छान पण वाटतं की कोणीतरी त्याची दखल घेतली म्हणून. पण आपण पॅशनने काम करू, अशा गोष्टी पॅशननेच होतात. आपण जेव्हा एकही पैसा न घेता आपण सोशल वर्क करतो इट हॅज टू बी पॅशन, नाहीतर दैनंदिन दिवस आपण असं काम खूप वर्ष करू शकत नाही. तर मला छान वाटलं तेव्हा की शासनाने म्हणजे मानपत्र दिलं आणि सगळ्यांच्या समोर दिलं आणि खूप तो मला असं आवडेल हे शेअर करायला की खूप सुंदर होतं की तिथे पुण्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ऑडिटोरियम मध्ये तिथे 15 ऑगस्टला हा दिला जातो आणि जिल्ह्यातल्या 50 लोकांना दिलं जातं आणि आपल्या नावाचं टेबल असतं, आपलं नाव असतं आणि तिथे लिहिलं असतं की शिक्षण आणि सामाजिक कार्य ह्याच्यात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे आणि खूप असं भरून आलं मन मला भारताविषयी आणि मला वाटलं की मी बरं झालं मी आले आणि आय एम गिव्हिंग बॅक टू सोसायटी आणि इट इज रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. आणि तसेच पुरस्कार स्त्री फाउंडेशनने दिला आणि शी इन्स्पायर मॅगझिन आहे त्यांनी पण याच्यासाठी पुरस्कार दिला. त्याच्यानंतर लोकमत न्यूज पेपर आहे तर त्यांनी पण याची दखल घेतली, याच्याविषयी त्यांनी लेख छापले. तर असे बरेच पुरस्कार म्हणजे आय एम काय म्हणतात ना देवाची कृपा आहे, असं चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि याचं रिकग्नेशन मिळालं. इनरव्हील मध्ये पण खूप रिकग्नेशन मिळालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटते माझी जबाबदारी वाढली, अजून जोराने काम करायला पाहिजे आणि म्हणूनच ही आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड ही रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट संस्था सुरू केली आहे चौघींनी मिळून.
1: वा वा, मस्तच. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल अभिनंदन पुन्हा एकदा. आणि जाता जाता फ्लोआच्या सगळ्या टीमला जर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल किंवा वोट ऑफ थँक्स म्हणायचं असेल तर कशा पद्धतीने म्हणाल?
0: नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा की शैलेश सर आहेत फाउंडेशन की त्यांची खरंच म्हणजे त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे की त्यांनी असं अफोर्डेबल रेट्स मध्ये सगळ्याच मुलांना म्हणजे इवन गरीब मुलांना की असं फॉरेन शिक्षण की फॉरेन लँग्वेज शिकण्याची त्यांनी संधी त्यांनी प्राप्त करून दिली, यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला वाटतं खूप शाळेत हा प्रोग्राम झाला पाहिजे कारण 9 वर्षांपर्यंत आपली लँग्वेज शिकण्याची अबिलिटी आपली खूप असते, त्यामुळे लहान मुलांमध्येच फ्लोआचा हा प्रोग्राम सगळ्या शाळेत राबवावा आणि त्यांनी याच्यासाठी प्रयत्न करावे. त्याच्यासाठी इनरव्हील ऍज वेल ऍज पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड आम्ही या त्यांच्या प्रोग्रामला पाठिंबा देऊ आणि जिथे जिथे शाळेत आमचे प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही डेफिनेटली एफएलओ साठी पण शिफारस करू. आणि त्यांचं खूप अभिनंदन की त्यांच्या टीमने असा सुंदर प्रोग्राम फॉरेन लँग्वेज शिकण्याचा सुंदर प्रोग्राम सगळ्यांसाठी तयार केला.
1: वा, खूपच छान. मला खूप छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप अभिमान वाटतोय की आपली एक भारतीय नारी परदेशात जाऊन किती छान काम करते, किती मनापासून काम करते आणि एकच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठसा उमटवता आहात आणि एकूणच आतापर्यंतचा तुमचा अनुभव ऐकून अनेक महिला इन्स्पायर झाल्या असतील हे नक्की. धन्यवाद मॅडम आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात.
0: थँक्यू आरजे दा आणि रेडिओ विश्वास की आज मला माझी मतं मांडण्याची आज मला संधी मिळाली आणि खूप छान तुम्ही प्रश्न विचारले. थँक्यू व्हेरी मच.
1: धन्यवाद धन्यवाद मॅडम, खूप छान वाटलं आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आतापुरतं इथेच थांबते, धन्यवाद. तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या खास USAहून जोडल्या गेलेल्या शोभा श्रीकांत यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं इज्जतदार या चित्रपटामधलं, अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.
2: हर घर स...

0: प्यार है कहाँ।
1: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा किस्सा आहे अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांचा। यांचा हा सिनेमातला किस्सा नाही, सिनेमाच्या बाहेरचा किस्सा आहे, पण मजेशीर किस्सा आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो। हा किस्सा शेअर करण्याचं कारण की जून महिना चालू आहे आणि जून 1973 या दोघांचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर हे हनीमूनला लंडनला गेले होते। तर त्या लंडनमधला हा किस्सा आहे। हा किस्सा घडून आता 51 वर्ष झाली आहेत, म्हणून हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतो। काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हा किस्सा सांगितला होता। खूप मजेशीर किस्सा आहे। मित्रांनो, अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांचा जंजीर हा चित्रपट 11 मे 1973 या दिवशी संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी झाला। या चित्रपटानंतर 3 आठवड्यातच म्हणजे 3 जून 1973 या दिवशी अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी विवाह बंधनात अडकले। जया बहादुरीच्या गुड्डी, बावरची, पिया का घर या सिनेमात अमिताभ बच्चनचा सहभाग होता, पण यात तो तिचा नायक नव्हता। प्रकाश वर्मा यांच्या बन्सी बिरजू या 1972 साली आलेल्या सिनेमात ते पहिल्यांदा एकत्र आले होते। हा सिनेमा अक्षरशः सुपर फ्लॉप ठरला होता। त्यानंतर बी आर इशारा यांच्या एक नजर या सिनेमात हे दोघे एकत्र आले। हे दोन्ही सिनेमे 72 कधी आले कधी गेले कुणाचे लक्षात आलं नाही। लग्नाच्या वेळी जया बहादुरी बऱ्यापैकी स्टार बनली होती, कारण तिचे अनेक चित्रपट त्यावेळेला हिट झाले होते। मात्र अमिताभ बच्चन यशाच्या प्रतीक्षेत होता। जंजीरने मात्र यशाची ध्वजा फडकती ठेवली। अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांची प्रेमकहाणी आपल्या पुण्यातून सुरू झाली। एकदा ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासोबत अमिताभ बच्चन पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे आले होते। तिथे त्यावेळी जया बच्चन शिकत होती। ही त्या दोघांची पहिली भेट। या भेटीत दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत, पण दोघांनी एकमेकाला पाहिलं होतं। पुढे अमिताभ बच्चन यांनी जया बहादुरचा एक फोटो एका सिनेमासिकाच्या कव्हरवर पाहिला आणि त्यांच्या हृदयात तिथेच दीडदा दीडदा झाले। जया बहादुरीचे बोलके डोळे त्यांना खूप आवडले होते। ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी या चित्रपटासाठी या दोघांना एकत्र आणण्याचे ठरवले होते। त्यावेळी ऋषिदांनी या दोघांची ऑफिशियली ओळख करून दिली होती। हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा ही अमिताभ बच्चन यांची पहिली ओळख जया बहादुरीसाठी होतीच। गुड्डीमध्ये पुढे अमिताभ बच्चन यांच्या जागी समित भांजाची निवड झाली आणि अमिताभला ऋषिदांनी आनंद या चित्रपटातील बाबू मोशाच्या भूमिकेसाठी कास्ट केली। पण यानंतर अमिताभ जया यांच्या नियमित भेटी होऊ लागल्या। बन्सी बिरजू चित्रपटात ते दोघे पहिल्यांदा एकत्र आले। तिथूनच त्यांच्या प्रेमाचा अंकुर रुजू लागला। एक नजर या चित्रपटाच्या वेळी दोघे एकमेकांना आवडू लागले होते। या दोघांच्या प्रेमाची कुणकुण घरच्यांना लागली होती। जंजीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो जर हिट झाला तर सर्व युनिट लंडनला जाणार होते। अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लंडन प्लॅन घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी लग्नाच्या आधी बाहेर कुठेही परदेशात जायचे नाही असे बजावले। त्यावेळी अमिताभने भीड चिपून जयासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अक्षरशः चट मंगनी पट ब्याह अशा स्वरूपात लग्न ठरले आणि झाले देखील। जंजीर प्रदर्शित झाला आणि 3 आठवड्याच्या आतच 3 जून 1973 या दिवशी दोघांचे लग्न झाले। आता आपला किस्सा। लग्नाच्या नंतर हे दोघे लंडनला हनीमूनसाठी गेले। लंडनमध्ये त्यांना ओळखणारे तसे कोणीच नव्हते। भारतातून हळूहळू भारतात ते लोकसुद्धा तिथं फार लंडनला कमी संख्येने होते। भारतातसुद्धा या दोघांना तसं फारसं कोणी ओळखत नव्हतं। अमिताभला तर कोणी ओळखतच नव्हतं, त्यामुळे लंडनमध्ये ओळखण्याचा प्रश्नच नव्हता। त्यावेळी मीडिया देखील आजच्या इतका पॉवरफुल नव्हता, त्यामुळे पटकन कोणी कोणाला ओळखत नसे। त्यामुळे बिनधास्तपणे हे दोघे सगळीकडे फिरत होते। एकदा लंडनमध्ये मादाम तुस्सा म्युझियममध्ये दोघे गेले होते। तिथे वॅक्स स्टॅच्यू पाहत असताना एक भारतीय मुलगी आपल्या आईसोबत म्युझियम पाहायला आली होती। तिने अमिताभ बच्चनकडे बघितले आणि तिला काहीतरी क्लिक झाले। तिने आईला विचारले, आई तो अमिताभ बच्चन आहे का ग? त्यावर आईने अमिताभकडे पाहिले आणि म्हणाले, नाही ग, तो इथं कसा असेल? मुलगी पुन्हा पुन्हा म्हणत होती, नाही ग आई, मला त्याची हेअरस्टाईल तशीच वाटते, डोळे पण तसेच आहेत, मला तो अमिताभ बच्चनच वाटतोय. तिची आई म्हणाली, शक्यच नाही, हा अमिताभ बच्चन नाहीच आहे. अमिताभ बच्चन मायलेकींचा संवाद व्यवस्थित अंतर ठेवून ऐकत होता. त्याचे डोळे जरी म्युझियम पाहत असले तरी त्याचे कान मात्र मायलेकींच्या संवादाकडे होते. शेवटपर्यंत त्या मुलीने काही त्याला ओळखले नाही आणि त्या दोघी म्युझियमच्या बाहेर पडल्या. अमिताभ बच्चन याला खूप वाईट वाटले. त्यामुळे तो विचार करू लागला, जर माझा देखील इथे वॅक्सचा पुतळा असता तर लोकांना मला ओळखणे किती सोपे गेले असते. अमिताभची ही भविष्यवाणी पुढे 25-30 वर्षांनी अक्षरशः खरी ठरली. अमिताभ बच्चन यांचा वॅक्स म्युझियममध्ये स्टॅच्यू बनवला गेला. जगभरातील अमिताभचे चाहते तिथे आता गर्दी करतात, अमिताभच्या वॅक्स स्टॅच्यूसोबत फोटो काढून घेत असतात. मित्रांनो, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नानंतरच्या हनीमून दौऱ्यातील हा एक किस्सा आहे. हा थोडासा वेगळा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. अमिताभ बच्चन यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही आठवण सांगितली होती. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: अभिजित आणि सपना मुखर्जी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात बलवान या चित्रपटामधलं. देव कोहली यांची गीतरचना, संगीतकार महेश किशोर.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
2: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
1: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
0: मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे KC बोकाळे या दिग्दर्शित आज का अर्जुन या चित्रपटामधलं. कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. अंजान ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक.
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए.
8: नमस्कार नाशिककर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरे आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती की एसटी रक्षण ही कामगिरी करताना चपळ हालचाली आवश्यक असतात आणि याच चपळ हालचाली करणारी नाशिकची एसटी रक्षक तेजस्विनी बटवार हिला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. तेजस्विनी बटवार ही एक नम्र खेळाडू आणि ज्यांच्या अंगी नम्रता असते तोच खेळाडू पुढे जात असतो. त्याच्यातलीच एक तेजस्विनी, आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तेजस्विनी नमस्कार.
9: नमस्कार
8: तेजस्विनी. खरं तर आपला पहिला प्रश्न हा सरळ असणार आहे का, तुझी क्रिकेट आणि आवड ही कशी निर्माण झाली?
9: क्रिकेटपेक्षा स्पोर्ट्समध्ये मी एकदम म्हणजे तिसरीत असल्यापासून मी स्पोर्ट्समध्ये मल्लखांब खेळले, कराटे खेळले, त्याच्यानंतर बेसबॉल, सॉफ्टबॉल. मला कंटिन्यू असं कसं तरी वेगळं काहीतरी करायचं आपल्याला, यामुळे मी स्पोर्ट्स निवडला होता. मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला की तू काहीतरी वेगळं कर, आमच्यासारखं नोकरी वगैरे यात अडकण्यापेक्षा तू स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कर. त्यामुळे मला पहिल्यापासून स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं होतं. तर मग प्रत्येक गेम खेळत खेळत मला अनुभव आला आणि एक टाइम असा होता की क्रिकेटला जास्त फेवर झालं. तर मग मी शेवटी क्रिकेट निवडला.
8: तू पहिला गेम कोणता म्हटली का तो तू खेळायला सुरुवात केली असं?
9: मी सगळ्यात पहिले रोप मलखांब पोल मलखांब चालू केलेला, जो की आमचा म्हणजे घराचा एकदम बाजूला होता. मग तिसरी मध्ये असताना असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून आईने तिथे पाठवलेलं, तिथून सुरुवात झाली सगळी.
8: मग जे आदर्श गेम होते ते किती पर्यंत तू खेळत गेली?
9: मी 10वी 12वी पर्यंत बेसबॉल वगैरे खेळले, त्यानंतर माझी 11वीला क्रिकेट मध्ये नॅशनल झालं, नॅशनल साठी सिलेक्शन झालं, त्यानंतर मग मी क्रिकेट कंटिन्यू केला.
8: बेसबॉल कुठपर्यंत खेळली?
9: बेसबॉल मी स्टेट लेवल खेळले आणि सॉफ्टबॉल मध्ये नॅशनल खेळले.
8: म्हणजे तू क्रिकेट मध्ये आली, क्रिकेट मध्ये तुला आवड निर्माण झाली, तर बेसबॉलचा काही फायदा झाला तुला? बेसबॉल म्हणजे कसं असतं की क्रिकेट सारखंच असतं का, बॉल हिटिंग करणं वगैरे, याचा काही फायदा झाला?
9: हो, आय साईट तर माझी पहिल्यापासून होती कारण बेसबॉल मध्ये पण आपण सेम बॅट वर खेळतो. आणि दुसरं, मी बेसबॉल मध्ये कॅचर होते त्याच्यामुळे मला त्याचा यष्टी रक्षणासाठी जास्त फायदा झाला, जे की मी आता विकेट किपिंग करते.
8: यष्टी रक्षणाची सुरुवात तुला कशी, त्याच्यात कशी आवड निर्माण झाली का आपण यष्टी रक्षण करावं, तुला असं वाटलं का नाशिक मध्ये संधी आहे असं का आणखी काही गोष्टी अशा होत्या?
9: नाही, असं काही डोक्यात नव्हतं. जेव्हा मी क्रिकेट चालू केलं तेव्हा मला धोनीची विकेट किपिंग आवडायची, म्हणजे धोनीचा क्रेज होता तेव्हा. तर मग धोनीसारखं व्हायचं आणि अचानक एक दिवस मी जेव्हा गोल्फला स्टार्ट केलं त्यावेळेस मला भावना मॅम तिथे कोच होत्या, तर तिथे विकेट किपर कोणी नव्हतं. मग त्यांनी असंच विचारलं की कोणाला करायचं का, तर मग मी बोलले की ठीक आहे, मी इंटरेस्टेड होते तर मी करते म्हणून. आणि मग माझं त्यांनी विकेट किपिंगचं बघून थोडस येत होतं मला बऱ्यापैकी, कारण मी बेसबॉल मध्ये खेळत होतो, तर मला त्यांना आवडली माझी विकेट किपिंग. मग त्यांनी मला तेव्हा त्यांचे स्वतःचे ग्लव्स दिलेले विकेट किपिंगचे, तिथून माझी विकेट किपिंगची सुरुवात झाली.
8: मग त्यावेळेस तुला काय अशा वेगळ्या टिप्स भेटल्या का, काही यष्टी रक्षण करताना थोड्या असे चप्पळ हालचाली? तुझं यष्टी रक्षण जर बघितलं तर खरोखर तुझ्या ज्या चप्पळ हालचाली त्या माझ्या मध्ये नाशिकमध्ये यष्टी रक्षण करणाऱ्या अजून तरी कोणी नाही असं माझं एकंदर अभ्यास म्हणतो. त्याबद्दल तुला काय वाटतं की तुझं कोणते कष्ट तुला पुढे नेण्यात सक्सेस ठरले?
9: यष्टी रक्षण म्हणजे याच्यात तुम्हाला फिटनेस खूप महत्वाचा आहे, जो की मला फिटनेस मी पहिल्यापासून करते, म्हणजे आठवीपासून मी जसं मल्लखांब वगैरे खेळते, कुस्ती खेळले मी मध्ये, मी कंटिन्यू फिटनेस मध्ये आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा सगळ्यांचा फायदा झालाय क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करताना.
8: बर, मग जेव्हा तुझी डिस्ट्रिक्टला खेळली वगैरे, तर ते डिस्ट्रिक्टला खेळत असताना तुझी कामगिरी कशी झाली? अविनाश आगरकर चषक पण तुला मी खेळताना बघितलंय, त्यावेळेस थोडं सांग ना मला की तुझी कामगिरी कशी होत गेली.
9: त्यावेळी तर अगदी मी नवीनच होते आणि नाशिकमध्ये खूप सारे मुली ज्या स्टेट खेळत होत्या, ऑलरेडी स्टेट खेळत होत्या, एक वेळ अशी होती की मी नाशिककडनं इन्व्हिटेशन खेळू की नको, कारण ऑलरेडी खूप साऱ्या मुली, 7-8 मुली जवळजवळ आपल्या स्टेट खेळत होत्या आणि त्या मुली जास्त करून प्रेफर होतात पुढे जाण्यासाठी. मग तिथे मला भावना मॅमने, शर्मिला मॅमने सपोर्ट केला की तू खेळ, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली ओपनिंग साठी. मी तिथे रन्स केले आणि मी कुठेतरी वरती आले. मला त्यांनी तिथून एमपीएल मध्ये जाण्याची संधी मिळाली, जे पहिलं एमपीएल झालेलं महाराष्ट्राने घेतलेलं. तिथून पुढे मी कॅम्प मध्ये सिलेक्ट झाले 30 लोकांमध्ये. त्यावर्षी मी नक्कीच सिलेक्ट नाही झाले, पण मग अनुभव खूप आला की काय आपल्याला करायला पाहिजे, अजून किती इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. त्यानंतर मी जे ठरवलं की याच्या पुढे थांबायचं नाही स्टेट, मग याच्या पुढे
8: खेळायचं. अविनाश आगरकर चषक बघितले, सामने चालू होते, त्याच्यात सेंचुरी मारताना तुला बघितलं होतं, त्यावेळेची खेळी

0: आणि पुढचा कॉन्फिडन्स याबद्दल काय सांगतो?
1: ते माझं पहिलंच होतं. मोहिनीश मुळे सरांच्या अंडर मी प्रॅक्टिस करत होते. खूप दिवस झाले प्रॅक्टिस करत होते आणि त्यातून काही फळ एवढं मिळत नव्हतं मला. एकदम फ्रस्ट्रेट झालेले वगैरे. त्यानंतर त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला. एक टुर्नामेंट एनडीसीएने चांगली एक अरेंज केलेली त्यावेळी की मुलींमध्ये खेळण्यात ते काय डिफरन्स पडू शकतो. मग तिथे माझा चांगले रन्स लागले. एक सेंचुरी मी केली. तिथून मला कॉन्फिडन्स आला. घरच्यांनाही माझ्यावर विश्वास आला की ही काहीतरी करू शकते, आपण हिला आणखी सपोर्ट केला पाहिजे. तिथून मला पण कॉन्फिडन्स आला की मी पण याच्यापेक्षा अजून जास्त मेहनत केली तर मी अजून पुढे जाईन.
0: तेजस्विनी, खेळतानाच अभ्यास कॉलेज हे कसं मॅनेज केलं?
1: अभ्यास ती एकदम तारेवरची कसरत म्हणता येईल. कारण मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय केके बागमध्ये. मला खूप अडचणी पण आल्या त्यावेळी कॉलेज, कारण इंजिनिअरिंग म्हटलं प्रॅक्टिकल करायला लागत होते आणि रेग्युलर लेक्चर्स पण. सुरुवातीला मी सकाळी 6 प्रॅक्टिसला जात होते. 6 ते 8:30 पर्यंत प्रॅक्टिस करायचे. 9 घरी आल्यानंतर 9:30 सगळं बॅग वगैरे आवरून कॉलेजला, 10 ते 3 कॉलेज करून परत 4 ग्राउंड वरती जात होते. एवढं सगळं करत होते कारण काहीतरी करायचं होतं. त्यावेळी मग माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला. माझे अगदी प्रॅक्टिकल्स अपूर्ण राहायचे, ते ड्रॉइंग वगैरे सगळे अपूर्ण राहायचे. शेवटच्या तारखेला माझं सगळं सबमिट व्हायचं. पण तरी कॉलेजवाल्यांनी पण सपोर्ट केला कारण मी एकटीच मुलगी होती जी स्पोर्ट्स खेळत होते.
0: तू स्पोर्ट्स खेळत असताना आणि घरातलं शैक्षणिक वातावरण, आई वडिलांचं शिक्षकी पेशा वगैरे असं असताना तुझ्यावर कधी असा दबाव आला का की अभ्यास कर, खेळ बाजूला ठेव?
1: नाही, असं त्यांनी कधीच नाही केलं. म्हणजे मी त्यांच्यामुळे तर मी पहिल्यापासूनच हुशार आहे, त्यामुळे मला शिक्षणामध्ये कधी अडचण नाही आली. पण तरी त्यांचं कधी असं प्रेशर नव्हतं की तुला एवढे टक्के पडले पाहिजे किंवा तू इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे, तू एवढा अभ्यास केला पाहिजे. त्यांचं असं होतं की तू जे करते ते मनापासून कर, तुला जे हवं ते कर.
0: ज्यावेळेस तू म्हटली की मी महाराष्ट्रासाठी पहिले प्रॉबेबल ठरली, 30 आली, त्याच्यानंतर मला कळलं का माझं माझ्यात काय उणीव आहे आणि त्या मी भरून काढण्यासाठी प्रयत्न केला, मग त्याच्या पुढचा तुझा प्रवास कसा राहिला?
1: त्याच्या पुढे मी आणखी जास्त कष्ट घेतले. मी जिथे 4 प्रॅक्टिस करत होते मी तिथे 6 केली की मला कुठून संधी मिळेल, मी कुठून जास्त अजून प्रॅक्टिस करेल, माझे जे निगेटिव्ह पॉइंट आहेत ते मी कसे पॉझिटिव्ह करेल यावर मी जास्त भर टाकली.
0: मग असं करत असताना तुला यश कसं मिळालं? स्टेट पर्यंत तू पोहोचली कशी? जे डिस्ट्रिक्ट मध्ये तुझी कामगिरी कशी आली आणि तिथून तू स्टेटला कशी गेली?
1: याच्यामध्ये मी खूप जास्त करून मॅचेस जास्त खेळले ज्याने मला अनुभव जास्त आला. जास्त मॅचेस मध्ये जसे जसे रन्स व्हायला लागले तसं एक कॉन्फिडन्स वाढला. एक स्टेटला जाऊन आल्यामुळे की तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपण तिथे कसं वागलं पाहिजे किंवा अजून त्यात इन्वॉल्व्ह होण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. त्यानंतर माझ्या बॅटिंग मध्ये किपिंग मध्ये मी काही इम्प्रूव्ह केलंय.
0: ते जो आणखीन एक बघितलं का तू इथं स्टेट लेवलला वगैरे खेळली पण तू स्कूल गेम किंवा युनिव्हर्सिटी वगैरे हे खेळली का आणि त्या कामगिरीबद्दल काय सांगशील आम्हाला?
1: माझी क्रिकेटची सुरुवातच स्कूल गेम्सच्या नॅशनल्स पासून झाली. म्हणजे अगदी मी कॉलेजची आमची 11वीची टीम होत नव्हती अंडर 19ची.
0: कोणत्या कॉलेजला?
1: KTHM कॉलेज.
0: बरं.
1: तर त्यांना एक विकेट किपर पाहिजे होता आणि मी तेव्हा बेसबॉल खेळत होते. तर एक सरांनी असंच विचारलं की आमची टीम पूर्ण होत नाहीये तर तू खेळणार का? तो म्हटलं ठीक आहे मी खेळेन. मी खेळले आणि त्यावेळी मी नॅशनल खेळून गेले क्रिकेटमध्येच. असंच काहीच विचार नव्हता माझ्या डोक्यात की क्रिकेट खेळायचं वगैरे. मी
0: फक्त विकेट किपिंग इष्टरक्षणावरच तुझा
1: त्याच्यामुळे. बॅटिंग माझं काहीच नव्हतं कारण बेसबॉलचा बेस होता, फक्त बॅट इथे पकडायची आणि मारायचं एवढंच माहित होतं. ते नॅशनल खेळल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण कुठेतरी क्रिकेटमध्ये चांगलं खेळू शकतो जर आपण बॅटिंग पण इम्प्रूव्ह केली तर. मग तिथून माझी क्रिकेटची सुरुवात झाली.
0: मग युनिव्हर्सिटीचा प्रवास कसा असेल का? युनिव्हर्सिटीत पण तू खेळली, तुझ्या 10 पण झाल्या, त्याबद्दल थोडं सांगशील का?
1: युनिव्हर्सिटी मी 2 युनिव्हर्सिटी खेळले आणि 2 सिलेक्ट पण झाले. पण स्टेटमुळे मला खेळता नाही आलं. या वर्षी देखील मी बेसबॉलच्या देखील युनिव्हर्सिटीला ऑल इंडियाला सिलेक्ट झालेले आणि क्रिकेटचा पण झालेले. पण दोन्ही मला खेळता नाही आल्या. पण युनिव्हर्सिटीचं असं की तिकडे चांगला परफॉर्मन्स झाला. आमच्या सुरेखा दप्तरे मॅडम म्हणून तिकडे आहेत, ज्या ज्यांनी खूप सपोर्ट केला, त्यांनी माझा गेम बघितला, त्यांनी मला सांगितलं की तू पण अजून काय केलं पाहिजे आणि अजून किती इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे.
0: ज्यावेळेस तुझी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली त्याच्यानंतर तुझं तुझ्यावरची जी जबाबदारी होती ती आणखी वाढली आणि तिथे गेल्यानंतर तुझा गेम कसा डेव्हलप झाला, तिथे कशी तुझे खेळ झाला त्याबद्दल सांग.
1: कॅम्पमध्ये जे कोचेस वगैरे होते त्यांच्याशी मी बोलले वगैरे, त्यांनी मला खूप सारा गायडन्स केलं की तू कसं खेळलं पाहिजे. इव्हन पुण्यात पण मी प्रॅक्टिसला जाते, माझे एक कोच आहेत तिकडे रोहित पांडे म्हणून, मला काही अडचण आली मी त्यांच्याकडे जात असते, ते पण मला गाईड करत असतात की अजून काय केलं पाहिजे, मला कुठे काय होत आहे, कुठे अडचणी येत आहेत. आणि मला आता मी सिच्युएशननुसार खेळायला जास्त बघते की मी कोणत्या रोलला खेळते तर मी काय केलं पाहिजे त्या रोलसाठी.
0: आत्ताच या वर्षीच्या मोसमात तू सलग 350 मारले, ते म्हणजे माझ्या मते नाशिक तर्फे पहिल्यांदा असे इष्टरक्षक फलंदाजी कधी तू सलग 350 मारल्या त्याबद्दल काय सांगशील आणि कोणाकोणाविरुद्ध तू हाफ सेंचुरी केली ते पण आम्हाला सांग.
1: यावर्षी तर मी थोडंसं पहिलं तर प्रेशरमध्ये होते, कारण सिलेक्शन मॅचेसला एवढे रन्स झाले नव्हते माझे, बट तरी मला महाराष्ट्राने माझ्यावर विश्वास दाखवला की तू करू शकतेस म्हणून. मग थोडंसं प्रेशरमध्ये होते, पण जसं पहिल्या मॅचला मी तेजल ताईसोबत खेळले, मी तिने पण मला एक चांगला कॉन्फिडन्स दिला, अनुजा ताईने पण चांगला सपोर्ट केला, त्यांनी सांगितलं की तू खेळ, तू तुझ्या गेमवरती फोकस कर, तू करू शकतेस आणि तुला ज्यासाठी निवडलंय त्यासाठी तू खेळत राहा. तिथून मी पहिला मॅच आमची पॉंडिचेरी अगेन्स्ट झालेली, मी तिथे 52-53 केलेला. दुसऱ्या मॅचला युपी अगेन्स्ट मी 83 केला आणि थर्ड मॅच ओडिशा अगेन्स्ट आम्ही 73 केला.
0: युपीची टीम म्हटली तर ती थोडी मजबूत टीम म्हटली जाते, त्या टीम विरुद्ध तुझ्या धावा कशा झाल्या आणि त्यावेळेस तुला खेळताना स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढला?
1: अगदी पहिल्या मॅच मध्ये 50 झाल्यानंतर कॉन्फिडन्स थोडा चांगला होता की मी करू शकते आणि वेगळं मला काही करायचं नव्हतं, जे मी एवढे वर्ष केलेलं होतं, जे मी मेहनत केली होती तेच मला तिथे जाऊन करायचं होतं, त्यामुळे बाकीच्यांनी टीममेट्सने मला जेवढा सपोर्ट केला तो खूप चांगला होता.
0: ओव्हरऑल जर तू बघितलं तर या मॉसमात तुझ्या चांगल्या धावा झाल्या, त्या चांगल्या धावा झाल्यानंतर तुला आणखीन एक त्याचं फळ म्हणून तुला पुढे याच्यात निवड झाली विभागासाठी
1: झोनसाठी,
0: त्याबद्दल काय सांगतील का झोन मध्ये निवड झाल्यानंतर तुझा खेळ कसा झाला तिथं?
1: या स्टेटमध्ये मी चांगले रन्स केले त्याच्यामुळे मी स्टेटमध्ये सेकंड हायेस्ट होते, म्हणजे महाराष्ट्रातून सेकंड हायेस्ट होते, त्याच्यामुळे माझी झोन साठी निवड झाली. पहिले वन डेज साठी, वन डेज ला मला संधी नाही मिळाली खेळायला मॅचमध्ये, पण मी त्या टीमचा हिस्सा होते जिथे राधादी होती, अनुजाताई होती, तेजलताई होती, या सगळ्यांमध्ये मला एक अनुभव मिळाला की वरच्या लेवलचं क्रिकेट आणखी काय असतं. आम्ही तिथे फर्स्ट ट्रॉफी पण जिंकलो, फर्स्ट प्लेस, आणि तिथून माझी निवड झोन साठी झाली मल्टी डेज साठी. मल्टी डेज मध्ये मला खेळायचा चान्स मिळाला, मी तिन्ही मॅच वन डाऊन आणि ओपनिंग केली.
0: तिथं कामगिरी कशी झाली?
1: तिथे माझे रन्स पण चांगले झाले, 30-35 ऍव्हरेजने मी चांगले रन्स केले, फिल्डिंग पण केली, एक दोन कॅचेस पकडले, कॅचेस साठी मला राधा दिकडनं स्पेशल अवॉर्ड पण मिळाला.
0: आता जर बघितलं का तुला एक तू सेट झालेली आणि आणखी अजून तुला पुढे खेळायचंय, आता पुढचं तुझं स्वप्न काय असणार आहे?
1: लास्ट इयर मी स्टेट खेळले, ह्या वर्षी मी झोन्स खेळले, तर माझं पुढचं टार्गेट आहे की ह्या वर्षी मी नक्कीच इंडिया यायला ट्राय करेल.
0: हे सर्व खेळत असताना तुला असे कोणते सहकारी मिळाले का त्यांच्यामुळे आणखीन आपल्याला पुढे जाता आलं किंवा त्यांच्याशी मैत्री वाढत गेली असे कोणाचे नाव घेता येईल?
1: सगळे कोचेस लोक आणि माझे काही फ्रेंड्स आहेत, जसे की
0: जे इंडिया टीम कडून खेळले वगैरे असे काही करतील का तुला, जे महाराष्ट्राकडून खेळलीस तू आणि परत MPL पण खेळली तू, त्यावेळेस काही असे इंडियाकडून खेळणारे प्लेअर तुला त्यांच्याशी तुझा काही संपर्क आला का, संबंध आले का त्यांच्या टीम मध्ये तू खेळली, त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं अशी कोणाचे नाव घेते?
1: हो, मला राधाताईकडनं खूप सारं शिकायला मिळालं, मी तिच्याशी कंटिन्यू बोलत होते काय केलं पाहिजे, तिचा फिटनेस खूप चांगला आहे तर त्या फिटनेस मध्ये आणखी मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणखी स्मृतीताई सोबत मी बोललेले,
0: स्मृती मानधन,
1: स्मृती
0: मानधन इंडियाची टीम मध्ये,
1: हो स्मृती मानधन, आणि त्यानंतर अनुजाताई सोबत पण मी कंटिन्यू बोलत असते. तेजल दीदी आहे, ती कंटिन्यू गाईड करते.
0: आता सध्या प्रॅक्टिस कशी चालू आहे तुझी?
1: प्रॅक्टिस चांगली चालली आहे. मी आता येत्या T20 साठी प्रिपेअर करते.
0: तिजू तुझा हा खेळ आणि तुझा हा प्रवास कंटिन्यू असत चालू राहतो. बस आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. समीर यांची गीतरचना, राजेश रोशन यांचं संगीत, आणि हे गीत आहे डार्क द फायर या चित्रपटामधलं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं जल जला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवजीची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना इथे बोलवत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच आपल्या नाशिकमध्ये घडत असलेल्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. नाशिकमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधली व्यक्ती नवीन नवीन संकल्पना आणत असतात आणि समाजाचा काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने अनेक जण कार्य करत असतात. सध्या आपण बघतो आहोत की आपल्याला होम डिलिव्हरीची सवय लागली आहे. वेगवेगळ्या ऍपचा आपण वापर करत असतो किंवा आपल्याला शक्य नाहीये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू पोहोचवायला, त्यासाठी सुद्धा आपण ह्या अशा वेगवेगळ्या ऍपचा वापर करून घेत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की सिनियर सिटीजन असतात आणि त्यांच्या मदतीसाठी फार कोणी अवेलेबल नसतं किंवा त्यांना तत्काळ मदत होऊ शकत नाही. मग अशा वेळेला एखादं सामान पोचवायचं आहे, एखादी वस्तू पोचवायची, तर त्यावेळेला त्यांना फार प्रश्न पडतो. मग ह्याच सगळ्या समस्यांवरती उत्तर घेऊन दोन तरुण तडफदार मंडळी आज इथे आलेली आहेत. वाहतूक नावाची संकल्पना ते आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत. तर वाहतूक हे नेमकं त्यांनी काय नाशिककरांसाठी सुरू केलेलं आहे याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत मानसी गायकवाड आणि राहुल जगताप. वाहतूक प्रायव्हेट लिमिटेड ही संकल्पना ते नाशिकमध्ये घेऊन आलेले आहेत. तर याच विषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर तुम्हा दोघांचंही रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधता येतो आहे, त्याबद्दल मनस्वी आनंद होतो आहे. आणि रेडिओ विश्वास हे जसं नाव आहे की कम्युनिटी रेडिओ, त्याप्रमाणे जे हे उपक्रम तुम्ही राबवतात ते अगदी उल्लेखनीय आहे. आणि आमच्यासारख्या युवा उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी जे आम्हाला इथे बोलवलंय त्याबद्दल मनापासून
0: नक्कीच. आपण ह्या सगळ्या संकल्पनेबद्दल तर बोलूच या, पण मानसी तुझ्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे की तू काय नेमकी बॅकग्राऊंड मधून आलेली आहेस आणि ही संकल्पना काय आहे हे सुद्धा थोडंसं सांगशील.
1: नक्कीच. माझं नाव मानसी चंद्रकांत गायकवाड. इयत्ता 1 ते 12 शिक्षण मी नाशिकमधूनच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिडको स्कूल आणि बिडको कॉलेजमधून केलं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगची पदवी भुजबळ नॉलेज सिटीमधून घेतली. गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड कॉलेजमधून एमटेक पूर्ण केलं.
0: बर.
1: आणि त्यानंतर आता सध्या मी वाहतूकची को फाउंडर म्हणून कार्यरत आहे.
0: बर. राहुलजी तुमचं देखील स्वागत. आपण इंजिनियर आहात आणि एमबीए पदवीधर आहात आणि सडनली पण ह्या वाहतूक ह्या संकल्पनेवरती कधी ठाम झालात आणि नेमकी ही संकल्पना कशी सुचली?
2: ओके, सर्वात पहिले तर धन्यवाद श्रद्धा मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. सो जसं की तुम्ही म्हटले की आमची वाहतूक जी संकल्पना आहे ही बेसिकली आम्हाला 2025 सुचली. आणि याच्या आधी सांगायचं झालं तर माझं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंग नाशिकमधून झालं, भुजबळ नॉलेज सिटी. त्याच्यानंतर मी एमबीए जे आहे ते पुण्यामधून केलं, पुंबा कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर मी 8 लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काम केलं. सो बेसिकली लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काम करताना मला वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स लोकांसोबत जे घडत आहे ते दिसायचे डेली बेसिसवरती. आणि जेणेकरून नाशिक ते पुणे हा रोजचा प्रवास होता, एव्हरी वीकेंड मूव्ह करावं लागायचं. सो त्याच्यामुळं एक दिवशी मी असं ठरवलं की आपल्याला हा प्रवास थांबवायचा आहे आणि आपल्याला स्वतःचं असं काहीतरी करायचंय नाशिककरांसाठी, नाशिकच्या लोकांसाठी आणि मेन की आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासाठी. सो एक दिवशी असंच झालं की एका हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध व्यक्ती होते आणि ते त्यांच्या नातेवाईकांसाठी थांबले होते, पण त्यांना एक वस्तू घरून मागवायची होती अर्जंटली. मग ते स्वतः ती वस्तू घ्यायला निघाले आणि ती वस्तू ते स्वतः घेऊन आले. तर जेव्हा मी हे बघितलं सगळं काही की ते हॉस्पिटलमध्ये थांबून सुद्धा ते दुसऱ्याला सांगू शकता ही वस्तू आणायला. सो त्या बेसिकली त्या सिनारिओ मधून मला सुचलं की आपण असं सिस्टम तयार करूया की जे हॉस्पिटलमध्ये आहे किंवा कुठल्या पण कठीण सिच्युएशन मध्ये अटकलेले आहे आणि त्यांना वस्तू मागवायची दुसऱ्या ठिकाणावरून, तर ते कशा प्रकारे मागू शकतात. सो ही संकल्पना तेव्हा मला सुचली की आपण वाहतूक अशी कंपनी स्थापन करू जेणेकरून लोक त्यांच्या ठिकाणी त्यांच्या कामावरती फोकस करतील. इमर्जन्सी असू दे, रेग्युलर डे टू डे वर्क असू दे, ते आपलं ऍप्लिकेशन युज करून कधीही कुठेही कधीही वस्ती मागवू शकतात. सो अशा प्रकारे ही आयडिया मला सुचली.
0: आणि त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करत असताना काही अडथळे आले का किंवा काही समस्यांना तोंड द्यावं लागलं का, याबद्दल काय सांगाल?
1: हो, याच्याबद्दल मला उत्तर द्यायला आवडेल की एक लॉजिस्टिक सेक्टर हे मेल डॉमिनेटेड म्हणजे पुरुष प्रधान सेक्टर म्हणून असं बघितलं जातं. तर जेव्हा मी ठरवलंय की आपल्याला काहीतरी उद्योग करायचा आहे आणि राहुल सोबत जेव्हा आपलं बोलणं झालं त्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे जेव्हा हे डिसाईड झालं की आपण असं काहीतरी करू शकतोय, त्यावेळी थोडं दडपण आलेलंच की झेपेल का, कसं होईल, लोक म्हणजे सहकार्य करतील का. पण राहुलनी विश्वास दाखवला, घरच्यांनी प्रोत्साहित केलं आणि महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राज्य आहे याचा कॉन्फिडन्स होता. सुरुवातीला थोडासा अडथळा आला ड्रायव्हरशी बोलण्यात वगैरे, थोडा मनमोकळेपणा, त्यांनाही थोडं हेसिटेशन होत होतं की कसं बोलावं काय बोलावं, पण त्यानंतरचा जो काही एक्सपिरियन्स होता एकदा दोनदा बोलल्यानंतर त्यांच्याकडूनही खूप आदरपूर्वक सन्मानपूर्वक आणि खूप कोऑपरेटिव्ह असं म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स लाभला.
0: मला राहुलजी तुम्हाला विचारायचं आहे की एकतर आपण कोणीही जो ग्राहक आहे तो अतिशय विश्वासाने ती वस्तू तुमच्याकडे देणार, तर त्यांनी तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा आणि ती वस्तू तितक्याच सुरक्षित सुखरूपपणे तिथे पोहोचेल ह्याची खात्री ग्राहकांनी कशी बाळगायची?
2: हा जो आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मी म्हणेल या इंडस्ट्रीसाठी. सो बेसिकली आम्ही जो आहे तो लोकली स्थापन केलेला हा व्यवसाय आहे. सो सुरुवातीला मी असं म्हणू शकतो की आम्ही स्वतः नाशिककर म्हणून आम्ही खूप प्राऊडली हा बिझनेस करतोय, ज्याच्यामध्ये आम्हाला लोकांचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे. सो त्याच्या संदर्भात आम्ही काय केलंय की आमच्या ऍप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही ऍड केलेल्या आहे, जेणेकरून समजा तुम्ही ऑर्डर प्लेस केली तर तुम्ही जो ड्रायव्हर आहे तुम्हाला जो येतोय पिकअप करायला सामान, तर त्याचं नाव, फोन नंबर आणि जे डिटेल्स असतील हे पूर्णपणे तुम्हाला दिसतात. आणि ह्याच्या आधी आम्ही जी प्रोसेस करतो, जे ड्रायव्हर ऑनबोर्डिंग प्रोसेस असं त्याला म्हणतो, सो जो पण रायडर किंवा जे वाहतूक पार्टनर आहेत आमचे जे आमच्यासाठी काम करतात डिलिव्हरीचा, सो त्यांची डॉक्युमेंट्सची ही व्यवस्थित पडताळणी केली जाते, जेणेकरून त्यांचे जे पण बेसिक डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्शुरन्स कॉपीज वगैरे, हे सगळे चेक करून आम्ही त्यांना ऑनबोर्ड करतो, तेव्हा जाऊन ते आमचे पार्टनर बनतात. सो हे जे पार्टनर आहेत जेव्हा हे तुमच्याकडे पिकअप करायला येतात तेव्हा तुम्ही निश्चिंत राहू शकता की हे व्हेरीफाईड ड्रायव्हर्स आहे म्हणून. सेकंडली आमच्या इथे ट्रॅकिंगची सुविधा आहे, जेणेकरून जेव्हा तुमचं सामान पिक होईल आणि ते सामान जेव्हापर्यंत डिलिव्हर होते डिलिव्हरी पॉईंट पर्यंत, तर त्याची तुम्हाला प्रत्येक सेकंडची ट्रॅकिंग तुम्हाला दिसेल, जेणेकरून तुम्ही निश्चिंत असाल की हा ड्रायव्हर कुठे पोहोचलाय आणि कधीपर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये अजून गोष्टी ऍड करायचा प्रयत्न करतोय की आम्ही ड्रायव्हरला कसं शिक्षण देऊ शकतो की वस्तूची काळजी तुम्ही कशी घ्यायची आहे पिकअप करताना आणि ड्रॉप करताना, जेणेकरून ते कस्टमर सोबत संवाद साधताना त्यांना विचारून घेता की याच्यामध्ये काही फ्रजाईल गोष्ट आहे का जी फुटू शकते किंवा काय असेल. सो त्याच्या प्रकारे त्यांना आम्ही ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून जेव्हा पण ती वस्तू त्यांच्या बॅगमध्ये ठेवतील तेव्हा ते केअरफुली ठेवतील आणि स्वतःची वस्तू अशी जपून म्हणून ते ठेवतील आणि ते जिथे डिलिव्हरी करायचे दुसऱ्या कस्टमरपर्यंत तेव्हापर्यंत ते त्याची पूर्णपणे काळजी घेतील याची आम्ही खात्री करतो. सो अशा प्रकारे आम्ही हे सर्व जास्तीत जास्त सर्व्हिसेस कमीत कमी कॉस्टिंगमध्ये कसं कस्टमर्सला देऊ शकतो हा विचार करून आम्ही ही सर्व्हिस देतोय, जेणेकरून कस्टमर सुद्धा आमच्यावरती ट्रस्ट करतील आणि नाशिकमध्ये नाशिकचं स्वतःचं काहीतरी पूर्ण मोठं होण्यामध्ये आम्हाला मदत मिळेल.
0: नक्कीच. मानसी मला सांग की नाशिकहून आपण किती दूरपर्यंतचा पल्ला गाठू शकतो आहोत, म्हणजे महाराष्ट्रभरात देशभरात कुठपर्यंत आपण या सर्व्हिसेस पोहोचवल्या आहेत?
1: सध्या तरी आपण नाशिकपासूनच सुरुवात केली आहे, ज्याला आम्ही पायलट रन बोलतो आहे. इथून पुढे म्हणजे जसं आपल्याला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळणार तसं आपण एक्सपांड करणार आहोत दुसऱ्या सिटीजमध्ये, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण पूर्ण भारतभर आपल्याला वाहतूक पोहोचवायचं.
0: नक्कीच. तर राहुलजी, लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये कोणती समस्या सोडवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो आहोत?
2: ओके, खरं सांगितलं तर हा माझा खूप आवडता प्रश्न आहे, कारण की लॉजिस्टिक्स हा जो सेक्टर आहे हा खूप वास्ट सेक्टर आहे आपण म्हटलं तर. सो लॉजिस्टिक्स जो होता तो भारताच्या GDP मध्ये 12% त्याच्यामध्ये त्याचं योगदान आहे, की म्हणजे 12% कॉस्टिंग पडते. सो गव्हर्नमेंटने जी लॉजिस्टिक्स पॉलिसी इम्प्लिमेंट केली होती त्याच्या अकॉर्डिंगली ही जी कॉस्टिंग आहे ती 9% वरती आली आहे सध्याच्या स्थितीत. पण हे काय आहे की जसं काही लॉजिस्टिक्स कॉस्ट वाढली का त्या प्रोडक्टची कॉस्ट वाढते. सो माझं आणि आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन हेच आहे की आम्ही ही कॉस्टिंग कमी करून लोकांना ती वस्तू कशी स्वस्तात पडेल, फर्स्ट. सेकंड, लॉजिस्टिक सेक्टरमध्ये जेव्हा काम केलं मी तेव्हा माझा अनुभव असा आला की जे पण ड्रायव्हर्स आहेत तर ते ड्रायव्हर्स नसून ते पार्टनर्स आहेत आपले, आणि त्यांना आपण समाधान कसं देऊ शकतो जेणेकरून त्यांना जे त्यांचं पैसे भेटत आहे त्यांना त्यांची जी अर्निंग्स आहे ती अर्निंग्स ही व्यवस्थितरित्या भेटली पाहिजे, ज्याच्याकरून त्यांनी समाधानकारक असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं की त्यांना लोक रिस्पेक्ट नाही देत पाहिजे तेवढं लॉजिस्टिक्समध्ये, सो त्यांना रिस्पेक्ट पण तेवढाच भेटणं गरजेचं आहे, जेणेकरून ते अजून उत्साहाने काम करू शकतात. त्याच्यानंतर तिसरं, त्यांच्या फॅमिलीबद्दल कोणी विचारत नाही, त्यांना इन्शुरन्स आहे का. सो अजून एक गोष्ट मी ऍड करायची इच्छितो की पुढे जाऊन आम्ही इन्शुरन्स पण ऍड करायचा प्रयत्न करतोय जे आपले पार्टनर्स आहेत त्यांना. सो मग अशा प्रकारे आमच्यासाठी कस्टमर्स तर महत्वाचे आहेत, कस्टमर हे आमच्यासाठी देवासमान आहे, पण आमचे जे रायडर पार्टनर्स आहेत ते पण आम्हाला तेवढेच महत्वाचे आहे. सो लॉजिस्टिक्स मध्ये ही जी आहे दुसरी बाजू जी पडद्याच्या मागे लपली गेली की आपली वस्तू आपल्या घरात 10 मिनिटात पोहोचते, पण लोकांना हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्या मागे जे पार्टनर्स आहेत त्यांचं दुःख किंवा दुःख होण्यापेक्षा ते कोणत्या लेवलचं एफर्ट घेत आहे. सो ते एफर्ट घेऊन आपण पण त्यांना थोडीशी जाणीव करून दिली की जर का एखादा पार्टनर आपल्या दारामध्ये डिलिव्हरी करायला आला तर त्याला पाणीसाठी विचारा किंवा त्याला सावलीची गरज आहे त्याला तुम्ही सांगू शकता की तुम्ही इथं रेस्ट करा, कारण की उन्हाळ्याचा टाइम आहे आणि आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला जी वस्तू एवढ्या कमी वेळात येते आहे त्याच्या मागे तो रायडर आहे जो दिवस रात्र परिश्रम करतोय. सो लॉजिस्टिक्स मध्ये हे प्रॉब्लेम आहेत की जे सॉल्व्ह झाले पाहिजे. सेकंडली मी जसं म्हटलं की आपलं भारतभराचे रस्ते वगैरे तर चांगले होत आहे पण खड्डे खूप ठिकाणी आहेत. सो त्याची पण त्यांना काळजी घ्यावी लागते की ते कसे राईड करताय, परत सेफ्टीची त्यांना काळजी करावी लागते. सो माझं विजन आणि मिशन आणि आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन हे अलाईन झालेलं आहे की जेणेकरून आम्हाला हे जे पण रायडर्स आहे ड्रायव्हर्स आहे आम्ही त्यांची बाजू समजून घेऊन ऍट द सेम टाइम कॉस्टिंग कशी कमी करू शकतो लॉजिस्टिक्सची. सो हे ओव्हरऑल आम्ही विचार करतोय आणि ते इम्प्लिमेंट करतोय त्याच्या प्रकारे.
0: नक्कीच. तर ह्यामध्ये काही वस्तूंचं लिमिटेशन आहे का की ह्या स्वरूपातल्याच वस्तू आम्ही घेतो किंवा हे आम्ही नाही घेऊ शकत असं काही आहे का?
2: सो याच्यामध्ये काय आहे की सर्वात जे म्हणजे ऑलमोस्ट जे लीगल गोष्टी आहे आपण तेच मूव्ह करू शकतो याच्यामध्ये. सो आपण लीगली सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. सेकंडली आपल्याकडे जे आहे ते टोटल चार टाईपचे व्हेकल्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अप टू 20 kg, अप टू 500 kg, अप टू 750 kg आणि 1250 kg पर्यंत तुम्ही वस्तू मूव्ह करू शकता. तर याचे डायमेन्शन्स वगैरे सगळे दिलेले आहे ऍप्लिकेशनमध्ये. आणि ऍट द सेम टाइम की तुम्हाला काही टेलर मेड सोल्युशन हवे की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की एक विश्वास फार्म म्हणून आहे नाशिकचे, तर त्यांना मँगो डिलिव्हरीसाठी नाशिकमध्ये गरज होती. सो त्यांना आपण सपोर्ट करतोय पण आम्ही 100% सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतोय की त्यांना तो सपोर्ट कसा होईल. तर असे खूप सारे नागरिक आहे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची डिमांड आहे. सो आम्ही डिमांड समजून तशा प्रकारे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय.
0: मनसी तुझ्याकडे येते की एखादा ग्राहकाचा अनुभव आतापर्यंतचा आलेला इथे काही तू शेअर करू शक.
1: हो नक्कीच. अनुभव तर तसे भरपूर आले पण एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणात जो काही वाहतूकचा खारीचा वाटा आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे गृहउद्योग जे आहेत, होम बेकर्स आहेत, या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांचा अर्धा भार कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला की ठीक आहे तुम्ही जसं पुरणाचे मांडे आहेत किंवा जे सीझनल फ्रुट्स असतात त्यांचे जे काही उद्योग आहेत, जे पापड वगैरे उद्योग असतात, तर अशा महिलांना डायरेक्टली कस्टमर पर्यंत जाईपर्यंत खूप म्हणजे आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यासाठी मग वाहतूकचं जेव्हा ते हेल्प घेतात, जेव्हा ते आम्ही त्यांना मदत करू शकतो तेव्हा ते खूप आनंदाचं वाटतं. आणि त्यांच्या म्हणजे घर सांभाळताना हे जे ते उद्योग करत आहेत त्यामध्ये आमचं जे योगदान खूप जास्ती नाही पण थोडंफार त्यामुळे फार छान वाटतं. आणि असे तर भरपूर आणखी हे आहेत एक्सपिरियन्सेस आहेत की जिथे खूप गरज होती एखाद्या, जसं वृद्ध व्यक्तींना राहुलने सांगितलं की जशी औषधांची गरज असते, खूप लोकांना टिफिन्सची गरज असते, खूप लोक डॉक्युमेंट्स घरी विसरतात, कोर्ट्समध्ये ऑफिसेसमध्ये चाव्या विसरतात, कुणाला टिफिन शाळेत पोहोचवायचं असतं त्यांच्या मुलांना, तर मग तो ते थोडं समाधान वाटतं की त्यांच्या दैनंदिन आयुष्यातला थोडासा भार आपण कमी करतोय.
0: वा किती छान. पुढचा प्रश्न देखील तुलाच आहे. तर पुढच्या काही आगामी काळामध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा आहे आणि त्यावेळेला भरपूर नाशिकमध्ये गर्दी होणार आहे, मग तेव्हाच आपलं काही नियोजन आपलं ठरलं आहे का की आपण कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीने सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत?
1: हो हो नक्कीच. नाशिककरांसाठी सिंहस्थ कुंभमेळा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जसं शासनही तयारीमध्ये आहे तसं एक उद्योजिका आणि नाशिककर म्हणून सुद्धा आपलं हे कर्तव्य आहे की येणारे जे काही भाविक आहेत त्यांची सेवा आपण करू शकतोय. तर जे भाविक येतील त्यांना तसं नाशिकबद्दल काही खूप माहिती नसणार आहे पण जर त्यांना काही इमर्जन्सी सर्व्हिसेसची काही गरज असेल, काही सामान हवं असेल त्यांना, तर तिथे ते वाहतूकची हेल्प घेऊ शकतात. आणि नाशिककरांसाठी सुद्धा परवान्यांच्या वेळेस बॅरिकेटिंग असतं, एका ठिकाणी नाही पोहोचू शकत दुकानांपर्यंत, काही असो मग ते औषध असो, फूड डिलिव्हरी असो, काही असो, पण त्यासाठी मग आपण तत्परतेने सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपण ड्रोन डिलिव्हरीजचा विचार करतो आहे इन फ्युचर, म्हणजे आता लगेचच आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. कुंभमेळ्यात जेव्हा जर काही अशी म्हणजे कुणाला गरज भासली की एका ठिकाणी आपल्याला फास्ट सर्व्हिस हवी आहे तर तिथे आपण ड्रोन डिलिव्हरीजचा उपयोग सुद्धा करू शकतो.
0: वा क्या बात आहे. राहुलजी, पुढच्या भविष्यामध्ये आपण काही गोष्टी ठरवल्या आहेत का, काही नियोजन आहे का, आणि पुढच्या 5-10 वर्षानंतर वाहतूकचं स्वरूप कसं झालेलं असणार?
2: याच्यामध्ये असं आहे की जसं तुम्ही मानसीने आता मेन्शन केलं की ड्रोन डिलिव्हरीज, तर मी ड्रोन डिलिव्हरीज बद्दल सांगू शकतो की ड्रोन डिलिव्हरी ही कॉन्सेप्ट काय की ड्रोन आपण आजकाल सर्रास बघतो की लग्नाच्या कार्यक्रमात किंवा बर्थडेच्या कार्यक्रमात लोक ड्रोन्स वापरत आहेत आणि शूटिंगसाठी वगैरे, पण बेसिकली ड्रोन हा खूप मेजर पार्ट प्ले करणार आहे लॉजिस्टिक सेक्टरमध्ये. आपले जे ड्रोन आपण तयार करतोय किंवा जे आपले पार्टनर आहे जे आपल्याला ड्रोन प्रोव्हाइड करताय, तर ते ड्रोन जे आहे ते सामान एका ठिकाणावरून पिक करतील, जे ड्रोन बूथ असं आम्ही त्यांना म्हणणार आहे, आणि ते दुसऱ्या ठिकाणी जिथे डिलिव्हर करणार आहे तिथे पण ड्रोन बूथ असेल आणि ते ड्रोन थ्रू ते सामान आपण डिलिव्हर करू शकतो. सो याचं पायलट रन करतोय आम्ही. सो पुढच्या काही वर्षात नक्कीच आपल्याला रेग्युलरली ड्रोन फ्लाय करताना दिसतील. बरेचसे गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आहेत जिथे चॅलेंजेस आहेत जे आम्ही डील करतोय, बट मी खूपच आशावादी पर्सन आहे की गव्हर्नमेंट पण तसा सपोर्ट करेल आणि लोकांची गरज समजून तो त्या प्रकारे परमिशन देईल. सो ड्रोन हा एक महत्वाचा विषय आमच्यासाठी जिथे ड्रोन हा आम्ही युज करणार आहे डिलिव्हरीजसाठी. त्याच्यानंतर आजकाल AI हा खूप चर्चेचा विषय आहे. सो आम्ही AI वरती पण काम करतोय की AI युज करून आम्ही वन टच किंवा ऍट द सेम टाइम तुम्ही बोलून गाडी कशी बुक करू शकता आणि ती गाडी तुमच्या दारापर्यंत कशी पोहोचू शकते. सो वन टच व्हेकल बुकिंग अशी आम्ही कन्सेप्ट याला क्रिएट केली. सो आम्ही AI एजंटचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट म्हटलो की क्राऊड शिपिंग. सो ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कधीही कुठेही कशीही वस्तू पाठवायची असेल तर तुम्ही क्राऊड शिपिंग या कॉन्सेप्ट थ्रू तुम्ही तिथे टाकायचं की मला ही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची. फॉर एन एक्झाम्पल दिल्लीवरून बँगलोरला जी पण व्यक्ती असतील आजूबाजूवरून जाणारे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड त्यांना ही तिथे आयडिया पोहोचेल की ही अशी अशी वस्तू न्यायची आहे आणि ती वस्तू ते तिथून पिक करून दिल्लीवरून बँगलोरला पोहोचवतील. सो याने काय होणार आहे की तुमची कॉस्टिंग वाचेल, जेणेकरून फ्युल कन्झम्पशन वाचेल, जेणेकरून जे पण प्रदूषण होत आहे जास्त कन्झम्पशनमुळे ते कमी होईल. सो ही क्राऊड शिपिंग कन्सेप्ट ही थोडी नवीन संकल्पना आहे जी भारतात आम्ही आणायचा प्रयत्न करतो आहे. सो अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करून ऍट द सेम टाइम कॉस्टिंग कमी करून आणि कस्टमरला चांगल्यातली चांगली सर्व्हिस देऊन आणि पारदर्शकता ठेवून कसं आम्ही काम करू शकतो ह्याच्यावरती आमचं फ्युचर पूर्ण डिपेंडेंट आहे आणि तशी प्लॅनिंग आम्ही करतोय.
0: क्या बात आहे, खूपच छान. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की नाशिकमध्ये अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना काहीतरी वेगळं करायचंय आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तर ज्यांना कोणाला व्यवसाय क्षेत्रात यायचंय, उद्योजक व्हायचंय, अशांना काय सल्ला द्यावा असं वाटतं?
1: आपण खूप ऐकलं आहे, हा खूप मोठा गैरसमज आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही आणि मराठी माणूस एकमेकांचा पाय खेचतात. तर आपल्याला ही जो गैरसमज आहे तो मोडीत काढायचा आहे, हा आमचा ध्येय आहे ऍक्च्युली. आणि युवकांना हेच सांगणं आहे की मेहनतीला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो. हे खूप छोटा वाक्य आहे पण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि नाशिकमध्ये खूप साऱ्या संस्था आहेत, जसं नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, ते अशा संस्था आहेत ज्या युवकांना खूप प्रोत्साहन करतात. तिथले जे जनरल मॅनेजर आदरणीय निखिल कुलकर्णी सर आहेत, ते नेहमीच प्रोत्साहित करतात अनेक व्यवसायांना आणि अनेक जे इनोव्हेशन्स असतात त्यांना मोठा करण्यासाठी, त्यांचं पालन पोषण करण्यासाठीच ते व्यवस्थित आपल्याला गायडन्स देतात. अशा अनेक संस्था आहेत ज्यांना आपण जाऊन भेटू शकतोय, बोलू शकतोय, ते व्यवस्थित गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात. आणि मेहनतीला मार्गदर्शनाची जर जोड असेल तर नक्कीच खूप मोठे व्यवसाय सक्सेसफुल होतातच.
0: वा, नक्कीच. एकूणच हा नवीन विषय आज आपल्या सगळ्या नाशिककरांना तुम्ही सांगितलात आणि आय होप की नाशिककरांना याचा खूप छान अनुभव येईल आणि भरभरून तुम्हाला सगळ्यांना प्रतिसाद मिळेल अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही दोघे इथे आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि वाहतूक प्रायव्हेट लिमिटेडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: तर असे कहो, वाहतूक प्रायव्हेट लिमिटेड ही संकल्पना नाशिकमध्ये राबवत आहेत मानसी गायकवाड आणि राहुल जगताप. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या, पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथे थांबण्याची. पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: अरे, तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
5: अरे, हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
4: हो, पण फार खर्च आला असेल ना?
5: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
4: काय सांगतो?
5: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
6: कार्यक्रमातलं हे आनंदरचं गीत ऐकूयात. अमीर गरीब या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हेमा सरदेसाई आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुप या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे विजू शाह यांनी.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपाई या शहराला. मंडळी, तैवानच्या भ्रमंतीला सुरुवात करण्याआधी मागील भागापासून आपण इथला इतिहास अभ्यासत आहोत. मागील भागात सांगितल्याप्रमाणे तैवान राष्ट्र हे अनेक विचारधारांनी बनले आहे. तैवानवर अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या आहेत, ज्याविषयी आपण सविस्तर ऐकत आहोत. पण आज मी तुम्हाला चांग काई शेक या तैवानमधील प्रसिद्ध व्यक्तीविषयी सांगणार आहे, जिच्यामुळे या देशाचा इतिहास बदलला. मंडळी, यांचा जीवन इतिहास ऐकताना आपल्याला बरीच नवीन नावे कळतील. मलाही याविषयी पहिल्यांदाच माहिती मिळत आहे आणि ती खरोखरच रंजक आहे. चांग काई शेक यांनी 1887 ते 1975 इतक्या कालखंडात राज्य केले. राज्य केले म्हणण्यापेक्षा ते लष्करी नेते होते असे म्हणता येईल. त्यांनी सन यत सेन यांच्या मृत्यूनंतर KMT म्हणजे कुओमिंतांग या पक्षाचे नेतृत्व घेतले. त्यांनी चीनचे एकीकरण केले, ते जपानविरुद्ध युद्ध लढले आणि नंतर तैवानमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. आता त्यांचं सुरुवातीचं जीवन, ते कसे आले, कुठून आले याविषयी आपण थोडी माहिती करून घेऊया. चांग यांचा जन्म झेजियांग चीनमधील झेजियांग प्रांतात व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी चीन आणि जपानमध्ये लष्करी शिक्षण घेतले. त्यानंतर सन यत सेन यांच्या क्रांतिकारी चळवळीत ते सहभागी झाले आणि व्हॅम्पोया या लष्करी अकादमीचे प्रमुख बनले. 1926 ते 1928 दरम्यान नॉर्दर्न एक्सपेडिशन मोहिमेचे चीनचे एकीकरण त्यांनी केले. त्यानंतर चीनमध्ये 1928 ते 1949 नानजिंग येथे त्यांनी राष्ट्रीय सरकार स्थापन केले. आधुनिकतेसाठी शिक्षण, पायाभूत सुविधा आणि कायदे मिळवून देण्यात त्यांनी खूप मदत केली. न्यू लाईफ मूवमेंट सुरू करून कन्फ्युशियन मूल्ये आणि राष्ट्रवाद यांचा संगम केला. कम्युनिस्टांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळेच स्थानिक युद्ध सुरू झाले. आता जपानचं राज्य जेव्हा चालू होते 1937 ते 1945 त्यांनी चीन विरुद्ध जपान या युद्धात नेतृत्व केले. परंतु या युद्धामुळे शांघाय आणि नानजिंग येथे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे झालं काय तर राजधानी चोंगकिंगला हलवली गेली. मग त्यानंतर यांनी अमेरिकेसोबत हातमिळवणी केली आणि कायरो परिषदेत ते सहभागी झाले. आता दुसऱ्या महायुद्धाची वेळ आली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्टांशी यांनी पुन्हा युद्ध सुरू केले. भ्रष्टाचार आणि आर्थिक संकट त्याच वेळी चालू होती, त्यामुळे KMT पक्ष पराभूत झाला जो चांग यांच्या नेतृत्वाखाली होता. 1949 चांग तैवानला गेले आणि तिथे रिपब्लिक ऑफ चायना त्यांनी पुन्हा स्थापन केले. आता तैवानमधील यांच्या शासनाबद्दल थोडेसे बघूया. 1949 ते 1975 त्यांनी तैवानमध्ये शासन केले आणि ते कम्युनिस्ट नव्हते. मार्शल लॉ आणि व्हाईट टेरर लागू करून त्यांनी अनेक विरोधकांना, म्हणजे कम्युनिस्ट विरोधकांना दडपले. जमीन सुधारणा आणि आर्थिक विकास घडून आणला आणि तैवानमध्ये खरा आर्थिक चमत्कार यांच्या नेतृत्वाखाली घडला. ते एकपक्षीय संसदेत वारंवार निवडून आले कारण तसे ते लोकप्रिय झाले होते
आणि 1971 चीनची UN जागा गेल्यामुळे इथे पुन्हा आर्थिक घडामोडी आणि राजकीय घडामोडी झाल्या. दरम्यान 1975 त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा चांग चिंग कुओ हा सत्तेवर आला. आता त्यांच्या राजवटीबद्दल किंवा त्यांच्या नेतृत्वाबद्दल तैवानमध्ये अजूनही काही मतभेद आहेत. समर्थक त्यांना जपानविरुद्ध लढणारा, चीनी संस्कृती जपणारा परंतु आधुनिक तैवान घडवणारा नेता मानतात, तर टीकाकार त्यांच्यावर हुकूमशाही, भ्रष्टाचार, चुकीचे लष्करी निर्णय आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करतात. काहीही असले तरी चांग या नेत्याच्या समर्थ नेतृत्वाखाली तैवानची खूप सारी सुधारणा झाली, तैवानमध्ये खूप सुधारणा झाली असे आपण म्हणू शकतो. तर ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्यानंतर काही नवीन गोष्टी मंडळी शिकलात ना, त्याचा विचार करा आणि आम्हाला जरूर कळवा. तर आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन्स आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला। आजचे आपले गीत आहे दीपचंदी तालावर आधारित असलेले नीला आसमा सो गया, हे 1980 साली आलेल्या सिलसिला या चित्रपटातील। गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत शिवहरी अर्थात पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची जोडी। हे गाणे भारतीय शास्त्रीय संगीतातील पहाडी रागावर आधारित आहे। यश चोप्रा दिग्दर्शित सिलसिला या चित्रपटातील हे गाणे आहे। चित्रपटात हे गाणे अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर या दोघांनी मेल आणि फिमेल व्हर्जन्सच्या अंडर गायले आहे। आज आपण यातील फिमेल व्हर्जन अर्थात लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे आपण या भागामध्ये बघणार आहोत। गाणे जरी दीपचंदी तालावर आधारित असले तरी यात तालाचे बोल हे 7 मात्रांच्या आवर्तनामध्ये बसवले गेलेले आहेत। 14 मात्रा न वापरता 7 मात्रा वापरून हे आवर्तन तयार केले गेले आहे। दीपचंदी तालाचे पारंपरिक बोल आहेत धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन। परंतु मूळ गाण्यामध्ये जे लता मंगेशकर यांनी गायले आहे त्यामध्ये ह्या तालाचे वजन हे 7 मात्रात बसवले असून ते 3 बीट्सच्या आधारे बसवले गेले आहे। या गाण्यात तबला न वापरता ऑक्टोपॅडवर हे बीट्स वाजवले गेले आहेत आणि 7 मात्रा या 3 बीट्समध्ये बसवल्या गेल्या आहेत। कसे ते ऐकूयात। 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1

एक दोन तीन एक दोन तीन. याशिवाय तबल्याचे बोल यामध्ये धा धिन धिन धा धिन धिन धा धिन धा धिन धा धिन धा धिन अशा पद्धतीने हे बोल या बीट्सच्या स्वरूपामध्ये ऐकू येतात. तर केराओके जे वर्जन ज्याच्यावर हे गाणे आपण म्हणू शकतो त्यामध्ये 14 मात्रा याच्यामध्ये वापरल्या गेल्या असून 3-3 7-7 मात्रा या 3-3 बीट्सवर बसवल्या गेलेल्या आहेत. जसे की धा धिन ता तिन धा धिन धा धिन धा धिन ता तिन धा धिन धा धिन अशा पद्धतीने केराओके व्हर्जनमध्ये आपल्याला 14 मात्रा या 3-3 बीट्स म्हणजे 7-7 आवर्तनामध्ये 3 बीट्सच्या स्वरूपामध्ये आपण ऐकू शकतो. तबल्याच्या बोलाबरोबर गाताना हे गाणे आपल्याला अशा पद्धतीने गाता येईल. इथे मी पारंपरिक तबला वापरला असल्यामुळे दीपचंदी तालाचे पारंपरिक बोलच आपल्याला ऐकू येतील.

धा धिन धा धा तिन ता तिन धा धा धिन धा धिन धा धा तिन ता तिन धा धा धिन। हे गाणे तालाच्या 11व्या मात्रेला सुरू होते। एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा, एक दोन तीन चार पाच सहा सात।

तर ऐकूया. नीला आसमा सो गया हे लता मंगेशकर यांनी म्हटलेले गाणे. गात आहेत सौ अनघा निमगावकर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत हम दोनों या चित्रपटामधलं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांची गीतरचना, तर संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत जिए तो ऐसे जिए या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मैं और मेरा हाथी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकूयात हेमलता आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार, चंद्राणी मुखर्जी आणि अभिजीत यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे कर्मयुद्ध या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहरी

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हात की सफाई या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन्स आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीस पत्र करत असताना जो बक्षीस पत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभम करोती आणि स्तोत्र. संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा. तर रात्री 10:15 गिरवाण विश्व हा कार्यक्रम. रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 4:00 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 80।

0: श्रोते हो, अत्यंत लालित्यपूर्ण रचना असलेल्या या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की हे मना, लक्ष्मीपती विष्णू आणि भगवान शंकरांना हृदयात ठेव आणि हा कठीण असा भवसागर पार करून जा. इथे श्री म्हणजे लक्ष्मी, श्री वरा म्हणजे लक्ष्मीचा पती, प्रभू श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. इथे श्रीवर असे संबोधन केले आहे. हर म्हणजे भगवान शंकर, त्यांच्याही अंतकरणात श्रीरामांचा निवास आहे. हरा अंतराते हे श्रीराम वाचक शब्द आहेत बर का. अंतर्यामी प्रभू रामांना ठेवल्यास हा भवसागर आनंदात पार करता येईल. हरा अंतराते या शब्दाचा गूढार्थ असा होतो की अंतराला हरा, म्हणजे अंतःकरणातील प्रापंचिक सांसारिक विषयांचा निराश करा. समर्थांनी अनुप्रास अलंकाराचा उपयोग करून हा श्लोक केला आहे. रा हे अक्षर बरोबर 16 वेळा आले आहे. श्रोते हो, समर्थ श्रीरामांना हृदयात ठेवण्यास सांगत आहेत, त्यामुळे अतिशय दुस्तर असा भवसागर सहज तरून जाता येतो. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया हे अतिशय मार्मिक अर्थाचे गीत प्रसिद्ध आहे. भगवद्गीतेतही भगवान सांगतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात. माया ही भगवंताच्या अधीन असलेली शक्ती आहे हे आपण मागील एका श्लोकात पाहिले आहेच. आपण जर प्रभू रामचंद्रांना हृदयात धरून ठेवले असेल तर माया देवीचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणजेच नामानुसंधान अखंड ठेवले तर बुद्धी तरल होते, चित्त शुद्ध होते आणि अशा चित्तावर मायेचा प्रभावही कमी होतो. पण तरीही पोटा पाण्यासाठी का होईना, आपल्याला व्यवसाय नोकरी ही करावीच लागते. इथे पोटाला समर्थ दुर्भर असे म्हणत आहेत. कितीही भरले तरी ते भरतच नाही असे हे दुर्भर पोट आहे. थोडक्यात या दुर्भर शब्दाने समर्थांना संसारातील अतृप्ती निर्देशित करायची आहे बर का. संसारातील इच्छा काही केल्या तरी कमी होतच नसतात. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी इच्छा तयारच असते. लग्न होऊन प्रपंचाला सुरुवात केली की मूल बाळ व्हावे असे वाटत असते. पुढे मूल बाळ झाले की त्यांची शिक्षण आणि त्यांची लग्ने असे व्हावेसे वाटायला लागते. इच्छांची ही साखळी फार मोठी असते. दुपारी जेवण केले तरी रात्री पुन्हा भूक लागतेच. अग्नीमध्ये कितीही इंधन घातले तरी तो शांत होण्याऐवजी भडकतच राहतो. पण या पोटाला काही वेळ तरी विसरता येईल का? त्यापासून दूर होऊन म्हणजेच सांसारिक समस्यांच्या विचारातून काही काळ तरी अंतर्मुख होऊन परमेश्वराचे चिंतन आपल्याला करता येईल का असे पाहावे. गोकुळातल्या दासींची अशीच एक पौराणिक कथा आहे बर का. गोकुळातल्या दासी म्हणे डोक्यावरती दही दुधाच्या घागरी घेऊन बाजारामध्ये विकण्यासाठी जात असत. रस्त्यात त्यांना कन्हैया दिसला की त्या त्याच्याकडे अनिमिष नेत्राने पाहायच्या आणि त्या सगळा संसार विसरून जायच्या आणि त्या कन्हैया कन्हैया करतच बाजारात जायच्या आणि इतक्या कन्हैयामय होऊन जायच्या की दही घ्या दूध घ्या ऐवजी त्या म्हणायच्या गोविंद घ्या दामोदर घ्या. अशा प्रकारे त्यांना काही काळ आपल्या व्यवहाराचाच विसर पडायचा आणि सगळीकडे त्यांना कृष्ण दिसायचा. भगवान सुद्धा पयावतार धारण करत असत. दही दुधाच्या रूपामध्ये अवतार धारण करून त्यांचे माठ दयाने दुधाने ओसंडून जायचे. अशा प्रकारे व्यवहार विसरून भगवंताचे होणे आपण या गोपींकडून शिकले पाहिजे. श्रोते हो, चौथ्या चरणात समर्थ आपल्याला मत्सराचा त्याग करण्यास सांगत आहेत. अतृप्तीच्या जाणीवेतून मत्सर जन्माला येतो. मत्सराचा परिणाम किती भयानक असतो हे आपल्याला रामायणात पाहायला मिळालेच आहे. या मत्सराला प्रयत्नपूर्वक दूर करावे. मत्सराने मन अशांत होते, चित्त दूषित होते. अशा दूषित चित्तात परमेश्वर वस्ती करेल का हो? अहो, दीड दिवसांचे गणपती येणार म्हणून आपण घराची किती साफसफाई करतो, घर किती सुशोभित करतो. मग आपल्या या चित्तात परमेश्वर जर वास करणार असेल तर हे चित्त किती शुद्ध असायला हवे. म्हणून त्या चित्तात मत्सर अजिबात नको असे समर्थांना अपेक्षित आहे. लहान मुलांचे जसे निरागस मन असते त्या मनात मत्सर हा नसतोच, असे निर्मळ मन आपण करावे अशी समर्थांची अपेक्षा आहे. अशा पवित्र मनात मग परमेश्वर वास करतो. अशा मनावर मायेचा प्रभाव न होता आणि मग परब्रह्माचा आनंद आपल्याला घेता येतो. आणि हा भवसागर जो कठीण आहे, दुस्तर आहे, असा भवसागर आपण तरून जातो. भगवान रामकृष्ण देव म्हणत, जे मासे कोळ्याच्या पायाजवळ असतात ते त्याच्या जाळ्यात कधी अडकत नाही, कारण ते जाळे कोळी दूर फेकत असतो. पण दूरचे मासे मात्र कोळ्याच्या जाळ्यात नक्की अडकतात. श्रोते हो, जीवनाचेही असेच आहे ना. जे लोक भगवंताच्या सन्निध आहेत, जवळ आहेत, ते मायेच्या जाळ्यात अडकू शकत नाही. पण भगवंतापासून जे दूर आहेत ते मात्र या मायाजालात सापडतातच. म्हणून प्रभू रामांना आपलेसे करावे, हृदयात दृढपणे धरून ठेवावे, अखंडपणे त्याचे नाम घेत राहावे. मग माया आपल्या वाटेला जाणार नाही. मोठ्या भाग्याने हा देह मिळाला आहे, पोट भरेल का नाही ही चिंता थोड्या वेळ दूर सारून या पोटाला विसरावे. समर्थ दास बोधातही म्हणतात, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
6: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
6: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
5: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
2: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग त्यांना दिलं, त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
1: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, हा खेळ कागदांचा. सदानंद आणि सावित्रीबाई पुण्यातील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. एकेकाळी राज आणि वरदच्या धावपळीने गजबजलेला तो बंगला आता शांततेच्या सावलीत उभा होता. भिंतीवरची छायाचित्रे अजूनही स्मृती जागृत करत होती. शाळेतील बक्षीस, वाढदिवस, कौटुंबिक सहली आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची आणि त्यागाची. सदानंद एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले होते, त्यामुळे पेन्शन नव्हतं, नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. घराची रचना अशी होती की त्यातील कोणताही भाग वेगळा करून ते भाड्याने देता येत नव्हते. मोठा मुलगा राज आणि सून नेहा दिल्ली येथे राहत होते. धाकटा मुलगा वरद आणि रीना नागपूर येथे स्थायिक झाले होते. दोन्ही मुलं आई वडिलांना दरमहा पैसे पाठवत होते. हल्ली त्या पैशांसोबत काही विषारी शब्द हमखास कानावर पडत होते. बाबा, आमचे खूप खर्च आहे तो. आई, शक्य तेवढं पाठवलं आहे. आम्हालाही आमच्या भविष्याचा विचार करावा लागतो ना. शब्द साधे होते, पण त्यात नकळत उपकाराची धार होती. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा, प्रवास, दागिने, कपडे आणि कितीतरी छोट्या मोठ्या हौशी बाजूला ठेवणाऱ्या सदानंद आणि सावित्रीबाईंच्या मनाला हे शब्द खोलवर बोचत असत. एके रात्री सावित्रीबाई म्हणाल्या, अहो, आता मुलांकडून पैसे घेताना अपराधासारखं वाटत. आपण हा बंगला विकायचा का? भरपूर पैसे मिळतील, त्यातून थोडे मुलांना देऊ आणि आपण भाड्याच्या घरात राहून आपल्या पैशावर जगूया. सदानंद काही वेळ विचारात पडले, मग त्यांच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटलं. आपल्याला पैसे नकोत सावित्री, आपल्याला मुलांच्या मनातलं प्रेम परत हवं आहे. अहो, पण ते कसं मिळणार? खूप सोपं आहे, तू फक्त बघत राह. उन्हाळ्यात राज आणि नेहा एक आठवड्यासाठी पुण्याला आले. रात्री झोपताना नेहा कपाटातून चादरी काढत असताना तिला एक तपकिरी लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं, माझे इच्छापत्र. आई बाबा झोपल्यावर तिने तो लिफाफा राजला दिला. राजने तो उघडला, त्यात लिहिलं होतं, माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास आणि 30% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास मिळावा. राजच्या डोळ्यात चमक आली, नेहाच्या मनात स्वप्ने तरळली. त्या दिवसापासून राज आणि नेहाचे आई बाबांवरील प्रेम भलतेच वाढले. बोलण्यातील तुसडेपणाची जागा प्रेमाने घेतली. दिल्लीला परत गेल्यावर चौकशीचे फोन वाढले, न मागता पैसे येऊ लागले. अजून पाठवू का, किती पाठवू, अशी विचारणा होऊ लागली. बाबा, पैशाचा विचार करू नका. आई, जास्त कष्ट करू नको, जरा आराम पण कर. आटलेलं प्रेम पुन्हा दृश्य झालं होत. 2 महिन्यांनी वरद आणि रीना आले. कपाटात त्यांनाही एक लिफाफा दिसला. त्यात लिहिलं होतं, माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास आणि 30% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास मिळावा. वरद आणि रीना आनंदित झाले. नागपूरहून येणारी रक्कमही वाढली. फोनवरचा आवाज मृदू झाला. 2 आठवड्यांनी येणारा फोन 2 दिवसांनी येऊ लागला. आपलेपणा वाढला, आदर वाढला. काळ सरकत गेला. सदानंद आणि सावित्रीबाईंच्या लग्नाला 40 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब बंगल्यात एकत्र जमले. घर सजले, अंगणात रोषणाई झाली. जुन्या फोटोचा स्लाइड शो पाहताना सगळ्यांचे डोळे नकळत पाणावले. जेवणानंतर सदानंदांनी सर्वांना एकत्र बोलावले. त्यांच्या हातात 2 लिफाफे होते. आज मला तुमची माफी मागायची आहे, सदानंद म्हणाले. सगळे स्तब्ध झाले. त्यातील एका इच्छापत्रात लिहिले आहे, राजला 70% हिस्सा,
तर दुसऱ्यात लिहिले आहे वरदला 70% हिस्सा. या दोन्ही इच्छापत्रांवर ना तारीख आहे ना सही, त्यांना कोणतीही कायदेशीर किंमत नाही. राज आणि वरद अवाक झाले. सदानंदांचा आवाज थरथरला. मला माफ करा, तुम्हाला फसवण्याचा माझा हेतू नव्हता. आम्हाला तुमच्याकडून पैशांपेक्षा जास्त प्रेम हवं होतं आणि ते या दोन कागदांनी परत आणलं. घरातील हरवलेला जिव्हाळा परत आणला. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. राज उठला. त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली. बाबा, माफी तुम्ही नाही आम्ही मागायला हवी. नेहा अश्रुपुसत म्हणाली, आम्ही हिश्याच्या मोहाने जवळ आलो, पण या काळात समजले की आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे तुमच्याशिवाय दुसरे कोणी नाही. वरद वडिलांच्या पायापाशी बसला. तुम्ही आम्हाला आमचंच खरं रूप दाखवलं बाबा. रीना म्हणाली, या घरात सिमेंट आणि विटा नाहीत, इथे तुमचा त्याग आहे, अतोनात कष्ट आणि तेवढंच जास्त प्रेम आहे. घर तुटलं नाही तर एक संध आहे हे पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यात समाधान चमकत होत. काही महिन्यांनी बातमी आली की बंगल्याजवळून नवीन महामार्ग जाणार होता. एक मोठा बिल्डर बंगला विकत घेण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपये देण्यास तयार झाला. दिवाळीला सर्व परत एकत्र आले तेव्हा सदानंदांनी बंगला विकण्याचा मानस सांगितला. सदानंद म्हणाले, बंगला विकला तर आम्हाला तुमच्याकडून पैसे घेण्याची गरज उरणार नाही. राजने ताबडतोब म्हटलं, बाबा हा बंगला विकायचा नाही. वरद म्हणाला, हे घर म्हणजे आमच्या आयुष्याचं मूळ आहे. नेहा म्हणाली, 2 कोटी रुपये मिळतील पण इथल्या आठवणी त्यांचं काय. रीना म्हणाली, या घरात आईच्या स्वयंपाकाचा सुगंध आणि बाबांच्या कष्टाचा श्वास आहे. राजने वडिलांचा हात हातात घेतला. बाबा, आम्ही पैसे पाठवत राहू. वरदने वाक्य पूर्ण केलं पण कर्तव्य म्हणून नाही. नेहा म्हणाली, हिश्याच्या अपेक्षेने अजिबात नाही. रीना हसत म्हणाली, तर आपुलकी म्हणून. त्या रात्री सदानंद आणि सावित्रीबाई ओसरीवरील झोपाळ्यावर बसले होते. अंगणातील रातराणीचा सुगंध दरवळला होता. बंगला रोषणाईने नाही तर नात्यांमधील ओलाव्याने उजळून निघाला होता. घराला घर पण आलं होतं. सावित्रीबाई हळूच म्हणाल्या, अहो त्या 2 कागदांनी म्हणजे इच्छापत्रांनी चमत्कार केला. सदानंद हळुवार हसत म्हणाले, नाही सावित्री, चमत्कार कागदांनी नाही केला. मग? सदानंद आकाशाकडे पाहत म्हणाले, इच्छापत्र तर फक्त निमित्त होतं. खरं कारण आपल्या मुलांच्या मनात जिवंत असलेलं प्रेम ते फक्त अव्यक्त आणि अदृश्य झालं होतं. ती 2 इच्छापत्र फाडत सदानंद म्हणाले, संपला या क्षणी हा खेळ कागदांचा, उरला फक्त आता ओलावा ना त्यांचा. श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, प्रेम पुजारी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे नीरज यांची. ऐकूया संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या आवाजामध्ये.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता त्यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

रोता सबको छोड़ गया वो।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26
2: या आमच्या कार्यक्रमात. आता ऐकूयात ऐलान या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना, ऐकूया शारदा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. कायदा हा फक्त पुस्तकांमध्ये किंवा कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तर तो सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी, निर्णयांशी, संघर्षांशी आणि न्याय प्रक्रियेशी थेट जोडलेला असतो. आणि न्याय संवादच्या माध्यमातून आपण कायद्याचं हे प्रॅक्टिकल वास्तव अनुभवी वकील आणि कायदेतज्ञांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष आणि मेंबर आदरणीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी तळोजा चे ॲडिशनल प्रेसिडेंट म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवामार्फत स्टेट लेवल मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या गव्हर्निंग काउन्सिलवर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईच्या अकॅडमिक काउन्सिलवर आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्लीच्या लीगल एज्युकेशन कमिटीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: सर, वकिलीचं वास्तव आणि नव्या पिढीचं प्रॅक्टिकल लीगल ट्रेनिंग सोबत आपण बोललो,
1: फार महत्त्वाचं आहे.
0: अनेक वेळा लॉ कॉलेजमधलं शिक्षण आणि ॲक्च्युअल कोर्ट प्रॅक्टिस यामध्ये

0: फार मोठं अंतर असल्याचं बोललं जातं.
1: बरोबर.
0: तुम्हाला हे वास्तव कितपत जाणवतं आणि यंग ॲडव्होकेट्सने सुरुवातीला सर्वात मोठा स्ट्रगल कुठे असतो असं तुम्हाला वाटतं?
1: आता बघा, या विषयावर जवळजवळ 25 वर्ष मी स्वतः पण काम करतोय.
0: अच्छा.
1: म्हणजे विधी शिक्षण जे आहे ना ते महाविद्यालयांमध्ये जे दिलं जातं ते शिकवणारा प्राध्यापक असतो. पूर्वी काय असायचं आमच्या काळात की ते शिकवणारे प्राध्यापक पण असायचे आणि काही वकिली करणारे लोक पण तिथे येऊन आम्हाला शिकवायचे. आता झालेल्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे असं पार्ट टाइम कोणाला शिकवता येत नाही, त्याच्यामुळे फुल टाइम प्रोफेसर लागतो. मग तो जो फुल टाइम प्रोफेसर आहे तो शिकवण्याचं काम करतो.
0: राईट.
1: तो कोर्टात जाऊन वकिली करत नाही. मग त्याला ते शिकवण्यामधलं अकॅडमिक नॉलेज असतंच त्याचं. तो ते 45 मिनिटाचं त्याचं जे लेक्चर असेल ते बरोबर देतो. परंतु ते लेक्चर दिल्यानंतर शेवटी कायदा काय आहे, कायदा हा काही पुस्तकात लिहिलेले शब्द नाही आहेत. त्या शब्दांची अंमलबजावणी करण्याकरता त्याला जे प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ते प्रॅक्टिकल नॉलेज देण्याची अजून सगळ्या काही लॉ कॉलेजेसमध्ये व्यवस्था नाही आहे. तिथे असलं पाहिजे, मूट ट्रायल्स असल्या पाहिजे, मूट कोर्ट्स असली पाहिजेत, लिगल क्लिनिक असली पाहिजे, हे सगळं अपेक्षित आहे. परंतु तेवढी अत्याधुनिक अशी काही सगळी विद्यालय झालेली नाही आहेत. मग याला जर समजा काही सोल्युशन काढायचं असेल तर विधी शिक्षणाच्या काळामध्येच त्यांना प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ द लॉ म्हणजे अकॅडमिक्स टू ॲप्लिकेशन. मेडिकल कॉलेजमध्ये काय होतं की इकडे तुम्हाला समजा ॲनॉटॉमी शिकवली तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन दाखवतात, बॉडी दाखवतात, ती बघा हे अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे.
0: राईट.
1: सो दॅट इज कनेक्टेड विथ देअर प्रॅक्टिकल नॉलेज. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल हे अटॅचच असावं लागतं, त्याच्याशिवाय मेडिकल कॉलेजची परवानगीच मिळत नाही.
0: राईट.
1: तसं विधी शिक्षणाला न्यायालयांमध्ये आणि कोर्ट कामकाजामध्ये कनेक्ट करायला हवं. आमचं सातत्याने प्रयत्न आहे. आपले इथे डॉक्टर MS गोसावी सर जे दिवंगत आपले गोखले एज्युकेशनचे प्राचार्य होते त्यांच्या मदतीनं आम्ही इथल्या कॉलेजेसमधले उपक्रम 20 वर्ष चालवले आणि प्रत्यक्ष खटले चालवण्याचे आम्ही स्पर्धा घेतल्या. म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांनी प्रत्यक्षपणे छोटे छोटे त्यांना प्रश्न देऊन त्यांनी खटले चालवावेत, त्यांनी सर तपास घ्यावेत, त्यांनी उलट तपास घ्यावेत, त्यांनी युक्तिवाद करावा, साक्षीदारांची तपासणी करावी, त्यांनी दावे लिहावेत, नोटिसा लिहाव्यात. हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे तुम्हाला एखादा कायदा समजला आणि तुम्हाला म्हटलं की लिहा आता जामिनाचा अर्ज लिही तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे ना, नाही तर मग तो कायदा शिकून काय उपयोग नाही. हे जे काही आहे ते अकॅडमिक्स टू ॲप्लिकेशन याला आम्ही म्हणतो. हे कनेक्ट करणारी व्यवस्था अजूनही तितकी चांगलीशी नाही आहे, ती व्हायला पाहिजे. मी स्वतः लीगल एज्युकेशन कमिटीचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आमचा सातत्यानं असा प्रयत्न आहे की ह्या लॉ कॉलेजेसला कोर्ट आणि बारशी म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे जे वकील संघ आहेत त्यांच्याशी कनेक्ट करता आलं पाहिजे. आमची जसं मेडिकल कॉलेजमधलं हॉस्पिटल हे त्याचं हॉस्पिटल आहे तसं आमचं हॉस्पिटल काय आहे तर आमचं कोर्ट आणि बार रूम्स. तिथे त्यांना प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कळेल तर याचं दोघांचं कनेक्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि येत्या काळामध्ये तो उपक्रम यशस्वी होईल असं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही जे ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर काढलेलं आहे त्याचा उद्देशच तो आहे की या पद्धतीचे ब्रिजिंग दोन इन्स्टिट्यूशनचं करावं आणि त्याकरता लोकांना सगळ्या लॉ कॉलेजवाल्यांना बोलवायचं, बारवाल्यांना बोलवायचं, बेंच म्हणजे जजेसच्या संस्थांना बोलवून त्यांचं कसं एकत्रीकरण करता येईल हा प्रयत्न या संस्थेच्या व्यासपीठावर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: अच्छा. सर, ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर जे तळोजाला आहे या सेंटरमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे कोड ड्राफ्टिंग?
1: नाही, आता आम्ही त्याला असं म्हटलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे आम्ही बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम.
0: अच्छा.
1: एखाद्याने सनद घेतली आमच्याकडनं की त्यांनी सनद घेतल्यानंतर तिथे जाऊन 4 दिवसाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलंच पाहिजे.
0: अच्छा.
1: म्हणजे त्याला तो कॉलेजमधनं घेतलेली जी डिग्री आहे त्या डिग्रीचा आता वापर कसा करायचा हे प्रशिक्षण त्याला इथे दिलं जाईल. म्हणजे तुला दिवाणी कोर्ट काम करायचं, नोटीस कशी द्यायची, दावा कसा लिहायचा, तो कुठे दाखल करायचा, त्याचं मूल्यांकन कसं करायचं, त्याला कोर्ट फी स्टॅम्प किती लावायच्या, त्याच्यामध्ये मागण्या कोणत्या करायच्या, त्या दाव्यासोबत कागदपत्र कोणती जोडायची आणि मग ते सगळं करून कोर्टासमोर युक्तिवाद काय करायचा, युक्तिवाद काय करायचा याचा कायदा त्यांनी शिकलेला आहे. परंतु तो युक्तिवादापर्यंत जाण्यासाठीची जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ती तिथे त्याला शिकवणार. त्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या व्यवसायाची नीतिमत्ता काय, म्हणजे ज्याला आपण प्रोफेशनल इथिक्स म्हणतो, तू वकील म्हणून करतो काम म्हणजे तू काही कुठला धंदा नाही करत आहे तर तुझा पेशा आहे म्हणजे काय, तर तू न्यायाच्या प्रक्रियेतला एक मदतनीस आहेस. जसं न्यायाधीश बसलेला आहे तो लॉ ऑफिसर आहे तसं तू पण एक लॉ ऑफिसर आहे. न्याय प्रक्रिया करून सत्यशोधन करण्याच्या व्यवस्थेमधला तू एक पाईक आहेस आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये तो विचार घातला पाहिजे. कारण तरुण पिढीला असं वाटतं की मी आता झालो व्यावसायिक झालो, उद्यापासून मला पैसे मिळाले पाहिजे, तर ते मिळतीलच याची काय गॅरंटी नाही. त्याच्याकरता काही दिवस तुला थांबावं लागेल, काही दिवस तुला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. हो, मिळेल काळाच्या ओघामध्ये, काही दिवसांतर तुला मिळेल. पण तू हा इतर याच्यासारखा व्यवसाय नाही की आज तू डिग्री घेतली आणि उद्या लगेच तुला पैसे मिळतील. तर इट्स अ प्रोसेस, आणि त्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तिथे देणार. त्या व्यतिरिक्त काही कायद्याच्या महत्त्वाच्या विषयांचं संशोधन की आता ए बॉम मुलीला हिंदू कुटुंबातल्या मुलीला समान हिस्सा द्यायचा म्हणजे काय द्यायचा, त्याचा काय लेटेस्ट निकाल काय आला, त्या लेटेस्ट निकालाचा अर्थ काय होतो, तो एक 5-25 एक्सपर्ट लोक येतील, एकत्र बसतील, त्याच्यावर संशोधन करतील, त्याचा पेपर प्रसिद्ध करतील. अशा वेगवेगळ्या कायद्याच्या आणि वेगवेगळ्या अजून न्यायिक प्रक्रियामधल्या व्यवस्थेबद्दलच्या चर्चा करून त्याचं संशोधन करणे, असे दोन हेतूंना, प्रशिक्षण आणि संशोधन, अशा दोन हेतूंना ही संस्था यापुढे काम करेल.
0: अच्छा सर, अनेक लॉ स्टुडंट्स आणि यंग ॲडव्होकेट्सला सुरुवातीला कोर्टरूम एन्व्हायरमेंट फार इंटिमिडेटिंग वाटतं.
1: बरोबर.
0: हे ट्रान्झिशन प्रॅक्टिकली कसं हँडल करावं?
1: प्रॅक्टिकली हँडल करण्याकरता चौथ्या वर्षापासूनच त्यांनी खरं म्हटलं तर कोर्टात जायला पाहिजे, बाररूममध्ये बसायला पाहिजे. तो एकदम डिग्री घेऊन आला तर बऱ्याच वेळा लोकांना त्या प्रवेश आतमध्ये गेटमध्ये कोर्टात यायला सुद्धा भीती वाटते. आणि विशेषतः ज्या भगिनी आहेत, मुली येत आहेत मोठ्या प्रमाणात, येतात 50% त्यांची पण आता भागीदारी आहे. 50% एनरोलमेंट मुलींचा आहे. आज 12,000 मुलं दरवर्षी आमच्याकडे वकील म्हणून नोंदणी करतात, त्याच्यातले निम्म्या मुली आहेत.
0: अच्छा.
1: आणि न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका होतात, 100 न्यायनेमणुका आल्यात, त्याच्यामध्ये पण 50% जास्त मुली आहेत. तर मग मुलींना देखील त्यामध्ये तो थोडासा भीती असते. त्यासाठी त्यांनी आणि कॉलेजनी आणि स्थानिक वकील संघांनी एकत्रितपणे चौथ्या वर्षापासूनच या मुलांना आणावं असा आमचा पण प्रयत्न आहे. आम्ही अजून त्या तो जास्त झाला पाहिजे, सगळीकडे झाला पाहिजे. चौथ्या वर्षातनं, पाचव्या वर्षातनं आले की ते चौथ्या पाचव्या वर्षातनं त्या वातावरणाशी समरस होतील, आणि ते जेव्हा त्यांची डिग्री घेऊन येतील त्यानंतर त्यांचे 2-3 वर्ष वायाने जाणार. मग नंतर ते समरस होण्यात 1 वर्ष गेलं, मग काम शिकण्यामध्ये 1 वर्ष गेलं, मग ते कामामध्ये तुम्हाला कोणते भाषिक येण्यामध्ये 1 वर्ष गेलं, मग 3 वर्षात तुम्ही कंटाळले निघून गेले तर करणार काय.
0: बरोबर.
1: म्हणून पहिले हे जे 2 वर्ष विधी शिक्षणातलेच आहेत तेच इथे प्रॅक्टिकलमध्ये त्यांना तिथे आलं पाहिजे, तिथे ते बसले पाहिजेत, ते त्याच्याशी ॲक्वेंटेड झाले पाहिजे. हा प्रयत्न चालू आहे आणि तो अधिक प्रभावी झाला पाहिजे.
0: बरोबर. सर, आजच्या काळात एक चांगला ॲडव्होकेट होण्यासाठी फक्त कायद्याचं नॉलेज पुरेसे आहे का, आणि कम्युनिकेशन स्किल्स किंवा म्हणूया एथिक्स, पेशन्स, टेम्परामेंट किंवा अजून काही स्किलसेट किती महत्वाचे आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: महत्वाचं वकील होण्याचा जो काही स्किल म्हणाल किंवा रिक्वायरमेंट म्हणाल, तर त्याला समाज समजला पाहिजे, समाजाची दुःख समजली पाहिजेत. कारण वकील डॉक्टराकडे आपण जातो, मला आजार येतो, तो तुमची नाडी पाहतो किंवा स्टॅटस्कोप लावतो, तुमची तपासणी करतो. तसं वकिलाकडे जो माणूस येतो ना, तो काहीतरी समाजाचे दुःख घेऊन असतो, कोणीतरी त्याच्यावर अन्याय केलेला असतो. मग तो अन्याय करणारा माणूस कोण आहे, अन्याय झालेला माणूस कोण आहे, तो समाजातल्या कोणत्या स्तरातनं आलेला आहे, त्या प्रत्येकाचे दुःख वेगळे आहेत.
0: बरोबर.
1: तो उच्च स्तरातनं आलेला आहे, त्याचं दुःख वेगळं आहे. एखाद्या कोणीतरी एखाद्या कनिष्ठ स्तरातनं आलेला आहे, त्याचं दुःख वेगळं आहे. त्यामुळे हे सगळं समजण्यासाठी त्याला मूळत समाज समजला पाहिजे, आणि समाज समजल्याशिवाय तुम्ही यशस्वी वकील होऊ शकत नाही. तुम्हाला कोणाला तरी प्रश्न विचारावे लागतात, उलट तपासात कोणाची साक्ष घ्यावी लागते, तर तो माणूस कोण आहे, तो काय बोलेल, तो कशा पद्धतीची भाषा वापरतोय, त्याचं कोणतं संस्कृती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्याकडे बघावं लागतं. केवळ अच्या ठिकाणी ब व्यक्ती आला म्हणजे सगळा फॉर्म्युला सेम असं नाही. अच्या ठिकाणी ब व्यक्ती आला का फॉर्म्युला बदलतो. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी त्याला त्या सगळ्या समाजाचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. तो सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे, संवेदनशील असणं गरजेचं आहे. त्याला सत्याच्या प्रती आस असली पाहिजे की आपण सत्यशोधन प्रक्रियेतला एक भाग आहोत. आणि मीच जर काहीतरी खोटं तयार करायला लागलो, खोटं खैसई कर, खोटं दस्त कर, खोटं काय कर, तर ते कुठेतरी गडबड होणार आहे त्याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: या सगळ्या क्वालिटीजमधनं माणूस ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस तो विधी शिक्षणामध्ये यशस्वी होतो, विधी शिक्षणातनं तो वकिलीत आला यशस्वी होतो, वकिलातनं तो न्यायाधीश झाला तो यशस्वी होतो. आणि जर हे नसेल तर तो किती विद्वान असला, त्याला किती मार्क्स असले, तरी तो यशस्वी होत नाही, हा आमचा अनुभव आहे.
0: सर, अनेक तरुण वकील सुरुवातीच्या काळात कॉन्फिडन्स किंवा डिरेक्शन लेस होऊन जातात, त्यांना तुम्ही काय प्रॅक्टिकल ॲडवाईस द्याल?
1: प्रॅक्टिकल ॲडवाईस तर त्यांनी निश्चितपणे चांगल्या वकिलाच्या मार्गदर्शनाकडे सुरुवातीचा काही काळ घालवला पाहिजे. 1-2 वर्ष एखाद्या चांगल्या सिनियरच्या हाती त्यांनी काम केलं पाहिजे. समजा ते शक्य नसेल कारण संख्या खूप आजकाल जास्त येते, तर नेसेसरी नाही की त्यांच्या हाताखालीच तुम्ही काम कराल. चांगले वकील काम करतायत, चालवतायत, तुम्ही तिथे बसलं पाहिजे. ते कशा पद्धतीने कोर्टाशी बोलतायत, ते कशा पद्धतीने कायद्याचा विषय मांडतायत, ते उलट तपासामध्ये कोणते प्रश्न विचारतायत, याचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे.
2: राईट.
1: तुम्हाला संधी आहे, आजच्या काळामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खूप मटेरियल उपलब्ध आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं देत आहेत, चर्चा करतायत, प्रत्यक्षपणे सेमिनार होतात. आम्ही दरवर्षी आता कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्रॅमचे अनेक प्रोग्रॅम बार काउन्सिलच्या व्यासपीठावर करतो आणि तरुणांनी त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. येतात तरुण, मोठ्या संख्येने येतात, सगळ्यांनी गेलं पाहिजे. या पद्धतीनं ज्यावेळेस तो त्या व्यवसायाचे पैलू समजून घेईल, त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं पुढे काहीतरी त्याच्यातला समजदार वकील होईल. आणि ते करणं त्यांनी फार महत्वाचं आहे आणि ते तर आवश्यक आहे. म्हणजे ते झाल्याशिवाय त्याला ते समजू शकत नाही.
2: राईट. सर, मी तेच विचारणार होतो की कोर्टरूम प्रॅक्टिसमध्ये ॲक्च्युअल लर्निंग जास्त कुठे होतं, ऑब्झर्वेशनमधून, ड्राफ्टिंगमधून की डायरेक्ट कोर्ट एक्सपोजरमधून?
1: नाही, पहिलं तर ऑब्झर्वेशन आहे आणि मग स्वतः तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे. कोर्टासमोर उभं राहून तुम्ही सांगितलं पाहिजे, पहिल्यांदा माझे या प्रकरणामध्ये मला मुदत द्या. एवढं जरी म्हणायचं असलं तर लोकांची थरथकाप होते. मग पुढे तुमच्या हक्क अधिकारांबद्दल बोलायचं, मग कायद्याचा युक्तिवाद करायचा, हा पुढचा भाग झाला. त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन प्रमाणे तुम्ही तुमचे पुस्तकं वाचून त्यामधला तुमचा राईट ट्रॅक काय आहे, काय ड्राफ्टिंग करायचं आहे, काय लिहायचं आहे ते समजून घ्या. त्याला तुम्हाला उपलब्ध खूप साहित्य आता आता चॅट जीपीटीचा जमाना आलेला आहे. चॅट जीपीटीचा जमान्याच्या मध्ये तसंच वापर आणि गैरवापर.
2: बरोबर.
1: तर योग्य कुठला पद्धतीचे सॉफ्टवेअर आहे की जे लीगल आहे ते आपल्याला चुकीची माहिती देणार नाही. कारण आता असं अनेक प्रकरण झाली की चॅट जीपीटीनेच रॉंग सायटेशन दिले आणि रॉंग सायटेशनवर पिटिशन झाले आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या वकिलांची सनदच काढा. अशा प्रकारच्या अनेक आता केसेस घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण कोणतं साहित्य वापरतोय, कोणतं सॉफ्टवेअर वापरतोय, ते सगळं वापरून आपण आपलं योग्य ते ड्राफ्टिंग, आपलं योग्य ते म्हणणं केलं पाहिजे. आणि पुस्तक हे अनिवार्य आहेत असं मला ते वाटतं. म्हणजे बेसिक ऍक्ट जो आहे त्याला आम्ही बेअर ऍक्ट म्हणतो, तो बेअर ऍक्ट वाचलाच पाहिजे की या प्रकरणामध्ये मला कोणता सेक्शन लागतो, त्या सेक्शनचा काय अर्थ आहे, त्याचे लेटर्स काय आहेत, हे त्यांनी वाचलंच पाहिजे आणि मग बाकीचं संशोधन केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की या पद्धतीने जर त्यांनी वापर केला तर त्याला काही अडचण येण्याचं कारण नाही.
2: सर, आजच्या काळामध्ये कोर्टरूम प्रोफेशनलिझम आणि ऍडव्होकेट एथिक्स याकडे कसं पाहायला हवं?
1: खूप सिरियसली पाहायला हवं. न्यायाधीश हे वाद करायचं ठिकाण नाही आहे. नाशिकचं बोलायचं झालं तर आपल्याकडे 5,000 वकील आहेत जिल्हा न्यायालयात. न्यायाधीश किती आहेत? 40-50 आहेत. आता 40 न्यायाधीश विरुद्ध 5,000 ही लढाई होऊ शकत नाही. तो तिथे बसलेला आहे, तो त्या संपूर्ण खटल्याचा दिग्दर्शक म्हणून तिथे बसलेला आहे न्यायाधीश. त्याच्याकडे सगळ्या पावर आहेत. तुम्ही त्याच्याकडे रिक्वेस्टनं म्हणणं मांडायचं आहे. यू शूड बी व्हेरी सबमिसिव्ह, यू शूड बी मेंटेनिंग द डेकोरम. तुमचा ड्रेस चांगला व्यवस्थित पाहिजे. का? तर तुम्ही प्रोफेशनल वाटला पाहिजे. तुम्ही तिथे लोकांना बोलताना कोर्टाची भाषा ही सबमिसिव्ह वापरली पाहिजे. कारण तुम्ही एका व्यक्तीशी बोलत नाही आहात, तुम्ही त्या व्यक्तीच्या खुर्चीशी बोलतात.
2: बरोबर.
1: ती खुर्ची न्यायाची खुर्ची आहे. आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही सगळं करतात त्यावेळेस लोकांचा पण विश्वास वाटतो ना. तुम्ही एखाद्या भांडणाच्या स्वरूपामध्ये न्यायाधीशाशी बोलला तर मग आता आपल्या वकिलाचं न्यायाधीशाशी भांडण झालं तर मग आपल्याला न्याय कसा मिळेल ही शंका तुमच्या पक्षकाराच्या मनात येणार का नाही येणार.
2: बरोबर.
1: त्यामुळं तुम्ही सबमिसिव्ह असलं पाहिजे. जे काय तुमचं म्हणणं माहिती आहे ते कायद्याच्या कक्षेत तुम्ही मांडलं पाहिजे आणि त्याच्यातनं जो निर्णय येईल तो तुम्हाला पटला तर ठीक आहे, नाही पटला तर तुम्हाला अपिलाची तरतूद आहे. आणि हे सगळं करताना साध्या भाषेमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला जुने वकील म्हणायचे, पक्षकार अंगात घुमू देऊ नका. तुम्ही पक्षकाराचे वकील आहात. तुम्ही त्यांनी दिलेली माहिती कायद्याच्या चाळणीतनं गाळून जी कायदेशीर माहिती आहे ती कोर्टासमोर ठेवायचं काम तुमचं आहे. तो काय म्हणतो ते सगळं मांडणं तुमचं काम नाहीये. त्याचा समाधान करणं हे तुमचं काम नाहीये. त्याचं समाधान इथपर्यंतच केलं पाहिजे का बाबा हे तुझ्या ह्याच्यातनं हे एवढं सत्य होऊ शकतं कायद्याने, एवढं नाही होऊ शकत. हे तुम्हाला स्पष्ट त्याला सांगितलं पाहिजे. नसलेल्या गोष्टीचं ओव्हर प्रॉमिसिंग करता कामाने. जो ओव्हर प्रॉमिसिंग करतो ती बाब त्याला कायद्यांमुळे मिळत नाही. ती नाही मिळाली की तो पक्षकार त्याच्याविरुद्ध नाराज होतो आणि मग एकमेकांमध्ये तक्रारी सुरू होतात. हा प्रोफेशनॅलिझम आहे. आय एम हिअर ॲज अ असिस्टंट टू द जज, ॲज अ लॉ ऑफिसर. मी जजचा प्रतिस्पर्धी नाही आहे. मी न्यायाधीश जो आहे त्यांनी न्याय करण्याकरता त्याला मदत करण्याकरता असिस्टिंग फॉर जस्टिस, माझा रोल काय टू असिस्ट फॉर जस्टिस, जेवढं गरजेचं आहे तेवढं ते मी दिलं पाहिजे, जेवढं त्याच्यातनं कोर्टाला वाटेल तेवढं कोर्ट घेईल, न्याय करेल. त्यांनी केलेला न्याय तुम्हाला पटला ठीक आहे, नाही पटला अपील करा. हा प्रोफेशनलिझम थोडासा कमी होताना दिसतोय. त्याचे कारण आजच्या काळातला कॉम्पिटिशन असेल, प्रत्येकाला असं वाटतं की आलेला पक्षकार माझ्याकडनं जाऊ नये, मलाच यश मिळावं. हे जरी खरं असलं तरी प्रोफेशनलिझम म्हणून जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पकड समजून घेतली पाहिजे. हळूहळू थोडासा मॅच्युरिटी येते तसं तसं लोकांना आपाप हे कळायला लागतं आणि त्या पद्धतीने ते वागतात. अगदी तरुण जो असतो तो थोडासा उत्साही असतो, त्यामुळे त्याचा सिनियर असेल किंवा सिनियर जरी नसला तर उद्या बारचे जे पदाधिकारी असतात, बारमधले जे सिनियर वकील असतात, त्यांचं काम आहे की बाबा त्याला समजून सांगणं. आम्हाला अनेक वेळा सिनियर वकिलांनी समजून सांगितलं की असं नाही बोलायचं, हे असं बोलायचं, इतकं जोरात नाही बोलायचं, हळू बोलायचं, पक्षकाराचीच सगळी बाजू बरोबर असते असं नाही लावून धरायचं. एवढं आपल्याला पटते त्यांनी दिलेली माहिती ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे पटते कायद्याच्या कक्षेत तुम्हाला जे वाटते तेवढं मांडा,
2: मांडायचं.
1: हा प्रोफेशनलिझम आहे.
2: सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून आजच्या लीगल प्रोफेशनने सर्वात महत्वाची कोणती गोष्ट शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
1: लोकशाहीचीच मला वाटतं संकल्पना मुळतः बाबासाहेबांनी सांगितली ती आपण शिकली पाहिजे. शेवटी आपण न्यायव्यवस्था असेल किंवा कुठलीही व्यवस्था असेल, उद्या न्यायाधीश असतील किंवा अजून कोणी कलेक्टर असतील, कार्यपालिका असेल, कायदा मंडळ असेल किंवा अजून हे न्यायपालिका असेल, या सगळ्यांचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. दे मस्ट बी डेमोक्रेटाइज्ड. मग ती लोकशाहीची संकल्पना जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सांगितली ती काय सांगितली आहे त्याचा विचार ठेवला पाहिजे. आपण लोकशाही म्हटले की नेहमी म्हणतो की मेजॉरिटी, मेजॉरिटी प्रिवेल्स, मेजॉरिटीचं काय म्हणणं आहे, मायनॉरिटी मायनॉरिटी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 डिसेंबर 1946 जे संविधान सभेसमोर भाषण करून लोकशाही आणि कायदा काय याचं जे विश्लेषण केलेलं आहे त्यात ते असं म्हणतात की लोकशाही म्हणजे बहुमत नाही, लोकशाही म्हणजे अल्पमताचा आदर करणारं बहुमत, ही त्यांनी व्याख्या सांगितली. आणि त्यामुळं त्या आधारे लोकशाही आधारलेली आहे, त्या आधारेच कायदे निर्माण होतात. कायदे निर्माण करताना बहुमताच्या आधारे कायदे जरी झाले तरी अल्पमताने दिलेल्या सूचना त्याच्यात येत असतात,
2: बरोबर.
1: आणि मग कायद्याची जेव्हा अंमलबजावणी तुम्ही करता ती करताना बाबासाहेबांनी सांगितलंय की सत्यशोधन हे आपलं धर्म असला पाहिजे. कारण तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा जर लोगो तुम्ही काढून बघितला तर तो लोगोमध्ये खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, ते वाक्य आहे यतो धर्मस्त ततो जय. हा सुप्रीम कोर्टाचा आजचा आपला लोगो आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय. मग त्याचा अर्थ काय? यतो धर्मस्त ततो जय हा म्हणजे धर्माचा विजय हो. अवधर्म म्हणजे काय? हेच आहे, त्याचा इतिहासच असा आहे की दुर्योधन महायुद्धाच्या आधी गांधारी मातेचा आशीर्वाद घ्यायला जातो.
2: अच्छा.
1: तो आशीर्वाद घेताना त्याला एक आई 100 मुलांचा आपला नेता तर महायुद्धाला चाललेला आहे आणि महायुद्धाला चालल्यानंतर कुठली आई जिला संपूर्णपणे मुलांची आत्मीयता आहे ती काय आशीर्वाद देईल की विजयी भव, की तुला खूप आयुष्य लाभो, तू विजयी हो. गांधारी मातेनं तो आशीर्वाद नाही दिलेला दुर्योधनाला, तिने आशीर्वाद दिलेला यतो धर्मस्त ततो जय, हा ज्याच्या बाजूनं धर्म असेल त्याचा विजय हो. आणि धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे आणि हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म ही धर्माची संकल्पना नाही आहे. संकल्पना ही आहे की सत्याचा विजय हो. आणि मग सगळा विचार झाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये यतो धर्मस्त ततो जय हा हे ब्रीदवाक्य का आलं सुप्रीम कोर्टाचं? ते काही कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आहे, ते कुठल्या किंवा महाभारताचं प्रतीक नाही आहे, ते याचं प्रतीक आहे की जर एक आई युद्धाला जाणाऱ्या आपल्या मुलाला हे सांगते की सत्याचा विजय हो तर तुम्ही न्यायाधीश आणि वकील आहात, तुम्ही तर त्रस्त आहात. तिथे आत्मीयता असणारी आई जर असा आशीर्वाद देते तर त्या तत्वानंच तुम्ही सत्याचा विजय केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जो काही आहे वकील असेल न्यायाधीश असेल त्या सगळ्यांची जबाबदारी काय की याच्यामधलं सत्य काय. आणि म्हणून न्यायालयांच्या मागे कधी कधी तुम्ही हे बघता ना सत्यमेव जयते हे जे वाक्य असतं ते त्याचं प्रतीक आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे. आता आपण काही सत्ययुगामध्ये नाही आहोत, आपण आजच्या कमर्शियल युगामध्ये आहोत. मग तुम्ही म्हणाल की मी माझ्या पक्षकाराने खून केला तर मी काय न्यायाधीशाला सांगायचं का की माझ्या पक्षकाराने खून केला आहे आणि त्याला फासावर द्या मग माझं काम काय? त्याचे काही प्रोटोकॉल आहेत, त्याला त्याच्या सगळ्या घटनांमध्ये जे डिफेन्सेस अवेलेबल असतील ते डिफेन्सेस मांडणं हे माझं काम आहे, परंतु त्याचे कुठले

0: खोटे पुरावे नाही केले पाहिजेत, ते असलेले उपलब्ध पुरावे दडपले नाही पाहिजे. मग सिव्हिल लिटिगेशन असेल तर सिव्हिल लिटिगेशनमध्ये माझ्या पक्षकारांनी मागे कुठला तरी एखादा निर्णय घेतलेला आहे तर तो मी सप्रेस नाही केला पाहिजे. मी जे काही मला उपलब्ध माहिती आहे ती कोर्टासमोर टाकली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, माझ्या वकिलीच्या स्किलचा वापर करून योग्य विश्लेषण त्याचं असं केलं पाहिजे की माझ्या अशिलाकडे याचा निकाल कसा येईल.
1: राईट,
0: हा मी प्रयत्न केला पाहिजे पण मी सप्रेस नाही केलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर मग यू आर आउट ऑफ द पिक्चर आणि एक सिम्पल सप्रेशनमध्ये सुद्धा तुमची केस संपुष्टात येऊ शकते.
1: राईट,
0: या सगळ्या गोष्टीचा आधार जो आहे तो हे सत्यमेव जयते हा आहे.
2: सर, शेवटचा प्रश्न, जर एखाद्या लॉ स्टुडंटने वकिली क्षेत्रामध्ये येताना तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या कोणत्या?
0: तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या म्हणजे मेहनत, मेहनत आणि मेहनत. तुम्ही यू मस्ट वर्क व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड अँड व्हेरी हार्ड. हार्ड वर्क इज ऑनली द की ऑफ अ सक्सेस. अँड ऑफकोर्स बी ऑनेस्ट टू युअर कॉन्शियस, स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा आणि त्या प्रामाणिकपणाच्या आधारावर तुम्ही मेहनत मेहनत मेहनत करून आपलं काम पुढे न्या, त्याच्यावर तो यशस्वी होईल. तो प्रामाणिक आहे आणि तो मेहनत करतोय, बस या दोन गोष्टीवर तो यशस्वी होईल.
2: सर, आजच्या अत्यंत मार्गदर्शक, प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, लॉ स्टुडंट्स आणि लीगल प्रोफेशनल्स मध्ये येणाऱ्या नव्या पिढीला निश्चितच अनेक महत्वाच्या गोष्टी समजायला मदत होईल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हे टायटल गीत आहे चरस या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे बप्पी नेहरी यांचं.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना अंजान यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग

लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन, आणि हे गीत आहे चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 7. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण आता लघु यमस्मृतीचा विचार करू. 7. लघु यमस्मृती. या स्मृतीमध्ये तसे नानाविध प्रायश्चित्त विधानाचेच वर्णन आलेले आहे. काही ठिकाणी यज्ञ, तलाव वा विहीर निर्माणाचे विधानाचे श्लोक असल्याचा उल्लेख मिळतो, पण माझ्या वाचनात नाही. तसा एकच श्लोक येतो, तो कसा पुढे येईलच असो. पण ही स्मृती वाचताना नजरेचा वेध घेणारे श्लोक पुढील प्रमाणे: आत्मानं घातयेद्यस्तु रज्वादिभिः रूपक्रमैः मृतो मेध्येन लेप्तव्यो जीवतो द्विशतं दमः. जो मनुष्य दोरी आदी उपायांनी आत्महत्या करतो त्या मेलेल्यास अमेध्याने लेप करावे, म्हणजे पुरुषाने. अमेध्याने म्हणजे पुरुषाने. जर तो जिवंत राहिला तर त्यास 200 मुद्रांचा दंड द्यावा. यातून दोन गोष्टी कळल्या. दंड द्यावा या सूचनेने आत्महत्या करणे हा गुन्हा ठरतो हे निर्विवाद झाले. दुसरे असे की आत्महत्या करणारास पुरुषाचे लेपाने जीवनदान मिळू शकते. संपूर्ण वैद्यकशास्त्रात असा औषधी प्रयोग कुठेही वाचावयास मिळत नाही. फक्त किती वेळात लेप केला गेला पाहिजे इत्यादी बऱ्याच गोष्टी पुढे येतात. पण ही प्रयोग करून पाहण्यासारखी गोष्ट आहे हे निश्चित. आणि आत्महत्या करणारा जिवंत होऊ शकत असेल तर कुणाला आनंद नाही होणार. अंगुष्ठ मात्र स्थूल असतो, बाहू मात्र प्रमाणक, सार्द्रश्च सपलाशश्च गोदंड परिकीर्तितः. अंगठ्या एवढा जाड, एक हात लांब, ओला आणि पाने असलेला गोदंड असावा. गोहत्या करणे पापच आहे. एवढेच नव्हे तर बांधणे, उठवणे, पाडणे, पळवणे इत्यादी सर्व गायीशी वागत असलेल्या व्यवहारात कशा वागण्याने पाप होते व प्रायश्चित्त घेतले पाहिजे हे वर्णन येताना गायीला वागवताना दंड कसा असावा याचे विधान आहे. बैलाला काठीने मारले म्हणून नोकराला नोकरीवरून काढून टाकणारे माझे आजोबा अशा उदाहरणाने अजून डोळ्यासमोर येतात. न स्त्रिया वपनम कार्यम न च वीरासनं तथा न च गोष्ठे निवासास्ती न गच्छन्ति मनुव्रजित. स्त्रियांचे मुंडन करू नाही, त्यांना वीरासनात बसवू नाही, त्यांना गोठ्यात राहू देऊ नाही आणि त्यांनी गायीच्या पाठीमागूनही चालू नाही. आमच्याकडे स्त्री मुंडन कधी आणि कसे सुरू झाले हा इतिहास संशोधनाचाच विषय ठरतो. कारण मुंडन करू नाही हेच विधान. शिवाय ज्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून मुंडन सांगितले तेही सगळे केस वर उचलून फक्त वरचे 2 अंगुल कापावे असा निर्देश श्लोकातून मिळतो. तिने गोठ्यात राहू नाही व कुणी ठेवू नाही एवढा स्पष्ट निर्देश ऋषींनी दिला असताना या गोष्टी आमच्याकडे घडलेल्या दिसतात. मग ऋषी वाईट का स्मृतींचे उल्लंघन करणारे नराधम? तिने गायीचे मागून चालू नाही या लेखनामागे तिने गव्हार म्हणजे भरपूर गायींचा घोळका घेऊन गावाबाहेर चारायला जाऊ नये हा उद्देश असावा. कारण तिच्याशी रानात एकटे पाहून कुणी कुकर्म करू नये ही दृष्टी कशी बसवली असेल समाजाची घडी माझ्या पूर्वज ऋषींनी. नमस्कारच, दुसरा शब्दच नाही. इष्टापुरतं तु कर्तव्यम ब्राह्मणेन प्रयत्नतः इष्टेन लभते स्वर्गम पूर्ते मोक्षम समश्रुते. ब्राह्मणाने प्रयत्नपूर्वक इष्ट यज्ञ यागादी कार्य व पूर्त जनहिताचे कार्य केले पाहिजे. इष्ट कार्याने स्वर्ग प्राप्ती व पूर्त कार्याने मोक्ष मिळतो. जनहिताच्या कार्यात जलाशय वा विहिरी इत्यादी येतात एवढाच उल्लेख एका श्लोकाने येतो. या श्लोकाने मी या अगोदर लिहिलेल्या गोष्टीस पुष्टीच मिळते हे वाचकांचे लक्षात येईलच. सगोत्रात भ्रश्यते नारी, विवाहात सप्तमे पदे, स्वामी गोत्रेण कर्तव्यास तस्याहा पिंडोदक क्रियाहा. विवाहातील सप्तपदी झाल्यावर स्त्री आपल्या वडिलांचे गोत्राने मुक्त होते. तिच्या पिंड व जलदानादी क्रिया पतीच्या गोत्रानुसार केल्या जातात. हा श्लोक देण्यामागचा उद्देश माझा वेगळाच आहे. ज्या स्त्रियांनी दोन आडनावे अट्टहासाने लावण्याचा प्रयत्न केला ती त्यांची चूक म्हणावी का धाडस म्हणावे हे मला कोणी समजवून सांगेल का? कारण माझ्या संस्कृतीत स्त्री ही भोगवस्तू नाही, तिची पातळी खूप उच्च आहे हे मनुस्मृती आदी अन्य ग्रंथाद्वारे कळते. तरी त्यांचे वागणे असे का? त्यांना समर्पणाचा अर्थ नाही कळला का? शंकाच आहे. असो, मीच मत मांडत बसण्यापेक्षा विद्वानांना विचार करण्याची पुन्हा एक संधी सोडतो. दिवा सूर्यांशुभिस्तप्तम रात्रौ नक्षत्र मारुतैहि संध्ययो रत्युभाभ्यांच पवित्रम सर्वदा जलम. दिवसा सूर्यकिरणांनी तापलेले व रात्री नक्षत्र व वायूने असे दोन्ही संध्याकाळी प्रातःकाल व सायंकाल पाणी नेहमी पवित्र असते हा श्लोक देण्या अगोदर गंगाजल महत्व व पावित्र्य पण दोन तीन श्लोकात वर्णित आहे. आज एवढे पुरे वाटते. उद्या पुढील स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटामधलं गीत, आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या आवाजात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतो आहे। मी तुम्हा सर्वांचं आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 12व्या भागात मनपूर्वक स्वागत करतो। एखादी व्यक्ती आपल्या पदार्पणातच त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील वातावरण कसं बदलून टाकू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे लता दीदी। त्यांनी जेव्हा चित्रपट संगीत क्षेत्रात पदार्पण केलं, त्यावेळी स्त्री गायिकांसाठीची गाणी स्त्रियांच्या पट्टीत केली जायची। तिला काळी 4 किंवा काळी 5 असं म्हटलं जातं। ही गाणी खालच्या पट्टीत असल्यामुळे जरी चांगली झाली तरी प्रभावी होत नसत, आणि ते गाणं जर युगलगीत असेल तर पुरुष गायकाची पंचाईत व्हायची, कारण त्यालाही खालच्या पट्टीत गावं लागायचं। आणि संगीतकारांना ही मर्यादा सांभाळूनच गाणी स्वरबद्ध करावी लागायची। पण मास्टर दीनानाथ यांच्याकडून मंगेशकर भावंडांना जो संगीताचा दैवी वारसा मिळाला, त्यामुळं ती सगळी भावंड कोणत्याही पट्टीत सहजपणे गाऊ शकायची। दीदींचा स्वर पांढरी 2 म्हणजे पुरुष गायकांसाठी असलेली आवाजाची पट्टी, पण स्त्रियांच्या दृष्टीनं गायला खूपच कठीण असं आहे। पण दीदींच्या आवाजाचं वैशिष्ट्य हे की त्या कोणत्याही पट्टीत गात असल्या तरी त्यांचा सूर, आवाजाचा पोत बिघडत नाही। दीदी या चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आल्यापासून चित्रपट संगीताचं रूपरंगच पार पालटलं। सौतेला भाई या 1962 आलेल्या चित्रपटात दीदींनी संगीतकार अनिल विश्वास यांच्या निर्देशनाखाली म्हटलेलं ज्या मैं तोसे नाही बोलू हे गाणं शंकर जयकिशन यांच्याकडे गायलेलं अजी रूठ कर अब हे गाणं किंवा जंगली चित्रपटातलं एहसान तेरा होगा मुझ पर किंवा जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातलं आ अब लौट चले यासारखी अनेक गाणी दीदींच्या या आवाजाची साक्ष देतात। ऐकूया यातलंच एक सुंदर असं गीत, एहसान तेरा होगा मुझ पर, जंगली या चित्रपटामधलं हे गीत आहे।

मंडळी, गाणं कोणतंही असो, गाताना ते जीव ओतून गाणं हे दिदींचं वैशिष्ट्य. त्यातील परिस्थितीशी त्या अगदी एकरूप होतात. मग त्यासाठी त्यांना कितीही कष्ट पडले तरी ते सहन करण्याची त्यांची आनंदानं तयारी असते. मुघले आजम हा 1960 साली आलेला एक ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटात सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला आणि स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्याचा आणि अभिनयाचा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. त्या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या या गाण्याच्या वेळचा हा किस्सा. त्या काळी ध्वनिमुद्रणाचं तंत्र आजच्या इतकं प्रगत नव्हतं. रंगमहाल स्टुडिओमध्ये शहेनशाह अकबराच्या दरबाराचा सेट उभारला होता आणि त्या ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण व्हायचं होतं. तेव्हाचे स्टुडिओ साऊंड प्रूफ नसल्यामुळे रेकॉर्डिंग चांगलं होण्यासाठी ठिकठिकाणी कांबळी ताणून लावली होती. स्टुडिओला एखाद्या तंबूचं रूप आलं होतं. फक्त दोनच माईकची व्यवस्था होती, एक गायकांसाठी आणि दुसरा वादकांसाठी. या गाण्यात जो कोरस होता तो होता प्रतिध्वनी स्वरूपात. त्याची खास वेगळी व्यवस्था नसल्यामुळे एक माईक प्रतिध्वनीसाठी बाथरूममध्ये लावला होता आणि कोरसमध्ये गाणारे गायक त्या ठिकाणून गात होते. गीताच्या दुसऱ्या अंतरात दिदींच्या आवाजातही प्रतिध्वनी हवा होता, पण त्यासाठी दिदींना कोण कसरत करावी लागत होती. पहिला अंतरा गाऊन झाल्यावर दिदींना हळुवारपणे पावलांचा आवाज न करता बाथरूममध्ये जाऊन दुसरा अंतरा गावा लागायचा. अनेक वेळा या गीताचं रिटेक झालं, पण दिदींनी न कंटाळता प्रत्येक वेळी गाणं म्हटलं. प्रत्येक वेळी मात्र आवाजात तेच माधुर्य, तीच आवाजाची फेक, यात कुठेही तसूभर फरक पडला नाही. याच चित्रपटातील मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे ही दिदींच्या आवाजातली ठुमरी, मधुबालाचा अभिनय आणि दिदींचा मधुर स्वर यामुळं कायमची अमर झाली आहे. ऐकूया याच चित्रपटातलं एक गीत, प्यार किया तो डरना क्या.

मंडळी, महल चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या आएगा आने वाला या गीताचाही असाच एक मनोरंजक किस्सा आहे. या गीताचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश. त्यांनी दीदींना हे गीत पुन्हा पुन्हा अनेक वेळा गायला लावलं. या गाण्यात गंमत अशी आहे की नायकाला, या चित्रपटामध्ये अशोक कुमार नायक आहे, त्याला नायिकेचा आत्मा म्हणजे मधुबालाचा आत्मा हा एक संदेश घेऊन येतो. मधुबाला रात्रीच्या वेळी हातात मेणबत्ती घेऊन लांबून येत असते. ती लांबून चालत येत असल्याने आवाजही लांबून येत हळूहळू मोठा होत जातो, असा परिणाम गाण्यात साधायचा होता. त्या काळात असं करण्याचं प्रगत तंत्र नसल्यामुळे लता दीदींना माईकपासून खूप दूर उभं करण्यात आलं होतं आणि मायक्रोफोनची तीव्रता वाढवून दीदींना लांबूनच ते गीत गात यायला सांगितलं गेलं. त्या कडव्यात 5 ओळी होत्या. त्या ओळी संपेपर्यंत त्या विशिष्ट वेळात तेवढं अंतर पार करण्याची कसरत दीदींना करावी लागली. पण त्यांनी गात असताना आवाज, स्वरांची लय बिघडू न देता अगदी सहजपणे हे अवघड काम पार पाडलं. आज या गोष्टी आपल्याला ऐकायला छान आणि सोप्या वाटतात, पण त्या करणं त्या काळात तेवढंच कठीण होतं. ऐकूया याच महल चित्रपटामधलं हे सुंदर गीत आएगा आने वाला, लता दीदींच्या आवाजात.

मंडळी, 1954 अमर हा चित्रपट आला. या चित्रपटात दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर तेरे सदके बलम ना करे कोई गम हे गाणं चित्रित व्हायचं होतं. प्रख्यात संगीतकार नौशाद यांचं संगीत होतं. या गाण्याच्या वेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती. हे गाणं म्हणताना दीदींना एक मुरकी घ्यायची होती, ती हवी तशी जमत नव्हती. गाण्याची अनेकदा तालीमही झाली होती. प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी ती मुरकी दीदींना जमून जाईल असं नौशाद यांना वाटत होतं. पण तीनदा रिटेक करूनही ती मुरकी हवी तशी जमेना. पुढच्या प्रयत्नात ती मुरकी घेताना प्रकृती बरी नसल्याने दीदींची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, नौशाद साहब मैं वो मुरकी नहीं ले पाई. ही होती दीदींची आपल्या कामावरील निष्ठा आणि समर्पण. दीदींचा आणखीन एक किस्सा नौशाद यांनी सांगितला, तो बैजू बावरा या चित्रपटातील मोहे भूल गए सावरिया या गाण्याच्या वेळचा. दीदी हे गाणं गात असताना त्यांनी सुरुवातीचा मुखडा आणि अंतरा अतिशय सुंदर म्हटला. पण गात असताना दीदी अचानक थांबल्या. नौशाद साहेब तेव्हा ऑर्केस्ट्राचं संचलन करत होते. त्यांना सगळं थांबल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी दीदींकडे वळून पाहिलं. दीदी जवळच्या एका स्टूलावर बसलेल्या होत्या. त्यांचे डोळे भरून आले होते. त्या नौशाद साहेबांना म्हणाल्या, तुम्ही गाण्याला जी चाल लावली ती मला कुठल्या कुठं घेऊन गेली. भावना विश्वात मी हरवून गेले होते. यावर नौशाद म्हणाले, ये तो राग भैरव की कमाल है और आपकी लगन और निष्ठा. तर याच बैजू बावरा चित्रपटामधलं हे सुंदर गीत आपण ऐकूया, मोहे भूल गए सावरिया.

मंडळी, लता दीदींवर एकाधिकारशाहीचा आरोप केला जातो, मक्तेदारीचा आरोप केला जातो, पण दीदी केवळ 15 वर्षाच्या असतानाची एक घटना मी तुम्हाला सांगतो आहे. त्यावेळी मास्टर दीनानाथांचं द्वितीय वर्षश्राद्ध होतं. त्यावेळी मास्टर दीनानाथांची हमीर रागात रचलेली एक रचना दीदींनी गायली. त्यावेळी मास्टर दीनानाथांचे गुरु वझेबुवा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी 3 सप्तकात सहजतेनं विहरणारी दीदींची ही तान ऐकून वझेबुवा इतके भावविभोर झाले की त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. ही तान घेताना दुसऱ्या कुठल्याही गायिकेला उभा जन्म काढावा लागला असता ही मुलगी अशीच गात आणि शिकत राहिली तर ती दुसऱ्या कोणालाही या क्षेत्रात टिकू देणार नाही. गायनाचार्य वझेबुवांचे हे उद्गार दीदी केवळ 15 वर्षांच्या असतानाचे आहेत. त्यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप होऊ लागला त्याच्या 25 वर्ष आधी काढलेले, आणि वझेबुवांनी काढलेले हे उद्गार अक्षरशः खरे ठरले. मोठमोठे संगीतकार दीदींनी आपल्याकडं यावं, आपल्याकडे गावं म्हणून तिष्ठत राहू लागले. हे संगीतकार लता दीदी येण्यापूर्वीही संगीत क्षेत्रात होते, पण त्यांच्या उत्तमोत्तम रचना दीदींनी संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरच निर्माण झाल्या. मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे या आपल्या रचनेबद्दल नौशाद म्हणतात, लता तू गाते आहेस म्हणून तर मी ही ट्यून बनवली, तुझ्याशिवाय दुसरं कोणी हे गीत गाऊ शकत नाही. तर संगीतकार सलील चौधरी म्हणतात, मी इतक्या कठीण चाली बांधतो की त्या तुझ्याशिवाय दुसरं कोणी गाऊच शकत नाही. तर प्रख्यात संगीतकार मदन मोहन म्हणतात, दीदी तू आहेस म्हणून मी ही गाणी बनवतोय, नाहीतर बनवणारच नाही. तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल दीदींबद्दल बोलताना म्हणतात, आम्ही तर फक्त 1 आणा काम करतो, पण दीदी त्याला 16 आणे बनवतात. दीदींच्याच आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, वो कोण थी या चित्रपटातलं लग जा गले से फिर.

दीदींची आपल्या गाण्याबरोबर असलेली तन्मयता, गाताना त्या विशिष्ट भूमिकेत जाणं, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर परकाया प्रवेश करणं, या त्यांच्या गुणांनी त्यांना महान गायिका बनवलं आहे. दीदींची नक्कल करणं कठीण आहे. निर्मळ नितळ पाण्याची नक्कल करणार तरी कशी. मंडळी, दीदींचा स्वर म्हणजे परिस आहे. ज्या गाण्याला त्याचा स्पर्श झाला त्याचं सोनं झालं. मंडळी, काही लोकांना दीदी जिद्दी किंवा हट्टी वाटतात, कोणाला ते किंचित निष्ठुरही वाटतात, पण त्यामागे त्यांचा उद्देश हा असतो की आपलं गाणं केवळ उच्च दर्जाचंच व्हावं, त्याच्याशी यत्किंचितही तडजोड करायची त्यांची तयारी नसते. जे रसिकांना द्यायचं ते 100% द्यायचं, जीव ओतून द्यायचं नाहीतर नाही द्यायचं, ही त्यांची रोखठोक भूमिका असते. आपण प्रथितयश गायिका आहोत, आपण कसंही म्हटलं कसंही गायलो तरी दखून जाईल, ही भावना त्यांच्या मनाला कधीच शिवत नाही. म्हणून त्यांचं गाणं सुरुवातीपासून ते आज तागायतपर्यंत चिरतरुण आहे. त्या म्हणतात, गाणं माझ्या लेखी रोजच्या पूजेपेक्षा कमी नाही. प्रत्येक गीत गाताना मी त्यात पूर्ण हरवून जाते, आणि असं झालं तरच ती पूजा होते, अन्यथा ते गीत फक्त गायलं जातं. मंडळी, या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी दीदींच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया. अनारकली या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: समीर यांची गीतरचना ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये. संगीतकार आनंद मिलिंद. चित्रपट अनाडी.

बॉम्बे ह्या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि जी व्ही प्रकाश यांचा. संगीतकार ए आर रहमान.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
6: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीत. या चित्रपटामधली गीतरचना आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अंजान यांचं गीत गोला बारूद या चित्रपटामधलं, अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत घर या चित्रपटामधलं, संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अनोखे सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात नमक हराम या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार नौशाद. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धरमकाटा या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: बिच्चू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंदराज आनंद आणि गायक स्वर आहे सुवर्णलता आणि हरिहरण यांचा.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत खिलौना या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आधी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

निगाहें हाय हाय ये निगाहें हाय हाय हाय ये निगाहें।

बाहें, हाय हाय ये निगाहें।

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: आर्थिक गुंतवणुकीचा योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तेरी जय हो. अरे क्या फील.

0: प्लस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

तुझ वीण रामा मज कंठ वेना, ही व्याकुळता हा रामदासांचा स्थायी भाव होता। एरवी लौकिक जगातली मूर्खांची आणि पडत मूर्खांची लक्षणं सांगताना कान उघाडणी करणाऱ्या रामदासांची परखडवाणी प्रभुरामचंद्राला साथ घालताना कुसुमाहूनही कोमल होते। व्यासंगाच्या कठोर पर्वतातून आर्ततेचा उत्कट निर्झर वाहू लागतो। देवा तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाही रे, ही प्रार्थना डोळ्यात जागी होते। ही ओढ, ही काकुळती, रामसोबतीची वत्सल आस, ही समर्थवाडीची एक सुकोमल छटा।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.